नमस्कार आणि सुप्रभात श्रोते हो. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलो हर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोते हो, आज आहे बुधवार, भारतीय सौर दिनांक 7 श्रावण शके 1948, दिनांक 29 जुलै इसवी सन 2026. पहाटेचे 5:56 होत आहेत. आमची आजची पहिली प्रसारण सभा आता सुरू होत आहे. या प्रातकालीन प्रसारणाचा आरंभ मंगलध्वनीने होत आहे. राग ललत.

श्रोतेहो नमस्कार. वसंतराव देशपांडे आणि सहकाऱ्यांनी गायलेली भूपाळी ऐकूया. संगीत वसंत पवार यांचं.

स्मिता म्हात्रे यांची ही रचना होती. आवाज आणि संगीत दिलं होतं अजित कडकडे यांनी. आता अश्विनी भिडे यांचा स्वर, संत नामदेव महाराजांची रचना, संगीत अभिजित लिमये यांचं.

अमृतधारा हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. श्रोतेहो, आता वेळ झालीय आज दिवसभरातल्या कार्यक्रमांविषयी जाणून घेण्याची. रूपरेषेनंतर कृषी वार्ता, यामध्ये निकृष्ट चाऱ्याचं मूल्यवर्धन याविषयी आपण ऐकाल. 6:45 आरोग्यम धनसंपदा, पोटाचे विकार याविषयी तज्ज्ञ डॉक्टर सोपान चौगुले यांच्याशी जयश्री पाटील यांनी केलेली बातचीत भाग दुसरा. 6:50 परिसर कार्यक्रमात पर्यावरण संवर्धन काळाची गरज याविषयी डॉक्टर जय सामंत यांच्याशी अमृता खानोलकर यांचा संवाद, या संवादाचा आज भाग दुसरा. 7:00 ऐसी अक्षरे रसिके कार्यक्रमात डॉक्टर दयानंद काळे लिखित ललितबंध बांध.

7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम, 7:40 श्वास हेल्थकेअर सांगली, 7:45 ॲडव्हान्स आयुर्वेद हे प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकणार आहात. 7:50 काही भावगीतं.

अजून 15 मिनिटांनी कोल्हापूर दर्पण. आठ वाजून 40 मिनिटांनी चिंतन हास चिंतामणी प्रायोजित कार्यक्रम. 9 वाजता गीतबहार. 9:30 उमंग हा NCERT प्रायोजित कार्यक्रम. 10 वाजता गुरुपौर्णिमेनिमित्त कार्यक्रम डिजिटल गुरुजी काल आज आणि उद्या. त्यानंतर नाट्यसंगीत. 10:30 आमच्या संग्रहातून ज्येष्ठ गायक संगीतकार सुधीर फडके अर्थात बाबूजी यांची मुलाखत आपण ऐकाल. 11 वाजता हिंदी चित्रपट संगीत गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात. 11:40 आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त कार्यक्रम भारतातील वाघ संवर्धन आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्पाची वाटचाल. 12:00 वनिता मंडळाचा कार्यक्रम उर्मी सूत्रबद्ध निवेदनासह गीतांचा कार्यक्रम. 5:30 युववाणी स्टेट ट्यून या सदरात गुरु पौर्णिमेच्या निमित्तानं परंपरेची पाऊलवाट या खास कार्यक्रमात भरतनाट्यम नृत्यांगना डॉक्टर स्वाती दातार आणि त्यांची शिष्या भरतनाट्यम नृत्यांगना स्वरदा भावे यांच्याशी अनुजा भिसे यांनी साधलेला संवाद. 7:30 माझं शेत माझं शिवार यामध्ये रानभाज्या याविषयी अनिल चौगुले यांनी दिलेली माहिती भाग दुसरा. श्रोते हो, याशिवाय नेहमीच्या वेळेत बातमीपत्र सहक्षेपित केलं जाईल.

0: ही होती आज दिवसभरातल्या कार्यक्रमांची रूपरेषा. आपण ऐकताय आकाशवाणी कोल्हापूर केंद्र.
1: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
2: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
3: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमूग, ज्वारी, भात आणि सोयाबीन.
2: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
3: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
0: हे आहे आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र. ऐकूया कार्यक्रम कृषी वार्ता.
4: कृषी वार्ता या कार्यक्रमात ऐकूया निकृष्ट चाऱ्याचं मूल्यवर्धन या विषयीच्या माहितीचा पहिला भाग.
5: मंडळी, उन्हाळ्याच्या काळात जनावरांसाठी चारा म्हणून ज्वारी कुट्टी, गव्हांडा किंवा गव्हाचं तणस, भाताचा पेंढा, सोयाबीन कुटार, बाजरीचं सरमाड या घटकांचा वापर होतो. पण अशा चाऱ्यांची सकसता कमी असते, यातून पचनीय घटक कमी मिळतात. अशा चाऱ्यामुळे वाढीवर, दूध उत्पादन, आरोग्य आणि प्रजननावर विपरीत परिणाम होतो. अशा चाऱ्यामध्ये प्रथिनांचं प्रमाण कमी असतं, पाचकताही अत्यल्प असते, यामुळे पोषण तत्व कमी प्रमाणात मिळतात. निकृष्ट दर्जाच्या चाऱ्यामध्ये लिग्नोसेल्युलोज कॉम्प्लेक्स असल्यामुळं कोठीपोटामध्ये जीवाणूंची प्रक्रिया चाऱ्यावर न झाल्यामुळं याचं विघटन होत नाही, प्रथिनं जनावरांच्या शरीरासाठी उपलब्ध होत नाहीत. अशा निकृष्ट चाऱ्याचं रूपांतर सकस आणि असलेल्या पोषण मूल्यांच्या पूर्ण उपयोग करण्यासाठी चाऱ्यावर युरियाची प्रक्रिया केली तर निकृष्ट चाऱ्याची पौष्टिकता वाढते, चाऱ्याची चव, पाचकता आणि त्यातल्या नत्राचं प्रमाण वाढतं, त्यामुळं हा चारा जनावरं आवडीनं खातात. मंडळी, चाऱ्यावर युरिया प्रक्रिया सावलीमध्ये करावी. 100 किलो निकृष्ट चाऱ्यासाठी जास्तीत जास्त 4 किलो युरिया वापरायला हवा, याचं प्रमाण वाढवता कामा नये. द्रावण हलवून प्रत्येक थरावर एक जीव मिसळावं, प्रक्रिया केलेलं खाद्य बुरशीपासून मुक्त असावं याची खबरदारी बाळगावी. मंडळी, साधारणपणे 100 किलो किंवा त्या पटीत निकृष्ट चाऱ्याची कुट्टी वजन करून घ्यावी. कुट्टी ही गहू, भात, ओट्स, बार्ली, ज्वारी, बाजरी यांची असते.

0: असावी. वजन केलेल्या चाऱ्याची कुट्टी जमिनीवर पोत्यावर किंवा प्लॅस्टिकच्या जाड पेपरवर सावलीत पसरावी. यामुळे मुरलेल्या खालच्या चाऱ्याला माती लागत नाही. युरियाचं प्रमाण चाऱ्याच्या वजनाच्या 4% इतकं असावं, म्हणजेच 100 किलो निकृष्ट चाऱ्यासाठी 4 किलो युरिया वापरावा. या संदर्भातली अधिक माहिती उद्याच्या भागात.
1: निकृष्ट चाऱ्याचं मूल्यवर्धन याविषयीची माहिती आपण ऐकत होतात. कृषी वार्ता या कार्यक्रमात हा या माहितीचा पहिला भाग होता. संकलक आणि वाचक अंजर मुजावर.
2: हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
3: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
4: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
5: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमूग, ज्वारी, भात आणि सोयाबीन.
4: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
5: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
2: श्रोते हो, वनिता मंडळ या कार्यक्रमात या रविवारी आपण ऐकणार आहोत जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त वात्सल्याच्या उदात्त भावनेतून अनेक नवजात बालकांसाठी दूध माता बनलेल्या वरदा भिडे अंदुरकर यांची मुलाखत आणि त्याचबरोबर प्रिया जोशी यांनी सांगितलेल्या पाककृती. तेव्हा अवश्य ऐका रविवारी 2 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र. FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर. 6:45 झालेली आहेत. आता कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.

0: श्रोते हो, आज या कार्यक्रमात पोटाचे विकार याविषयी तज्ज्ञ डॉक्टर सोपान चौगुले यांच्याशी जयश्री पाटील यांनी केलेली बातचीत आपण ऐकणार आहोत.
1: जेव्हा आपण अन्न ग्रहण करतो तर त्याच्यानंतर पचन होण्यासाठी पित्ताची आवश्यकता आहे असं म्हटलं जातं, तर पित्ताशयाची पिशवी काढल्यानंतर पचनावरती काही परिणाम होत असतात का?
2: तसा पचनावरती या पित्ताचा फारसा फरक पडत नाही. कारण काय होतं की खडे वगैरे ज्यावेळेला होतात त्यावेळेला जे पित्त लिव्हरमध्ये जे बाईल म्हणतात इंग्रजीमध्ये, ते बाईल वाढल्यानंतर ते पित्त हे थोडंसं वेगळं, आपण जे जनरल पित्त म्हणतो तो पोटातील ॲसिडिटी आहे, आणि हे जे पित्त आपण म्हणतो ही पित्ताची पिशवी वेगळी, थोडंसं ते या पित्तापासून ते पित्त थोडंसं वेगळं आहे. आणि त्या पित्ताची पिशवी काढल्यानंतर फारसा फरक पडत नाही. कारण काय की ते पित्त जे आहे ते थोडं जरी एक्सेस झालं तर थोडी जी छोटी जी साठवण्याची जागा म्हणून ते बहुतेक निसर्गानं तिथं ठेवलेलं आहे, आणि काढल्यानंतर फारसा फरक जाणवलेला नाही. कारण इथं जी आपण पित्ताचे खडे पिशवी बरोबर काढतो, कारण या पिशवी खूप महत्त्वाची नसते, पण जर ठेवली काही डिसिजेसमध्ये तर काही वेळेला अडचणी निर्माण पुढं होतात, तरीही काढल्यानंतर फारसा त्याच्यावरती पित्तामध्ये फरक पडत नाही, बॉडी त्याला ॲडजस्ट करते.
1: आपण बघतोय की पित्ताशयाच्या पिशवी काढण्याचं प्रमाण समाजामध्ये थोडंसं जास्त दिसायला लागलेलं आहे, तर याची नेमकी काय कारणं असू शकतात?
2: पित्ताची पिशवी काढण्याचं प्रमाण वाढलंय असं म्हणण्यापेक्षा अलीकडं पित्ताच्या पिशवीचे रोगनिदान करण्याची क्षमता किंवा आधुनिकता बरीच वाढलेली आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्या अनुषंगानं काही आजार असतील, एखाद्याला डायबिटीस आहे, शुगर आहे, त्यालाही पित्ताच्या पिशवीचे काही आजार आहेत, तर मग काही वेळेला डायबिटिक असेल तर कॉम्प्लिकेशन नंतर पुढं वाढण्याची शक्यता जास्त असते, पित्ताच्या पिशवीला इन्फेक्शन वाढण्याची ज्यादा शक्यता असते. अशा वेळी मग हे काही वेळेला निर्णय घ्यावे लागतात, किंवा पुढं वय वाढत जाईल आणि ह्या पित्ताच्या खड्यांचा कदाचित पित्त वाहून नेण्याच्या नलिकेमध्ये अडकण्याची पॉसिबिलिटी जर ज्यादा असेल, तर अशा अनुषंगानं थोडंसं पेशंटची चर्चा करून काही वेळेला एखादा निर्णय तसा तो घ्यावा लागतो, किंवा एखाद्याची बी पी वाढण्याची पॉसिबिलिटी

0: पॉसिबिलिटी आहे वाढत असेल आणि फिटनेस प्रॉब्लेम येण्याची पॉसिबिलिटी असेल, अशा वेळी काही वेळेला पित्तगची पिशवी काढण्याचे निर्णय घ्यावे लागतात. निदान योग्य आणि रिपीटेड त्रास असेल नेहमी तरी काही वेळेला ते काढावी लागते. म्हणजे थोडासा आणि लोकांना आता अवेअरनेस वाढलेला आहे, म्हणजे भीती पण वाढलेली आहे, मग अशा वेळी पण ते काही वेळेला इन्सिस्ट करतात, पण इन्सिस्ट केले तरी डॉक्टर ते त्याला योग्य रिझन असल्याशिवाय ती काढली जात नाही. पण एकंदरीत निदान क्षमता वाढलेली आहे आणि इतर डिसीजेसमध्ये पण त्याचा प्रॉब्लेम पुढं येऊ नये याच्यासाठी सुद्धा काही वेळेला मग तो निर्णय त्या परिस्थितीनुसार घेतला जातो, योग्य असल्याशिवाय काढलं जात नाही, हेही तितकंच खरं आहे.
1: पित्ताशयाची पिशवी काढल्यानंतर नेमकी काय काळजी घ्यायला पाहिजे?
0: तिखट तेलकट थोडंसं कमी ठेवणं, त्याचप्रमाणे जे चटपटी खाणं सध्या जे फास्ट फूड म्हणतो तेही कमी करणं, त्याचप्रमाणे वेळेवर झोप घेणं, ताणतणाव शक्यतो कमी करणं आणि जेवढं काही नॅचरल डाएटकडे जाता येईल तेवढं ते नॅचरल डाएटकडे जास्तीत जास्त फळं पालेभाज्या यांचं योग्य प्रमाणात सेवन करणं, पाणी व्यवस्थित पिणं, रेग्युलर व्यायाम, स्ट्रेस कमी करणं, ह्या लाईफस्टाईल ज्या काही जनरल आहेत त्याच व्यवस्थित आपण जर आत्मसात केल्या तर त्याच्यानंतर फारसा कोणाला त्रास होत नाही किंवा नंतर काढल्यानंतर होण्याचं प्रमाण हे अगदी नगण्य आहे.
1: कोणत्या विशिष्ट वयोगटांमध्ये पित्ताशयाच्या पिशवीचे किंवा पित्ताच्या खड्यांचे त्रास होतात असं काही आपलं ऑब्झर्वेशन आहे का?
0: साधारणतः 40-45 ते 50 या वयोगटामध्ये आणि जरासं जाड पेशंटमध्ये आणि स्त्रियांच्यामध्ये हे प्रमाण जरा जास्त आहे.

0: पोटाचे विकार याविषयी तज्ज्ञ डॉक्टर सोपान चौगुले यांच्याशी जयश्री पाटील यांनी केलेली बातचीत आत्ताच आपण ऐकली. सादर करते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.
1: अगं पोरी, शिक्षण जमीन दिसायला नंबर एक आहे. नको काय म्हणतेस
2: तात्या, त्याचं दात लई बाद आहेत.
1: अगं माधव मिशन आहे की त्याचं दात बी नंबर एक करूया आणि ते बी फास्टात.
2: मग चालते की?
3: माधव मिशन देवल क्लब तळमजला.
4: MBBS शिका विश्वकडूनच. 15 लाख पॅकेज विदेशात, 80 लाख पॅकेज महाराष्ट्रात, तेही बँक लोन सहित. चला तर मग आजच संपर्क करा विश्व 70 30 30 22 55.
5: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र. 6:50 झाली आहेत. आता कार्यक्रम ऐकूया.
6: परिसर.
7: श्रोते हो, परिसर या कार्यक्रमात पर्यावरण संवर्धन काळाची गरज याविषयी डॉक्टर जय सामंत यांच्याशी अमृता खानोलकर यांनी साधलेल्या संवादाचा भाग दुसरा आज आपण ऐकणार आहोत.
8: सर, पर्यावरण संवर्धनासाठी काम करताना शाश्वत विकासाची संकल्पना या बाबतीत काय असू शकेल असं आपल्याला वाटतं?
9: जगात शाश्वत असं काही नाहीये असं फिजिक्सच्या लोकांनी आणि बायोलॉजी लोकांनी सांगितलं. ते कसं सांगितलं? ते म्हणाले, निसर्ग अगदी सुरुवाती अनादिकालापासून हा चालू आहे. बदल हा निसर्गाचा आहे. जन्मणार, मग तरुण म्हातारी म्हणून मरणार, चालू राहणार. सायकलचा पुनर्जन्म चालू राहणार. आणि हे सगळ्या मानवाला नाही, सगळ्या जीवन सृष्टीला लागू आहे. त्यामुळे शाश्वत असं काही नाही. जी शाश्वत ही कल्पना ज्यांनी आणली त्याला शाश्वत किंवा चिरंतन म्हणतो. तर खरी इकोसिस्टीम मध्ये अशी आहे, तलाव घेतला तर ती इकोसिस्टीम आहे. या तलावाला बाहेरचं काहीही गरज नाही. इथलं जे आहे जिवंत आहे, मरतंय, वनस्पती खाऊन प्राणी जगतायत, मासे जगतायत, माशांना खाऊन पक्षी जगतायत, हे सगळं चक्र अखंडित असतं. बाहेरच्या कशावरही ते अवलंबून असत नाही. आता त्याचा आकार कमी जास्त असेल, मोठं तलाव, लहान तलाव किंवा नदी, ते स्वतःवर स्वावलंबी असं आहे. पण निसर्ग हा इकोसिस्टीम आहे. इथं ह्या चिरंतन विकासामध्ये विकास वाढ याची तुलना केली पाहिजे. अतिशय चांगली याची तुलना आहे समाजशास्त्रात, अतिशय चांगली तुलना आहे. विकास हा सर्वांचा असतो, वाढ ही एकट्याची असते. माझी, आपली, आमची नाही. निसर्गात माझं असं कुणाचंच काय नसतं. वाघाचं जंगल आहे काय, बाकीची हरण आहेत की
8: तिथं
9: सगळ्यांना सर्व समावेशक, सगळ्यांना उपलब्ध इथं ते नाहीये. त्यामुळे हा विकास सर्वांचा असला पाहिजे.

0: हा विकास दूरगामी असला पाहिजे. थोड्या दिवसासाठी असेल तो विकास होऊ शकत नाही.
1: खरं
0: ती वाढ झाली नंतर तो ज्याला आपण काय म्हणून सुनियोजित असला पाहिजे विकास. आता 5 वर्षात काय करायचं, आता आपली आपण डेव्हलपमेंट प्लॅन रिजनल प्लॅन, रिजनल प्लॅन 30 वर्षाचा असतो, 30 वर्षात हे 5 वर्षाचे डेव्हलपमेंट प्लॅन 4-5 बसतात. हा त्यासाठी ते असतं. आपल्याकडे वाढ याला नियोजन नसतं. आपण जी विकास जो म्हणतो तो दुर्दैवाने अनेक वेळा वाढीत जातो. म्हणजे उद्या तिथं काय घरं वाढली आमच्या तिथं पलीकडे खूप लोक राहायला आली, हो पण ती झोपडपट्टी आहे, त्याला रस्ते नाही आहेत, त्याला शौचालय नाही आहेत, ही वाढ आहे. आणि विकास नीट रस्ते आहेत, हवेशीर आहेत, बाग आहेत, तो विकास झाला. विकासाचं जे प्रारूप आहे ते पुन्हा तपासलं पाहिजे, ते नियोजन पूर्ण पाहिजे, सर्वांसाठी पाहिजे, सशक्त पाहिजे. हे घेतलं पर्यावरणाला ते लागू होतं. आणि आता आपण सगळ्यांनी म्हणायचं की माझ्यासाठी नाही, माझ्याकडे आहे त्या माझ्या कोटीप्रमाणे परिस्थितीप्रमाणे मिळवून माझ्या मुलांसाठी, त्यांच्या मुलांसाठी, भावी पिढ्यांसाठी आहे, नाहीतर आपली शेवटची पिढी होईल. ही आता वॉर्निंग दिली की जी यांनी सकळ सुख उपभोगली
1: बरोबर
0: आणि भावी पिढ्यांना वाऱ्यावर सोडून दिलं. ही जबाबदारी आपली आहे की आपण नाही करायचं असं.
1: बरोबर बरोबर. आणि त्यामुळे म्हणजे भविष्यात होणारा जो हवामान बदल आहे किंवा भावी पिढ्यांची सुरक्षितता आहे ती आज आपल्या हातात आहे आणि त्या दृष्टीने आपण हे प्रयत्न करणं गरजेचं आहे.
0: म्हणून टीका त्यांची अशी मोठी झाली होती, तुम्ही चंद्रावर माणूस राहू शकेल का म्हणून जागा बघायला रॉकेट पाठवताय, तेवढ्या कोट्यावधी आता जी अन्नान्न करणारी मुलं जगतील त्यांना पहिले द्या खायला. डोळ्यासमोर दिसतोय तर लढाई चालू आहेत. पर्यावरणाचा सगळ्यात मोठा आता धोका आहे तो लढाईने दाखवलेला आहे. प्रदूषण केवढं मोठं सुरू झालेलं आहे, स्फोट होत आहेत, म्हणजे ह्याच्यापेक्षा आणखी कुठल्या लेवलला जाणार. निसर्गातून आता आपण जे शिकलेलं आहे जसं आपल्याला मिळाला निसर्ग चांगल्या अवस्थेत तसा तो भावी पिढ्यांकडे देणं आपलं कर्तव्य आहे.
2: श्रोते हो, आत्ताच आपण परिसर या कार्यक्रमात पर्यावरण संवर्धन काळाची गरज याविषयी डॉक्टर जय सामंत यांच्याशी अमृता खानोलकर यांनी साधलेल्या संवादाचा भाग दुसरा आपण ऐकला. सादर करते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती. परिसर.
3: श्रोते हो, जरूर ऐका आमचे आजचे सर्व प्रायोजित कार्यक्रम. दिलखुलास 7:25, श्वास हेल्थ केअर सांगली 7:40, ॲडव्हान्स आयुर्वेद 7:45, चिंतन हास चिंतामणी 8:40, तर उमंग हा NCERT कार्यक्रम 9:30, फक्त आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
4: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2026.
5: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमुग, ज्वारी, भात आणि सोयाबीन.
4: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
5: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
6: पहिलं प्रेम आवाजावर, त्यासाठी रिचार्जेबल सुविधेसह स्मार्ट श्रवण यंत्रे,
7: ज्यासाठी 80 वर्षे विश्वासाची अविरत सेवेची
6: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस,
7: संगीत व्हिडिओ ईबुक ऐका उत्कृष्ट आणि स्पष्ट आवाजामध्ये, टीव्ही स्मार्टफोनशी कनेक्ट करा,
6: श्रवण दोष तपासणी मार्गदर्शन, श्रवण यंत्र विक्री पश्चात सेवा यासाठी
7: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस, हरिप्रिया प्लाझा, राजाराम रोड, कोल्हापूर.
6: फोन 9404408000.
8: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी.
9: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा.
10: शिवसमर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.

आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्र. आजचे काही ठळक दिनविशेष जाणून घेऊया. आज भजन गायक अनूप जलोटा यांचा जन्मदिन. शिवचरित्राचे गाढे अभ्यासक बळवंतराव मोरेश्वर तथा बाबासाहेब पुरंदरे यांचा आज जन्मदिन.

संगीतकार गायक सुधीर फडके यांचा स्मृती दिन. प्रसिद्ध व्यंगचित्रकार शिवराम दत्तात्रय फडणीस यांचा जन्मदिन. कवी रा. ना. पवार यांचा जन्मदिन. अभिनेता संजय दत्त यांचा आज वाढदिवस. गीतकार राजा मेहदी अली खान यांचा आज स्मृती दिन. हास्याचा बादशाह जॉनी वॉकर यांचा आज

0: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2026।
1: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमूग, ज्वारी, भात आणि सोयाबीन।
0: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026।
1: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447।

0: मनातली गाणी आकाशवाणी,
1: झऱ्यातलं पाणी आकाशवाणी,
2: तज्ज्ञांची वाणी आकाशवाणी,
3: गुज सांगते कानी आकाशवाणी।
4: लोककलेची नाणी आकाशवाणी।
1: सर्वांच्या मनोमनी आकाशवाणी।
5: गुणांच्या खाणी आकाशवाणी।
6: आपण ऐकताय आकाशवाणी कोल्हापूर केंद्र। 7 वाजलेत आता। आयसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात डॉक्टर दयानंद काळे लिखित ललितबंध बांध ऐकूया।

बांध म्हणजे बंधन, गोष्टी वस्तू यांना आकृतीबंध देणारी, आकार देणारी गोष्ट, बंधनात ठेवणारी किंवा सीमारेषा ठरवणारी गोष्ट म्हणजे बांध। अर्थात हा बांध असा अचानक कुठून आला? बांध आहे म्हणून शेत आहे आणि शेतकरी आहे। शेताला किंवा वाफ्याला बांध नसेल तर काय होईल? कुणाचं शेत कुठलं हे कळणार नाही, पाणी पाजता येणार नाही की काहीही करता येणार नाही। पण हाच बांध शेताला ओळख देतो, हद्द बनून शेताची विभागणी करतो, राखणही करतो। या बांधापाई कित्येक वेळा भांडण तंटे देखील घडून येतात। शेजारच्या शेतकऱ्यानं घातलेला बांध दुसरा तासलून घेत असतो तेव्हा ते त्याला कळतं, तेव्हा त्याच्या संयमाचा बांध फुटून भांडण हातघाईवर येतं। दिवसभर राबणारी कष्टकरी मंडळी जेव्हा बांधावर बसून भाकरी सोडतात तेव्हा हाच बांध धन्य होतो। बांधावर बसून खाल्लेली भाकरी जेवढी गोड लागते तेवढाच गोड बांधावर घातलेला गावठी वरणाही लागतो। दुग्ध व्यवसायाला याच बांधानं केवढा हातभार लावला आहे। बांधावरच्या वैरणीनं कितीतरी शेतकऱ्यांनी आपापल्या जनावरांना चारा निर्माण करून खेड्यातील अर्थव्यवस्था बळकट करण्याचं काम केलंय। घरच्या दूध दुपत्यालाही बांधानं आधार दिला आहे। तसंच बांधावर घातलेल्या अनेक प्रकारच्या भाजीपाला आणि फळं यांनी अल्पभूधारक शेतकऱ्याची भूक भागवली आहे। बांधाचं फार मोठं योगदान ही पृथ्वी सांभाळण्यातही आहे। निसर्गाचा समतोल देखील याच्यामुळेच शक्य झाला आहे। पाऊस पाणी बांधाशिवाय कसं शक्य आहे? जंगलाचा भाग सोडला तर जेवढी झाडं आहेत ती बहुतेक बांधावरच आहेत, त्यानंच त्यांना आधार दिला आहे। म्हणून इथली शेती, शेतकरी, प्राणी मात्रांवर बांधाचे उपकार आहेत। या बांधाच्या पोटातून अजूनही बरंच काही आहे। बांधानं जसा पिकाची नासाडी करणाऱ्या उंदराच्या बिळांना आधार दिला आहे, तसंच शेतकऱ्याचा मित्र सापालाही सहारा दिला आहे। आम्ही खेड्यातली मुलं साऱ्या गावाच्या बांधावरून फिरायचो, जांभळीवर चढून जांभळं खायचो, आंब्यावर चढून आंबे काढायचो, तर पेरणीवरचे पेरू तोडून आणायचो। अर्थात ही सगळी फळझाडं बांधावर असायची।

0: आणि आहेतही. हा बांध अजूनही कुठं कुठं मराठी भाषेत वावरताना दिसतो. गायक संगीतकार योग्य प्रकारच्या रागाची बांधणी करत असतो, म्हणजेच त्या रागाला एका साच्यात बसवण्याचा प्रयत्न करत असतो. तसंच कुणी घर बांधतो, शेतकरी कष्टकऱ्याला बांधावर बसूनच बांधून आणलेली भाकरी खाताना गोड लागते. अनेक कठीण परिस्थितीमध्ये माणसाच्या मनाचा बांध सुटतो आणि त्याचं मन मोकळं होतं. शेतात भांगळणीला आलेल्या आयाबाया एकमेकींना सुखदुःखाची वाटणी या बांधावरच करत असतात. सासवासुनांच्या तक्रारी गुजगोष्टी त्यांच्या सुखदुःखाचा साक्षीदार हा बांधच असतो. हसण्या खिदळण्याचा, चेष्टेचा, गप्पांचा फळ यावरच रंगतो. बांधाला खेड्यातल्या माणसाचं जगणं कळतं, त्याचं काळीच कळतं, म्हणून गावच्या माणसाला हा बांध आपलासा वाटतो. याच बांधावर बसून झाडाच्या सावलीखाली माझ्यासारखे कितीतरी विद्यार्थी अभ्यास करून घडले. या बांधानं काही अपघातही पाहिलेत. वाफा तयार करताना आधी बांध घालावा लागतो. मोठमोठे दगड ढेकळे याचा उपयोग बांध घालताना केला जातो, तेव्हा त्या वाफ्याला शोभा येते. श्रोते हो, माणसाच्या मनाचंही असंच असतं, नाही का? कुठल्याही बऱ्या वाईट प्रसंगी आपल्या मनाला एक बांध असणं हे गरजेचं आहे. आयुष्यातल्या प्रत्येक टप्प्यावर स्वतःच्या जीवनाला स्वतःहून घातलेला बांध हा त्या व्यक्तीला एक आदर्श व्यक्तिमत्वाची ओळख देऊन जातो. शेवटी काय तर असा हा बांध आपल्या सर्वसामान्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना जवळचा आपुलकीचा आहे. विसाव्याचा शिणलेल्या जीवाचा आधार आहे. त्यांच्या सुखदुःखाचा तोच एक साक्षीदार आहे.
1: आईशी अक्षरे रसिके या कार्यक्रमात डॉक्टर दयानंद काळे लिखित ललितबंध बांध आत्ताच आपण ऐकलात. आज या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण आपण ऐकलं. वाचन केलं होतं अमृता खानोलकर यांनी आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर. आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून आम्ही हा कार्यक्रम प्रसारित केला.
2: पाऊल जरा थांबा. हा गुरु काय म्हणतात ती बघतो.
3: काय नाही, त्यांच्या मागणीप्रमाणे कणीस आणि हत्ती दिलाय.
2: कणीस आणि हत्ती?
4: भक्कम जनावर आणि सकस दुधासाठी कणीस आणि हत्तीच्या गहू भुसा वापरा.
5: श्रोते हो, थोडेसे इकडे लक्ष द्या. इयत्ता 5वीच्या विद्यार्थ्यांना सुवर्ण संधी. जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्रवेश परीक्षेचे अर्ज ऑनलाईन उपलब्ध. संकेतस्थळ www.navodaya.gov.in अर्थात www.navodaya.gov.in. अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2026.
6: प्रत्येक धागा सुखाचा,
7: समाधानाच्या वस्त्रांचा,
6: आयुष्यभर सुखाचे धागे गुंफणारे
7: विक्रांत शिलाई मशीन,
6: घरगुती व व्यावसायिक मॉडेल्स
8: विक्रांत शिलाई मशीन,
9: तुमचा जीवनभरचा साथी.

0: हे आहे आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र, एफ एम बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर. ठीक 7:10 प्रादेशिक बातमीपत्र मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत थोड्याच वेळात.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 7:07 झाली आहेत. थोड्याच वेळात 7:10 प्रादेशिक बातम्या.
2: सतारीचे बोल असोत
3: की मंजुळ बासरे,
2: शततारांची संतूर असो
3: की मंगल सनई,
2: लावण्यमयी लावणी असो की भजनी ठेका, आकाशवाणी अवश्य ऐका. आकाशवाणी आपल्याबरोबर प्रत्येक क्षणी.
3: आकाशवाणी.

0: आपलं जीवन सुद्धा या झोक्यासारखंच नाही का, क्षणात वर क्षणात खाली. जीवनाचे सगळे रंग अनुभवताना रसिल्या सुरांनी आपले सदैव सोबत करणारी नको आणि
1: जिथे जिथे आकाशवाणी तिथे तिथे गोड गाणी.

0: गुरु एक जगीत राहता. आषाढ महिन्यातली पौर्णिमा भारतीय संस्कृतीतील एक अत्यंत मंगल दिवस, श्रद्धेचा, कृतज्ञतेचा आणि ज्ञानाचा उत्सव म्हणजे गुरु पौर्णिमा. गुरु म्हणजे जीवनाचा दीपस्तंभ, गुरु म्हणजे श्रद्धा, पण अंधश्रद्धा नव्हे बरं का. गुरु म्हणजे विचार, गुरु म्हणजे विवेक, गुरु म्हणजे प्रकाश, आणि त्या प्रकाशामुळेच माणूस स्वतःचा मार्ग स्वतः शोधू शकतो. येत्या बुधवारी 29 जुलैला अवश्य ऐका गुरु पौर्णिमेविषयी उर्मी हा कार्यक्रम पुण्यासह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवरून. वनिता मंडळ या कार्यक्रमात दुपारी 12 वाजता गुरु एक जगीत राहता.
1: अंगणातल्या चिमुरड्या पाखरांना हवा असतं एक मायेचं छप्पर, जिथं पुस्तकाच्या ओझ्याविना सुखाचा मिळेल क्षण सुंदर. कोल्हापूरमध्ये उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील यांच्या भक्कम पाठबळ आणि मार्गदर्शनाखाली कार्यरत खेळ घर परिवार या संस्थेच्या संचालिका डॉक्टर सौ जुईताई कुलकर्णी आणि सौ मेधाताई कुलकर्णी यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत. दूरदर्शन प्रस्तुत राजा माने व मंदा मानेकृत जय हो ही मालिका अवश्य पहा.
2: गुरुवार दिनांक 30 जुलै रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 31 जुलै रोजी दुपारी 2 वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा.
3: आकाशवाणी पुणे, विजयालक्ष्मी साळवी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेपर फुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असणाऱ्या सुधारणा विधेयकावर लोकसभेत चर्चेला सुरुवात. गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या आंदोलक विद्यार्थ्यांना सोडून देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश. आंदोलक विद्यार्थ्यांच्या विरोधात राज्यात दाखल झालेले गुन्हे राज्य सरकार मागे घेणार. नीट पेपर फुटी प्रकरणातील 13 आरोपींविरुद्ध सीबीआयकडून आरोपपत्र दाखल. आणि अंमली पदार्थ प्रतिबंध अधिनियमांतर्गत दाखल प्रकरणांच्या सुनावणीसाठी पुण्यात विशेष न्यायालय स्थापन करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. आता सविस्तर बातम्या. लोकसभेत काल सार्वजनिक परीक्षेतील गैरप्रकार रोखणाऱ्या सुधारणा विधेयकावर चर्चा सुरू झाली. या कायद्यात अनेक महत्वपूर्ण तरतुदींचा समावेश आहे. या विधेयकात 10 वर्षापर्यंतची कारावासाची शिक्षा, 10 कोटी रुपयांपर्यंतचा दंड आणि दोषी ठरलेल्या गुन्हेगारांची मालमत्ता जप्त करणं यांसारख्या कठोर शिक्षांचा समावेश आहे. या खटल्यांच्या जलद न्यायनिवाडा होण्यासाठी प्रत्येक राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशानं सुनावणीसाठी विशेष जलदगती न्यायालयं स्थापन करणं या कायद्यानुसार अनिवार्य होणार आहे. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी हे विधेयक सादर केलं. हे विधेयक देशातील विद्यार्थ्यांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी महत्वपूर्ण पाऊल असल्याचं ते म्हणाले.
4: 2 महीने के भीतर सारी जांच मुकम्मल की जाएगी और उसके बाद जो भी ट्रायल कोर्ट होगा, फास्ट ट्रैक स्पेशल कोर्ट, उसमें ये 3 महीने, यानी जिस दिन वारदात रिपोर्ट हुई है उस दिन से लेकर के आखिरी निर्णय आने तक 5 महीने से ज्यादा अवधि काल नहीं रहा जाएगा.
3: विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही याविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दृढ संकल्प असल्याचं जितेंद्र सिंह यावेळी म्हणाले. सरकारच्या या प्रस्तावित सुधारणा हा केवळ देखावा असून शिक्षण क्षेत्रात खऱ्या सुधारणा घडवण्यास सरकार अपयशी ठरलं आहे असा आरोप काँग्रेसनं केला असून सरकारला शिक्षणाचं गांभीर्य नसल्याचं म्हटलं आहे. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी, गौरव गोगोई, खासदार सुप्रिया सुळे यांनी आक्रमक पवित्रा घेत सरकारवर टीका केली. दरम्यान विद्यार्थी आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईच्या मुद्द्यावरून राज्यसभेत विरोधकांनी केलेल्या गोंधळामुळे राज्यसभेचं कामकाज काल दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. जंतर मंतरवरील विद्यार्थी आंदोलनात सहभागी झालेल्या 18 वर्षांखालील आणि कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या विद्यार्थी आंदोलकांची सुटका करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं काल दिले. तसंच या आंदोलनांशी संबंधित इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल पुरावे जतन करण्याचे आदेशही न्यायालयानं अधिकाऱ्यांना दिले आहेत. या आंदोलनात विद्यार्थी आणि पोलीस अधिकारी जखमी झाल्याच्या आरोपांची निष्पक्ष आणि स्वतंत्र चौकशी होणं आवश्यक असल्याचं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं आहे.

0: दरम्यान पोलिसांकडून बळाचा अतिरवापर झाल्याचा आरोप करणाऱ्या याचिकांवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयानं अनेक अंतरिम निर्देश जारी केले आहेत. नीट पेपरफुटीनंतरच्या आंदोलनात राज्यातील आंदोलक विद्यार्थ्यांविरोधात दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिले आहेत. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी मुंबईसह राज्यातील विविध शहरात युवा वर्गानं आंदोलन केलं होतं. संबंधित न्यायालयाच्या परवानगीनं दाखल गुन्हे मागे घेण्यात येणार आहेत. नीट यूजी पेपरफुटी प्रकरणातील 13 आरोपींविरुद्ध सीबीआयनं काल दिल्लीतल्या विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं. गुन्हेगारी कट रचणं, फसवणूक, पुरावा नष्ट करणं असे विविध आरोप या आरोपपत्रात आहेत. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयनं राज्यातील पुणे, लातूरसह राजस्थान, हरियाणा आणि दिल्लीत छापे टाकून आरोपींना अटक केली. या आरोपींवर सार्वजनिक परीक्षा गैरप्रकार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हे सर्व आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या राखीव जागांवर निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्याबाबत सुधारणा अध्यादेशाला काल राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. आता या सदस्यांना 12 महिन्यात जातवैधता प्रमाणपत्र सादर करावं लागणार आहे. मादक द्रव्य आणि मादक पदार्थ अधिनियमाअंतर्गत दाखल प्रकरणं चालवण्याकरता पुण्यात विशेष न्यायालय स्थापन करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियमानुसार दाखल प्रकरणं चालवण्याकरता अहिल्यानगर, परभणी, सोलापूर, नांदेड आणि यवतमाळ इथं अनन्य विशेष न्यायालयं स्थापन करण्यासही मान्यता देण्यात आली आहे. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीमधील व्यक्तींना न्याय मिळवून देण्यासाठी ही न्यायालयं उपयुक्त ठरणार आहेत. सोलापूर जिल्ह्यातील कुर्डुवारी इथं दिवाणी न्यायालय, कनिष्ठतर आणि प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी तसंच अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत आणि जामखेड तालुक्यात जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालय स्थापन करण्यासही मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. गुरुपौर्णिमेनिमित्त आज राज्यभरातील विविध मंदिरांमध्ये अनेक धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. विविध दत्त मंदिरांमध्ये आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. अक्कलकोटचं श्री स्वामी समर्थ मंदिर, शेगावमधील संत गजानन महाराज मंदिर, शिर्डीचं साईबाबा मंदिर यांसह राज्यभरातील सर्वच मठ मंदिरांमध्ये आज पहाटेपासूनच पूजा, काकड आरती सुरू असून दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. पुण्यातील त्रिशुंड गणपती मंदिरातील तळघर आज गुरुपौर्णिमेनिमित्त भाविकांना दर्शनासाठी खुलं केलं असून तिथेही भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे. समर्थ रामदास स्वामींच्या दासबोध या ग्रंथातील ज्ञान तरुण पिढीला मराठी आणि इंग्रजी भाषेत उपलब्ध करून देण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यात आला आहे. दासबोध सखोल अभ्यासक्रम फाउंडेशनच्या वतीनं दासबोध एआय साधक असिस्टंट या नावाचं क्रांतिकारी संशोधन अमेरिकास्थित तरुण तंत्रज्ञ दाम्पत्य ओंकार आणि अवनी सबनीस यांनी साकार केलं आहे. आजच्या गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं त्याचं ऑनलाईन लोकार्पण होणार आहे. याचं वैशिष्ट्य सांगताना कराड इथले ज्येष्ठ तंत्रज्ञ आणि संत साहित्याचे अभ्यासक विवेक सबनीस म्हणाले,
1: दासबोध एआय यात समर्थांनी सांगितलेला आणि कल्याण स्वामींनी लिहून घेतलेला अधिकृत दासबोध वापरलेला असल्यामुळे आपण कोणतेही प्रश्न विचारा, इंग्लिशमध्ये विचारा किंवा मराठीत विचारा, तो आपल्याला दासबोधामध्ये असलेल्याच ओव्या देतो, त्याचा सारांशाने अर्थ सांगतो आणि आपल्याला त्याचा एक छान अभ्यास करण्यासाठी उपयोग होऊ शकतो. जर अवेलेबल असलेले जे टूल्स जर आम्ही वापरले, क्लाउड वापरला, चॅट जीपीटी वापरला, तर दासबोधातल्या ओव्या मिळतीलच असं सांगता येत नाही. बऱ्याच वेळेला त्या चुकीच्या असू शकतात. बऱ्याच वेळेला ही टूल्स US तयार केलेली असल्यामुळे त्याच्यामध्ये दासबोध फीड केलेला नसल्यामुळे चुकीचा अर्थ, चुकीच्या ओव्या सर्व पद्धतीने येऊ शकतं आणि समर्थांचा दासबोध, त्याचं ऑथेंटिसिटी कमी होऊ शकते. आणि म्हणूनच सध्याच्या काळामध्ये कुठल्याही समर्थ भक्तांनी, एस्पेशली तरुण पिढींनी जर दासबोध अभ्यास करायचा असेल तर दासबोध एआय या टूलचा उपयोग करावा, यासाठीच केलेला हा दासबोध एआयचा प्रयत्न आहे.
0: गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवादाचा बिमोड केल्यानंतरही नक्षल्यांच्या नावानं पत्रकं टाकून भीती निर्माण करणाऱ्या 6 जणांना एटापल्ली तालुक्यातील पिपरी बुर्गी परिसरातून अटक करण्यात आली. कोठी पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाशिम जिल्हा सोयाबीन उत्पादनात राज्यात अग्रस्थानी आहे. वाशिम जिल्ह्यातील पावसाच्या सध्याच्या स्थितीविषयी अधिक माहिती ऐकूया आमच्या प्रतिनिधीकडून.
2: यावर्षी मान्सूनने जिल्ह्यावर अवकृपा केल्याने शेतकरी वर्ग चिंतेत.

0: आहे. जुलै महिना संपत आला तरी जिल्ह्यातील नदी नाले कोरडे तर सिंचन तलावांनी अजूनही तळ गाठलेलाच आहे. जिल्ह्यात सध्या केवळ 13.09% जलसाठा शिल्लक आहे. सध्या जिल्ह्यात भाग बदलत पाऊस पडत असला तरी हा पाऊस खरीप पिकासाठी पूरक आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 93.63% पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. यात सर्वाधिक पेरणी सोयाबीनची तर सर्वात कमी पेरणी उडीद या पिकाची झाली आहे. आकाशवाणीच्या बातम्यांसाठी वाशिमहून सुनील कांबळे.
1: ज्येष्ठ पत्रकार संपादक लक्ष्मणार जोशी यांचं काल नागपूरमध्ये अल्पशा आजारानं निधन झालं. ते 89 वर्षांचे होते. त्यांनी नागपूर तरुण भारत दैनिकातून पत्रकारितेला सुरुवात केली. काही काळ गोव्यात पत्रकारिता केल्यानंतर ते नागपूरला परत येऊन तरुण भारतमध्ये कार्यरत राहिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जोशी यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय खेळाडूंची चमकदार कामगिरी सुरू आहे. 2 सुवर्ण, 7 रौप्य आणि 3 कांस्य पदकासह भारत सध्या पदक तालिकेत 9व्या स्थानावर असून एकूण पदकांची संख्या 12 झाली आहे. हवामान. राज्यातील विविध भागात 31 जुलैपर्यंत पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. विदर्भ, मराठवाडा, कोकण तसंच मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पेपरफुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असणाऱ्या सुधारणा विधेयकांवर लोकसभेत चर्चेला सुरुवात. गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या आंदोलक विद्यार्थ्यांना सोडून देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश. आंदोलक विद्यार्थ्यांच्या विरोधात राज्यात दाखल झालेले गुन्हे राज्य सरकार मागे घेणार. नीट पेपरफुटी प्रकरणातील 13 आरोपींविरुद्ध सीबीआयकडून आरोपपत्र दाखल. आणि अंमली पदार्थ प्रतिबंध अधिनियमांतर्गत दाखल प्रकरणांच्या सुनावणीसाठी पुण्यात विशेष न्यायालय स्थापन करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. त्यासाठी आपण ट्यून केलंय FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍप.
3: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
4: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना.
3: खरीप हंगाम 2026.
5: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमूग, ज्वारी, भात आणि सोयाबीन.
4: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
5: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाइन क्रमांक आहे 14447.
2: श्रोते हो, जरूर ऐका आमचे आजचे सर्व प्रायोजित कार्यक्रम. दिलखुलास 7:25, श्वास हेल्थकेअर सांगली 7:40, ॲडव्हान्स आयुर्वेद 7:45, चिंतन हास चिंतामणी 8:40, NCERT उमंग 9:30. फक्त आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
6: MBBS शिका विश वगडूनच 15 लाख पॅकेज विदेशात, 80 लाख पॅकेज महाराष्ट्रात, तेही बँक लोन सहित. चला तर मग आजच संपर्क करा विश्व 70:30:30:22:55.
3: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
4: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना.
3: खरीप हंगाम 2026.
5: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमूग, ज्वारी, भात आणि सोयाबीन.
4: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
5: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाइन क्रमांक आहे 14447.
7: ही यादी ब्याडगी संकेश्वरी मिरची 26 प्रकारचे स्वच्छ निवडक मसाले आजच्याच घेऊन या.
8: आणि उद्या ते घेऊन डंगात जावा म्हणशील काही आणणार नाही.
7: काय
8: अग, रुचिराची एवन चटणी घेऊन येतो, तुझा त्रास कमी, चवीची हमी.
9: नुटेलाची एवन चटणी.
10: खास घरगुती पद्धतीने तयार केलेली रुचिराची एवन चटणी.

0: मनातली गाणी आकाशवाणी,
1: झऱ्यातलं पाणी आकाशवाणी,
2: तज्ज्ञांची वाणी आकाशवाणी,
3: गुज सांगते कानी आकाशवाणी।
4: लोककलेची नाणी आकाशवाणी,

0: सर्वांच्या मनोमनी आकाशवाणी गुणांच्या खाणी आकाशवाणी मनोरंजनाची पर्वणी आकाशवाणी
1: माध्यमांची राणी आकाशवाणी
2: एकशे दोन अंश सात मेगाहर्ट्स अर्थात आकाशवाणी कोल्हापूर
3: आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. श्रोते हो, आज 10 वाजता आपण ऐकणार आहात गुरु पौर्णिमेनिमित्त कार्यक्रम डिजिटल गुरुजी काल आज आणि उद्या. 10:30 आमच्या संग्रहातून ज्येष्ठ गायक संगीतकार सुधीर फडके अर्थात बाबूजी यांची मुलाखत. ऐकत रहा आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र. 7:25 होत आहेत. आता दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम ऐकूया. मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: नमस्कार श्रोतेहो, माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, लोकशाहीचा सर्वात महत्वाचा पाया म्हणजेच मतदानाचा अधिकार, आणि हा अधिकार बजावण्यासाठी मतदार यादी अचूक आणि अद्ययावत असणं अत्यंत आवश्यक आहे. याच उद्देशानं भारतीय निवडणूक आयोगातर्फे SIR म्हणजेच स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन अर्थात विशेष सखोल पुनरीक्षण ही मोहीम राबवली जाते. यामध्ये आपण SIR म्हणजे नेमकं काय, या मोहिमेचं उद्दिष्ट काय, मतदारांनी कोणत्या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यायला हवं किंवा मग कोणती कागदपत्रे यासाठी आवश्यक आहेत, आणि या प्रक्रियेत आपला सहभाग किती आणि का महत्वाचा आहे, याच विषयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपण जाणून घेणार आहोत. आणि ही माहिती देण्यासाठी आज आपण स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेला आहे अप्पर मुख्य सचिव तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी माननीय श्री S. चोक्कलिंगम सर यांना. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत.
1: धन्यवाद. आपले सर्वांना नमस्कार.
0: सर, सध्या आता SIR ही मोहीम सर्वत्र राबवली जाते, तर मुळात SIR म्हणजे नेमकं काय?
1: आपल्या राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघाच्या मतदार याद्या दोषविरहित व अचूक करण्यासाठी नव्याने मतदार याद्या तयार करणे म्हणजेच विशेष सखोल पुनरीक्षण म्हणजे SIR आहेत. त्या उद्दिष्टाने आपण हे पुनरीक्षण राबवत आहेत.
0: मग हे SIR म्हणजे विशेष सखोल पुनरीक्षण जे आहे, हे नियमित मतदार यादी पुनरीक्षणापेक्षा वेगळं कसं आहे?
1: नियमित पुनरीक्षणामध्ये सध्या असलेले मतदार याद्या असंच आपण वापरतो. त्यांच्यामध्ये काय बदल असेल तर कुणाचं नाव नंबर बदलायचं, कुणाचं मृत्यू झाले त्यांचं नाव वगळायचं, किंवा कुणाचं नवीन नाम त्यांच्यामध्ये ऍड करायचं, एवढंच काम करतो. परंतु सखोल पुनरीक्षणामध्ये आता अस्तित्वात असलेले यादी बाजूला ठेवून नवीन याद्या तयार करतो. यांची आवश्यकता असं आहे की शहरीकरण वाढलेलं आहे, स्थलांतरण झालेलं आहे नागरिकाच्या, तसेच मृत्यू किंवा दुबार नाव असल्यामुळे नाव वगळणे किंवा कमी करणे अपेक्षित आहे. त्यासाठी आपण 15-20 वर्षानंतर एक वेळ सखोल पुनरीक्षण राबवतो.

0: अच्छा, म्हणजे त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी एसआयआर मोहीम ही अतिशय महत्वाची आहे.
1: होय, बरोबर.
0: यामध्ये सुद्धा निवडणूक आयोगानं या वर्षी विशेष सखोल पुनरीक्षण मोहीम राबवण्याचा निर्णय का घेतलाय?
1: आपल्या राज्यामध्ये मागील सखोल पुनरीक्षण 2002 मध्ये झालेलं आहे, त्यांच्या नंतर 24 वर्ष झालेलं आहेत. आणि आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये शहरीकरण वाढलेलं आहे, काही कारणामुळे, नोकरीसाठी असो इतर कारणामुळे असो, स्थलांतर भरपूर झालेले आहेत. काही काळामध्ये लोकांनी एक ठिकाणी नाव नोंदवलेलं आहे आणि दुसऱ्या ठिकाणी सुद्धा नोंदवलेलं आहे. हे आपल्या दोषविरहित मतदार याद्या तयार करणे यासाठीच आता आपण या मोहीम राबवत आहे.
0: सर, एसआयआर मोहीम आहे, या मोहिमेचं उद्दिष्ट आणि कशा पद्धतीनं लोकशाही प्रक्रियेला त्याचा फायदा होणार आहे?
1: आपल्याला माहिती आहे की 2024 च्या इलेक्शनानंतर काही तक्रार आले होते, मृत्यू झालेले लोकांचे नाव यादीमध्ये आहेत आणि काही मतदारांचे नाव दोन ठिकाणी आहेत असं तक्रार आले होते. हे आपण दोष विरहित केलं तर आपल्याला निवडणुकामध्ये मतदानाच्या टक्केवारी आहेत. आपण मागच्या इलेक्शनला सुद्धा म्हटलेलं आहे की 60-70% पर्यंत मतदार मतदान करतं, त्यापेक्षा जास्त होत नाही असं आपण मतदारांना दोष देतो. परंतु अनुभव आहे आम्हाला की सखोल पुनरीक्षणाच्या नंतर अनावश्यक सर्व नाव आपण कमी केल्यानंतर मतदानाच्या टक्केवारी वाढतात. उदाहरण तमिळनाडूमध्ये आता झाले 90% मतदान झाले. म्हणजे आपण अनावश्यक दोष देतो मतदारांना मत देत नाही म्हणून, परंतु कारण आहे, कुणाचे नाव आपण वगळायला पाहिजे ते न वगळता राहिलेले मुले आहेत. हे सखोल पुनरीक्षणानंतर असं आपल्याला दिसून येणार, मतदारांना मतदान देण्यामध्ये फार उत्सुक आहेत आणि टक्केवारी सुद्धा वाढून मिळणार आहे आपल्याला.
0: म्हणजे इतकी वर्ष काही जणांना मतदानाचा अधिकार असतानाही सुद्धा या सगळ्या गोंधळामुळे ते करता येत नव्हतं मतदान, आणि यामुळे ते शक्य झालेलं आहे आणि काही ठिकाणी टक्केवारी वाढलेली आहे. एकूणच आपण जर पाहायला गेलं तर मतदार यादी असो किंवा पुनरीक्षण प्रक्रिया, ही विशेष सखोल पुनरीक्षणाची संपूर्ण जी प्रक्रिया आहे ती कशा पद्धतीनं राबवली जाते?
1: पहिल्या प्रश्नाला उत्तर देतो. आपण सांगितल्याप्रमाणे अपात्र लोकांचे नाव कमी करणे, तसेच नवीन मतदारांचे नाव घेणे, म्हणजे 24-18 वयी झालेत आपण त्यांचे अर्ज घेतलेले नाहीये, आपल्या प्रारूप मतदार यादी प्रसिद्धी झाल्यानंतर त्यांचे आपण घेणार आहोत. आता या सखोल पुनरीक्षणामध्ये आपण 30 जून पासून हे राबवत आहेत, 19 ऑक्टोबर पर्यंत हे पुनरीक्षण चालू राहणार आहेत. त्यांचा पहिला टप्पा आता चालू आहेत, म्हणजे आमचं बूथ लेवल ऑफिसर BLO मार्फत 30 जून पासून 8 ऑगस्ट पर्यंत हे कार्यक्रम चालू राहणार आहे. म्हणजे BLO घरोघरी येणार, आपल्याला भेटणार. सखोल पुनरीक्षणाच्या 2-3 महत्वाचे विषय आहेत. पहिला विषय आहे त्या मतदार त्यांच्या पत्त्यामध्ये राहत आहेत का नाही ह्या तपासण्यासाठी BLO गृह भेट देणार आणि तपासणार आपण आहेत का नाही, आपल्या सही घेणार. समजा आपण तिथे राहत असेल परंतु त्या वेळामध्ये नसेल, आपल्या कुटुंबातील कोणी प्रौढ व्यक्ती त्यासाठी सही करू शकतात. म्हणजे पहिला विषय आहे गृह भेटीच्या वेळामध्ये ते संबंधित मतदार राहत आहेत का असा पाहून त्यांची तपासणी करणे. त्यांच्या सोबत या पुनरीक्षणाला दुसरा महत्वाचा विषय आहे की संबंधित मतदार या देशाच्या नागरिक आहेत का, त्यासाठी आपण मॅपिंग करतो. आपण ऐकलं असेल मॅपिंग झाले का, मॅपिंग झाले का, म्हणजे जुळवणी झाले का. आपल्या या नागरिकत्वाच्या कायद्याप्रमाणे 87 पूर्वी त्यांचा जन्म झाले असेल तर आपल्या देशामध्ये जन्म झाले एवढा पुरावा पुरेसे आहेत. आपण 2002-3-4 यादीमध्ये नाव आहेत का असं का तपासतो? त्या यादीमध्ये मतदार असेल त्यांचा जन्म 87 पूर्वी झाला असावे, म्हणजे त्यांच्या वय 18 झाला आहे 2003-4 मध्ये, म्हणजे 87 पूर्वी जन्म झाले म्हणून त्यांनी नागरिक आहेत. तसेच त्यांचं नाव नसेल, त्यांचं आई वडील त्यांचं नाव यादीमध्ये असेल, आई वडिलाचा जन्म झालेला आहे 87 पूर्वी, या तपासण्यासाठी आपण जुळवणीचा काम करतो. तो BLO घरी येताना दोन्ही तपासणार, काही तपासणार राहत आहेत का नाही आणि जुळवणी होतात का नाही, आणि जुळवणी होत नसेल तर काय करायचं ते आपण मी पुढे सांगतो. परंतु आपल्याला गृहभेटीच्या नंतर 17 ऑगस्टला प्रारूप मतदार यादी प्रसिद्धी होणार आहेत. त्यांच्या नंतर कुणाचे नाव राहिलेले आहेत आपण त्या वेळेला उपस्थित नाही किंवा आता सध्या यादीमध्ये नसल्यामुळे आपल्याला गणनापत्र मिळालं नाही, या सर्वांनी 17 ऑगस्ट पासून 1 महिन्यामध्ये नवीन फॉर्म 6 भरू शकतात.
0: अच्छा,
1: त्यांच्या यादीमध्ये नाव असेल काही अडचण नाही, नाव नसेल त्यांनी फॉर्म 6 भरून करू शकतात.

0: या पूर्ण प्रक्रिया आम्ही तपासणी करून 19 ऑक्टोबर मध्ये अंतिम मतदार यादी आम्ही प्रसिद्ध करणार आहे.
1: बर,
0: हे पूर्ण प्रक्रिया आहे.
1: म्हणजे 17 ऑगस्ट पासून जे आहेत, समजा त्यांची काही नावं कुठे वगळली गेली, पुन्हा ती त्यामध्ये चढवली गेली नाहीत, अशा लोकांना पण पुढे
0: संधी
1: मिळणार आहे. हा सर अतिशय महत्वाचा मुद्दा आहे, कारण बऱ्याच नागरिकांमध्ये गैरसमज आहे की यामध्ये समजा आमचं नाव नसेल तर म्हणजे आम्हाला तो मतदानाचा अधिकार बजावता येणार नाही, तर त्यांच्यासाठी हे खास महत्वाचं उत्तर आहे.
0: महत्वाचं आहे. आपण 17 ऑगस्टच्या नंतर फॉर्म ऑनलाईन सुद्धा भरू शकतात, ऑफलाईन भरू शकतात. आपल्याला एकच विनंती आहे की आता यापुढे फॉर्म 6 भरताना भारत निवडणूक आयोगानी सूचित केल्याप्रमाणे आपण आपल्याच्या किंवा आपल्या आई वडील आजोबा आजीच्या पूर्वीच्या सखोल पुनरीक्षणाच्या यादीमध्ये जुळवणी करावा लागेल किंवा डॉक्युमेंट प्रूफ आपल्याला भारत निवडणूक आयोगानी सूचित केलेलं आहे त्यांच्यामध्ये एक आपल्याकडे ठेवा लागेल. ते काय काय डॉक्युमेंट आहे मी पुढे सांगतो.
1: एसआयआर मोहिमेचं वेळापत्रक आपण पाहायला गेलं तर ते पण थोडस लोकांना सांगितलं पाहिजे, कारण त्यामध्ये पण डेट्स कशा असणार आहेत त्याबद्दल काय सांगाल.
0: 30 जून पासून आपण कार्यक्रम सुरू केलेले आहेत गृहभेटी, परंतु आपल्याला माहिती आहे राज्याच्या काही भागामध्ये पाऊस जास्त पडले होते, त्यांच्यामुळे पूर आले होते, त्यांच्यामुळे 10 दिवसाच्या मुदत गृहभेटीसाठी वाढवून दिलेला आहे. म्हणजे 8 ऑगस्ट पर्यंत गृहभेट होणार आहेत. आपल्या राज्याच्या अंदाजित 24-25 जिल्ह्यामध्ये गृहभेटचा काम जवळजवळ पूर्ण झालेले आहेत. फक्त आपल्याला मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन म्हणतो, म्हणजे मुंबई ठाणे पालघर रायगडचा काही भाग पुणे नागपूरमध्ये थोडा गृहभेटचा काम शिल्लक आहे, बाकी ठिकाणी जवळजवळ पूर्ण झालेलं आहे. या पूर्ण झाल्यानंतर 1 आठवड्याला आम्ही प्रारूप यादी तयार करणार आणि 17 ऑगस्टला ते प्रसिद्धी करणार आहेत. 17 ऑगस्ट पासून 1 महिन्याच्या आत नवीन अर्ज कुणाला करायचे आहेत यापूर्वी सांगितल्याप्रमाणे त्यांचे नाव यादीमध्ये नसेल किंवा नवीन मतदार 18 वयापेक्षा जास्त आता रिसेंटली झालेला आहे त्या लोकांनी अर्ज करू शकतात. 17 ऑगस्ट पासून पुढील 2 महिन्यामध्ये काही लोकांना त्यांच्या माहिती बरोबर नाही किंवा त्यांच्या जुळवणी झाल्याने डॉक्युमेंट कलेक्ट करावा लागते, त्यांना नोटीस इश्यू करणे, त्यांच्याकडून उत्तर घेणे आणि फायनल यादीमध्ये घेण्यासाठी प्रक्रिया 2 महिन्यासाठी चालू असणार आहे. मिडल ऑफ ऑक्टोबर पर्यंत हे काम पूर्ण करण्यात येईल.
1: श्रोते हो, अचूक मतदार यादी ही सक्षम लोकशाहीची ओळख आहे आणि यासाठी भारतीय निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेमध्ये प्रत्येक नागरिकाने सक्रिय सहभाग घेतला पाहिजे आणि आपली माहिती जी आहे ती व्यवस्थित अचूक दिली पाहिजे, त्याबरोबरच आपली माहिती पडताळून सुद्धा घेतली पाहिजे. अचूक मतदार यादी म्हणजेच म्हणूया आपण की सशक्त लोकशाही, आणि आपल्यासाठी हे अत्यंत गरजेचं आहे. नवीन मतदारांसाठी सुद्धा ही मोहीम अतिशय महत्वपूर्ण आहे, त्यामुळे एसआयआर मोहिमेमध्ये कशा पद्धतीनं आपण सहभाग घेतला पाहिजे, कोणकोणत्या स्तरावर आपल्याला कशा पद्धतीनं बीएलओंची म्हणा किंवा स्थानिक प्रतिनिधी असतील, राजकीय पक्ष असतील किंवा इतर काही घटक आहेत त्यांचा सुद्धा कशा पद्धतीनं फायदा घेऊ शकतो, या सगळ्याच विषयी याच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपण माहिती जाणून घेत होतो. आणि ही माहिती आपल्याला देत होते अपर मुख्य सचिव तथा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी माननीय श्री एस चोक्कलिंगम सर. मात्र विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद पुढील कार्यक्रमात सुद्धा असाच सुरू राहणार आहे, तेव्हा भेटूयात दिलखुलास कार्यक्रमामध्ये सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर.

श्रोते हो वनिता मंडळ या कार्यक्रमात या रविवारी आपण ऐकणार आहोत जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त वात्सल्याच्या उदात्त भावनेतून अनेक नवजात बालकांसाठी दूध माता बनलेल्या वरदा भिडे अंदुरकर यांची मुलाखत आणि त्याचबरोबर प्रिया जोशी यांनी सांगितलेल्या पाककृती. तेव्हा अवश्य ऐका रविवारी 2 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून.

0: हे आहे आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र. 8:15 आपण ऐकणार आहात कोल्हापूर दर्पण. 8:40 चिंतन हास चिंतामणी प्रायोजित कार्यक्रम. 9 गीत बहार. ऐकत रहा आकाशवाणी कोल्हापूर केंद्र. 7:40 झालेली आहेत. आता ऐकूया प्रायोजित कार्यक्रम.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली.
3: नमस्कार. श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. श्वास लाईफलाईन सेंटरचे श्वसन विकार तज्ञ डॉक्टर आशिष मडके आहेत आपल्यासोबत. डॉक्टर आशिष सर नमस्कार.
4: नमस्कार
3: सर. आता श्वास लाईफलाईन सेंटरमध्ये पण विविध प्रकारचे पेशंट्स येत असतील ज्यांना वेगवेगळ्या पद्धतीचे काही विकार झालेले असतात, श्वसनाच्या तक्रारी असतात, तर अशी एखादी केस स्टडी सांगा ना.
4: तर आमच्याकडे मुंबईहून एक मध्यवयीन रुग्ण आले आणि त्यांना काही महिन्यांपासून कोरडा खोकला, चालताना धाप लागणे, थकवा, कधी कधी ताप आल्यासारखी भावना होत होती. पूर्वीपासून यासाठी ते उपचार घेत होते, थोडे बरे वाटायचे पण पुन्हा तोच त्रास पुन्हा सुरू व्हायचा. त्यांना संपूर्ण इतिहास विचारले असता असे लक्षात आले की घरी किंवा कामाच्या ठिकाणी धूळ, बुरशी, पक्षी, पिसे, शेतीतील धान्य, गवत किंवा ह्युमिडिफायर अशा गोष्टींचा संपर्क आल्यानंतर त्यांचा त्रास वाढतो. त्यांनी माहिती दिली की ते तासन तास वायू विजन नसलेल्या खोलीमध्ये अगरबत्ती, धूप लावून पूजा पाठ करतात आणि त्याचबरोबर त्यांच्या घरी म्हणजे बाल्कनी किंवा गॅलरीमध्ये कबुतरांचा संपर्क येत होता. अनेकदा ते कबुतरांचा संपर्क आलेल्या जागी म्हणजे बाल्कनी, गॅलरी सारख्या ठिकाणी ते साफसफाई करायचे. त्यामुळे काही वेळा साफसफाई केल्यानंतर काही तासांनी त्यांना ताप, खोकला, श्वास लागणे अशा तक्रारी सुरू होत असे. ही माहिती निदानासाठी खूप महत्वाची ठरली. आता हा आजार नेमका काय आहे ते आपण समजून घ्या. या आजाराचे नाव आहे इंटरस्टिशियल लंग डिसीज. हा फुफ्फुसांचा आजार आहे. यामध्ये सूक्ष्म कण वारंवार श्वासावाटे शरीरात गेल्यानंतर काही लोकांची प्रतिकारक शक्ती अति प्रतिक्रिया देते. हे कण पक्षी, पक्ष्यांची विष्ठा, त्यांची पिसे, बुरशी, दमट भिंती, धान्य, गवत, कॉम्पोस्ट, ह्युमिडिफायर, एअर कंडिशनर किंवा काही कामांच्या ठिकाणी रसायने किंवा केमिकल्स हे ह्यामधून येऊ शकतात.
3: श्रोते हो, श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 73-850-63-934, 73-850-63-934, 7385-06-3934. डॉक्टर आशिष सर तुम्ही केस स्टडी सांगताय.
4: तर काय होते, सुरुवातीमध्ये धूळ कणांच्या संपर्कानंतर काही तासातच खोकला, धाप लागल्याने सुरू होतो आणि संपर्क वारंवार राहिला तर काही आठवडे महिन्यात खोकल्याबरोबर थकवा आणि वजन कमी होते. तर दीर्घकालीन फायब्रोटिक प्रकारात दीर्घकाळ संपर्काने फुफ्फुसात जाळी निर्माण होते आणि त्यामुळे या स्थितीमध्ये पूर्णपणे बरे होणे कठीण असल्याने लवकरात लवकर निदान महत्त्वाचे असते.
3: अच्छा.
4: अशा

0: रुग्णांचे निदान करण्यासाठी अनेक गोष्टी एकत्र पाहाव्या लागतात, ज्यामध्ये फुफ्फुसे किती हवा आत घेतात, किती बाहेर सोडतात हे समजून घेण्यासाठी पल्मोनरी फंक्शन टेस्ट, त्याचबरोबर ऑक्सिजन फुफ्फुसांमधून रक्तांमध्ये किती चांगल्या प्रकारे मिसळतो हे बघण्यासाठी डिफ्युजिंग लंग कॅपॅसिटी फॉर कार्बन मोनॉक्साईड, ज्याला आपण DLCO द्वारे ओळखतो, काही रुग्णांमध्ये ब्रॉन्कोस्कोपिक करून ब्रॉन्क्युअलवर लवाज किंवा बायोप्सी घेऊन तो तपासला जातो. लवाज मध्ये वेगवेगळ्या रोगप्रतिकारक पेशी वाढल्या आहेत का नाही ते बघू शकतो. अशा रुग्णांना सर्वात आधी सांगितले जाते की औषधं इतके महत्वाचे आहे ते कारण टाळणे, ते म्हणजे पक्ष्यांचा संपर्क, पिसे, धूळ, दूषित वातावरण यांपासून दूर राहणे फार आवश्यक आहे. घरातील स्वच्छता, वायुविजन आणि बुरशी हे टाळणे यावरही भर दिला पाहिजे. अशा रुग्णांमध्ये काही वेळा अँटीफायब्रोटिक औषधांचा विचार केला जातो. गंभीर रुग्णांना ऑक्सिजन, फुफ्फुसांचे व्यायाम, पल्मोनरी रिहॅबिलिटेशन देऊन पेशंट ट्रीटमेंट घेऊ शकतो. म्हणूनच सततचा खोकला, चालताना धाप लागणे, थकवा, वजन कमी होणे, काही विशिष्ट संपर्कानंतर खोकला येणे ही लक्षणे असतील तर फुफ्फुस तज्ञांचा सल्ला घ्या. आपल्या आजाराला समजून त्यांचे योग्य उपचार हे दीर्घ आरोग्यासाठी पहिले पाऊल आहे.
1: याबरोबरच वेळ झाली इथं थांबण्याची. श्रोते हो, श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला, दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 73 853 63 934, 73 853 63 934, 7385 06 3934. श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात डॉक्टर आशिष मडके यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली.
3: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
4: प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. आता ऐकूया आणखी एक प्रायोजित कार्यक्रम.
5: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
6: नमस्कार श्रोते हो, ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. ऍडव्हान्स आयुर्वेदाचे मधुमेह सल्लागार डॉक्टर विद्याधर गिरी आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर गिरी.
7: नमस्कार.
6: 29 वर्षाच्या महिलेची ही केस आहे ज्यांना पाळी येताना खूप त्रास व्हायचा आणि सोनोग्राफी केली तर त्यामध्ये ऍडिनोमायोसिस असं निदान झालं. तर हे ऍडिनोमायोसिस म्हणजे नेमकं काय याबद्दल आज बोलूयात.
7: बेसिकली होतं कसं की दर महिन्याला एक अंड तयार होत असतं आणि 14 दिवसांनी ते पिकून नंतर मग 3 दिवस ट्रॅव्हल करून 17व्या दिवशी साधारण ते आपल्या गर्भाशयात येणार असतं. आता हे गर्भाशयात आल्यानंतर जर का बाळ राहिलेलं असेल तर त्याला राहण्यासाठी म्हणजे कुशन पाहिजे. त्यामुळे म्हणजे ज्या वेळेला हे अंड तयार होत असतं त्यावेळेला म्हणजे गर्भाशयाच्या आतल्या बाजूला ज्याला एंडोमेट्रियम म्हणतात तिथे एक कुशन तयार होत असतं, एंडोमेट्रियम तयार होत असतं. आता हे जोपर्यंत गर्भाशयाच्या आतमध्ये तयार होतंय तोपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. पण जर का ते गर्भाशयाच्या आतल्या बाजूला तयार होताना परत बाजूला पण तयार व्हायला लागलं म्हणजे मस्क्युलर सेल जे असतात गर्भाशयाचे तिथे पण जर का ते एंडोमेट्रियम वाढायला लागलं तर मात्र तिथे प्रेशर क्रिएट होईल. कारण जिथे सेल वाढायचे नाही आहेत तिथे जर का ते सेल वाढायला लागले तर मात्र सगळ्यात प्रॉब्लेमॅटिक पार्ट होणार आहे. आणि मग ते नको तिथे ते वाढायला लागतात सेल्स आणि मग त्याच्यामुळे तिथे प्रेशर क्रिएट होतं आणि त्याच्यामुळे मग काय होतं की पाळीच्या वेळेला दुखणं किंवा इतर वेळेला सुद्धा पोटामध्ये दुखणं या सगळे प्रकार तिथे व्हायला लागतात. त्यामुळे आता ट्रीटमेंट काय द्यायची तर सिम्पटमॅटिक ट्रीटमेंट द्यायला पाहिजे. मग बाबा हॉर्मोनल इम्बॅलन्स आहे का? पण बऱ्याच वेळेला आम्ही बघतो 90% वेळेला हॉर्मोनल इम्बॅलन्स काही तिथे नसतो फारसा. किंवा मग म्हणजे बाबा की काय म्हणतो की तिथे आपण म्हणलं जातं की म्हणजे इतर काही गोष्टी आहेत का म्हणजे जसं फायब्रॉइड आहेत का, हे आहेत का, ते आहेत का, अशा सगळ्या गोष्टी त्या बघितल्या जातात. मग त्याच्या वेळेला मग हॉर्मोनल ट्रीटमेंट येते पण त्याच्यातून फार काही रिझल्ट येताना बऱ्याच वेळेला दिसत नाही. मग पेन किलर द्या किंवा हेवी ब्लिडिंग होत असेल तर मग सिम्पटमॅटिक ट्रीटमेंटवर म्हणजे नुसतं भागवलं जातं. पण जर का आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून बघितलं ह्या सगळ्या गोष्टीकडे तर नक्कीच आपल्याला त्याचं डायग्नोसिस पण योग्य करता येतं आणि त्याचे रिझल्ट पण चांगले देता येतात.
6: श्रोते हो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, वाताचे, पित्ताचे, पोटाचे विकार इत्यादी आजारांवर ऍडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर मंगळवार दिनांक 28 जुलै रोजी सातारा आणि कराडमध्ये तर शनिवार दिनांक 1 ऑगस्ट रोजी कोल्हापूरमध्ये. या शिबिरात सर्व आजारांवर नाडी परीक्षण करून शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील. लक्षात ठेवा, मंगळवार दिनांक 28 जुलै रोजी सातारा आणि कराडमध्ये तर शनिवार दिनांक 1 ऑगस्ट रोजी कोल्हापूरमध्ये वैद्यकीय शिबिर. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 84 84 06 10 25, 84 84 06 10 25, 8484 06 1025.
7: कसं आहे की हळूहळू आता नवीन कन्सेप्ट लोकांना कळायला लागले. एनर्जी बॉडी, फिजिकल बॉडी, बरोबर ना. आयुर्वेदामध्ये पहिल्यापासून याचं पंचतत्वांचं जर काही इम्बॅलन्स झालं बरोबर ना, या 5 तत्वातूनच मग

0: तीन दोष आलेत, वात पित्त कफ,
1: बरोबर
0: ना. त्यामध्ये वात दोष जो आहे म्हणजे खालच्या भागामध्ये वाताचा प्रभाव असतो, अपान वायू सांगितलेला आहे, बरोबर ना. म्हणजे जे काही आपल्याला पाळी येणं आहे किंवा पाळीचं जे काही नियमन आहे हे सगळं अपान वायूच्या अंडरमध्ये येतं. आणि अपान वायू जर का दूषित झाला, बरोबर की नाही, आणि शेवटी वायूचं काम काय एकाचं दोन, दोनाचे चार करणं, बरोबर की नाही, हा अपान वायू दूषित झाला तर मात्र एंडोमेट्रियमचं एक्सेस वाढायला लागतं. तर त्यामुळे आम्ही बऱ्याच केसेसमध्ये आम्ही बघितलेलं आहे याच्यामध्ये की आम्ही स्वतः ट्रीट केलेल्या आहे त्या, तर त्यामध्ये जर का अपान वायू जर का आपण बॅलन्स करत नेला मग त्याच्यासाठी आयुर्वेदामध्ये स्नेहस्वेदन बस्ती सारखे प्रकार आहेत. आणि जे काही म्हणजे म्हणतो ना की गर्भाशयामध्ये जो काही प्रॉब्लेम झालेला असतो तर तो जर का रिपेअर करण्यासाठी जर का उत्तर बस्ती सारखा जर का उपाय केला, म्हणजे उत्तर बस्तीमध्ये गर्भाशयामध्ये डायरेक्टली काही औषधं सोडली जातात आणि त्याप्रकारे जर का गर्भाशयाचा बॅलन्स केला, त्यानंतर तिथल्या वाताचा जर का बॅलन्स केला, म्हणजे अपानवायूचा जर का बॅलन्स केला, तर हा एंडोमेट्रायसिसचा त्रास नक्कीच बरा करता येतो. आणि अनेक केसेसमध्ये आमचे तसे पॉझिटिव्ह छान रिझल्ट आम्हाला आलेले आहेत. तर त्यामुळे बऱ्याचशा गोष्टीमध्ये जर का आपण बघितलं ना तर म्हणजे आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून डायग्नोसिस पण चांगलं आहे आणि त्याचे रिझल्ट पण चांगले आहेत. त्यामुळे एखाद्या गोष्टीमध्ये रिझल्ट येत नसतील तर नक्कीच तुम्ही आयुर्वेद ट्राय करा, नक्कीच तुम्हाला चांगले रिझल्ट मिळतील.
2: श्रोते हो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, वाताचे, पित्ताचे, पोटाचे विकार इत्यादी आजारांवर ऍडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर मंगळवार दिनांक 28 जुलै रोजी सातारा आणि कराड मध्ये, तर शनिवार दिनांक 1 ऑगस्ट रोजी कोल्हापूर मध्ये. या शिबिरात सर्व आजारांवर नाडी परीक्षण करून शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील. लक्षात ठेवा, मंगळवार दिनांक 28 जुलै रोजी सातारा आणि कराड मध्ये, तर शनिवार दिनांक 1 ऑगस्ट रोजी कोल्हापूर मध्ये वैद्यकीय शिबिर. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 84 84 06 10 25, 84 84 06 10 25, 8484 06 1025. पुन्हा भेटूयात ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात डॉक्टर विद्याधर गिरी यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
3: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात. 7:50 झाली आहेत.
4: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
5: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना.
6: खरीप हंगाम 2026.
7: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमुग, ज्वारी, भात आणि सोयाबीन.
5: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
7: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
8: पीएम जय अब गरीबों की जय बन गई है.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र. श्रोतेहो, आता काही भावगीतं ऐकूया. सुरुवातीला पी सावळाराम यांची रचना, आवाज लता मंगेशकर यांचा.

0: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2026।
1: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमुग, ज्वारी, भात आणि सोयाबीन।
0: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026।
1: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447।
2: पीएम जय अब गरीबों की जय बन गई है।

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: MBBS शिका विश्वकडूनच. 15 लाख पॅकेज विदेशात, 80 लाख पॅकेज महाराष्ट्रात, तेही बँक लोन सहित. चला तर मग आजच संपर्क करा विश्व 70 30 30 22 55.
2: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
3: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
4: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमुग, ज्वारी, भात आणि सोयाबीन.
3: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
4: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
5: उषा मंगेशकर यांच्या आवाजात हे गीत ऐकूया. यशवंत देव यांचं संगीत आहे.

कोल्हापूर दर्पण या कार्यक्रमात श्रोते हो तुमचं स्वागत. करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराला राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा देण्याचा प्रस्ताव सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांना सादर करण्यात आला. त्यांची सही झाल्यानंतर पुढील 8 ते 10 दिवसात राज्य संरक्षित वारसास्थळात समावेश झाल्याची अंतिम अधिसूचना प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. प्लास्टिक वापर आणि उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांना 1.5 लाखांचा दंड करण्यात आला. शहरात मनपाच्या उपद्रव शोध पथकानं गेल्या 10 दिवसात विविध प्रकारच्या नियमभंग करणाऱ्यांकडून 1,63,500 रुपयांचा दंड वसूल केला. बंदी असलेल्या प्लॅस्टिकचा वापर करणाऱ्या नागरिक आणि व्यावसायिकांकडून 92,500, उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांकडून 47,000 आणि सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणाऱ्यांकडून 24,000 असा दंड आकारण्यात आला. गुरुत्वाचा महिमा सांगणारा आणि श्रद्धाभक्तीचा अनोखा संगम असलेला गुरुपौर्णिमा हा उत्सव आज साजरा होतोय. या निमित्तानं शहरातील प्रमुख दत्त मंदिरे, श्री साईबाबा मंदिर, स्वामी समर्थ महाराज मठ, गजानन महाराज मंदिर आणि विविध आध्यात्मिक संस्थांत धार्मिक कार्यक्रमांची जय्यत तयारी आहे. गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं मंदिरात पहाटेपासूनच धार्मिक विधींना सुरुवात झाली आहे. गुरुपौर्णिमा हा भारतीय परंपरेत आषाढ शुद्ध पौर्णिमेला साजरा केला जाणारा एक पवित्र दिवस, ज्यामध्ये महर्षी वेद व्यास आणि आपल्या सर्व गुरूंप्रती आदराची भावना आणि कृतज्ञता व्यक्त केली जाते. गुरु म्हणजे अज्ञानाचा आणि अंधकाराचा नाश करणारा प्रकाश. शिष्याला योग्य ज्ञान देण्याचं काम गुरु करतात.

0: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2026।
1: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पिकं आहेत नाचणी, भुईमूग, ज्वारी, भात आणि सोयाबीन।
0: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026।
1: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447।
2: MBBS शिका विश्वकडूनच 15 लाख पॅकेज विदेशात, 80 लाख पॅकेज महाराष्ट्रात, तेही बँक लोन सहित। चला तर मग आजच संपर्क करा विश्व 70 30 30 22 55।
3: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र, आपण ऐकताय कोल्हापूर दर्पण हा कार्यक्रम। शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा विभागातर्फे BSc हॉटेल मॅनेजमेंट सेमिस्टर 3 आणि 4, PhD कोर्स वर्क, IDS सायन्स अँड टेक्नॉलॉजी अभ्यासक्रमांचे निकाल काल जाहीर झाले। आज अखेर 860 अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर झालेत। विद्यापीठानं परीक्षेत गैरप्रकार करणाऱ्या विद्यार्थ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी भरारी पथकं स्थापन केली। या पथकांकडून कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातून कोणत्याही गैरप्रकाराची नोंद करण्यात आली नाही। शिवाजी विद्यापीठातर्फे 2025-26 मधील विशेष प्रवेश संधी कॅरी ऑन अंतर्गत प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी मार्च-एप्रिल 2026 परीक्षेचे अर्ज भरण्यास 30 जुलैपर्यंत मुदतवाढ दिली आहे। उच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशानंतर आणि विद्यापीठाच्या अधिकार मंडळांच्या निर्णयानुसार ही प्रक्रिया

राबवण्यात येणार आहे अशी माहिती परीक्षा विभागातर्फे देण्यात आली. आषाढ महिन्यातील दुसऱ्या मंगळवारनिमित्त श्री त्र्यंबोली मरगाई देवी मंदिरात विविध धार्मिक विधी भक्तिभावानं संपन्न झालेत. त्र्यंबोली यात्रेला खरा रंग चढतो तो आषाढी एकादशी आणि गुरुपौर्णिमेनंतर.

0: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2026।
1: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमूग, ज्वारी, भात आणि सोयाबीन।
0: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026।
1: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447।
2: आकाशवाणी कोल्हापूर दर्पण आपण ऐकताय, त्यासाठी आपण ट्यून केलंय FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍप। श्रोते हो, थोडंसं इकडे लक्ष द्या। 1 ऑगस्ट ही प्रखर देशभक्त लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी आणि समाज सुधारक लोककवी अण्णाभाऊ साठे यांची जयंती, या निमित्तानं बोलूया समाजभान जागृत करणाऱ्या दोघांच्याही कार्याविषयी। यासाठी आम्हाला फोन करा शनिवारी म्हणजेच 1 ऑगस्ट रोजी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत। यासाठी आमचा फोन नंबर 02131265 26 24।

ते हो जरूर फोन करा गप्पा गाणी या कार्यक्रमासाठी. याबरोबरच आजचा कोल्हापूर दर्पण हा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. नमस्कार.

हे आहे आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र. त्यासाठी आपण ट्यून केलंय FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍप. 8:30 होत आहेत. आता मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणी, संध्या खान आपल्याला बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पेपरफुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असणाऱ्या सुधारणा विधेयकावर आजही लोकसभेत चर्चा होणार। नीट पेपरफुटी प्रकरणातील 13 आरोपींविरुद्ध सीबीआयकडून आरोपपत्र दाखल। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उच्चस्तरीय बैठकीतून घेतला वित्त वाणिज्य उद्योग क्षेत्राचा आढावा। झारखंडमध्ये नक्षलवाद विरोधी मोहिमेत सुरक्षा दलांना मोठं यश। आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंची आगेकूच, 2 सुवर्ण पदकांसह 12 पदकांची कमाई। आता सविस्तर बातम्या। लोकसभेत आज सार्वजनिक परीक्षेतील गैरप्रकार रोखणाऱ्या सुधारणा विधेयकावरील चर्चा पुन्हा सुरू होईल। या कायद्यात अनेक महत्वपूर्ण तरतुदींचा समावेश आहे। यामध्ये 10 वर्षांपर्यंतची कारावासाची शिक्षा, 10 कोटी रुपयांपर्यंतचा दंड आणि दोषी ठरलेल्या गुन्हेगारांची मालमत्ता जप्त करणं यासारख्या कठोर शिक्षांचा समावेश आहे। या खटल्यांचा जलद न्यायनिवाडा होण्यासाठी प्रत्येक राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशानं सुनावणीसाठी विशेष जलदगती न्यायालय स्थापन करणं या कायद्यानुसार अनिवार्य होणार आहे। तसंच पोलीस ठाण्यात माहिती नोंदवल्याच्या तारखेपासून 2 महिन्यांच्या आत गुन्ह्यांचा तपास पूर्ण करणं आणि आरोपपत्र दाखल झाल्यापासून 3 महिन्यांच्या आत खटल्यांचा निकाल लावणं अशा तरतुदीही यात करण्यात आल्या आहेत। केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी हे विधेयक सादर केलं। हे विधेयक देशातील विद्यार्थ्यांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी महत्वपूर्ण पाऊल असल्याचं ते म्हणाले। सरकारच्या या प्रस्तावित सुधारणा हा केवळ दिखावा असून शिक्षण क्षेत्रात खऱ्या सुधारणा घडवण्यात सरकार अपयशी ठरलं आहे असा आरोप काँग्रेसनं केला। काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी, गौरव गोगोई, खासदार सुप्रिया सुळे यांनी आक्रमक पवित्रा घेत सरकारवर टीका केली। 2024 पेपरफुटी प्रतिबंधक विधेयक मंजूर झाल्यापासून एकाही आरोपीला या अंतर्गत शिक्षा झाली नसल्याचा दावा काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांनी केला, तर काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांनी हे विधेयक केवळ दिखाव्यासाठी असल्याचं म्हटलं। भाजपाच्या बासुरी स्वराज, तेजस्वी सूर्या, अनुराग ठाकूर तसंच शिवसेनेचे श्रीकांत शिंदे, समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव, तृणमूल काँग्रेसचे अभिषेक बॅनर्जी यांनीही या चर्चेत भाग घेतला। दरम्यान विद्यार्थी आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईच्या मुद्द्यावरून राज्यसभेत विरोधकांनी केलेल्या गोंधळामुळे राज्यसभेचं कामकाज काल दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं। जंतर मंतरवरील विद्यार्थी आंदोलनात सहभागी झालेल्या 18 वर्षांखालील आणि कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या विद्यार्थी आंदोलकांची सुटका करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं काल दिले। तसंच या आंदोलनाशी संबंधित इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल पुरावे जतन करण्याचे आदेशही न्यायालयानं अधिकाऱ्यांना दिले आहेत। या आंदोलनात विद्यार्थी आणि पोलीस अधिकारी जखमी झाल्याच्या आरोपांची निष्पक्ष आणि स्वतंत्र चौकशी होणं आवश्यक असल्याचं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं आहे। आंदोलनादरम्यान पोलिसांकडून बळाचा अतिवापर झाल्याचा आरोप करणाऱ्या याचिकांवर सुनावणी करताना

सर्वोच्च न्यायालयानं अनेक अंतरिम निर्देश जारी केले आहेत. नीट पेपर फुटीनंतरच्या आंदोलनात महाराष्ट्रातील आंदोलक विद्यार्थ्यांविरोधात दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. नीट यूजी पेपर फुटी प्रकरणातील 13 आरोपींविरुद्ध सीबीआयनं काल दिल्लीतल्या विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं. गुन्हेगारी कट रचणे, फसवणूक, पुरावा नष्ट करणे असे विविध आरोप या आरोपपत्रात आहेत. नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआयनं राज्यातील पुणे, लातूरसह राजस्थान, हरियाणा आणि दिल्लीत छापे टाकून आरोपींना अटक केली. हे सर्व आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल सरकारच्या सचिवांसमवेत झालेल्या दुसऱ्या उच्चस्तरीय बैठकीचं अध्यक्षस्थान भूषवलं. यामध्ये वित्त आणि अर्थव्यवस्था, वाणिज्य आणि उद्योग, तंत्रज्ञान क्षेत्रांशी संबंधित मंत्रालयं आणि विभागांच्या भविष्यातील कृती धोरणांचा आढावा घेतला. विकसित भारताच्या उद्दिष्टांच्या दिशेनं प्रगतीचा वेग वाढवण्यावर या बैठकीत भर देण्यात आला. सर्व मंत्रालयं आणि विभागांनी समन्वयानं काम करण्याचं आवाहन पंतप्रधानांनी या बैठकीत केलं. प्रत्येक निर्णय धोरणाच्या केंद्रस्थानी देशाचे नागरिक असले पाहिजेत असं मोदी यांनी नमूद केलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या कार्यकाळाला 4 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त विविध उपक्रमांचा प्रारंभ करण्यात आला आहे. काल राष्ट्रपती भवनात एका विशेष पुस्तक प्रकाशन समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. राष्ट्रपती या प्रदर्शनाच्या अध्यक्षस्थानी होत्या. याप्रसंगी उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन यांच्या हस्ते 5 पुस्तकांचं प्रकाशन करण्यात आलं. राष्ट्रपतीपद हा केवळ एक सन्मान नसून ती एक मोठी जबाबदारी असल्याचं राष्ट्रपती आपल्या भाषणात म्हणाल्या. आदिवासी समुदायानं आपला सांस्कृतिक वारसा जपत विकासाच्या मुख्य प्रवाहात सामील व्हावं असं आवाहनही मुर्मू यांनी केलं. राष्ट्रपतीपदाच्या कार्यकाळात राष्ट्रपतींना मिळालेल्या 300 भेटवस्तूंचा लिलाव सुरू करण्यात आला आहे. या लिलावात येत्या 5 ऑगस्ट ते 5 सप्टेंबरपर्यंत भाग घेता येईल. आज जगभरात आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन साजरा करण्यात येत आहे. यंदाची संकल्पना स्थानिक आणि आदिवासी समुदायांना केंद्रस्थानी ठेवून वाघांचं भविष्य सुरक्षित करणे अशी आहे. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या ताज्या आकडेवारीनुसार देशात सुमारे 3682 वाघ आहेत. जगातील 70% अधिक वाघ भारतात आढळतात. तज्ञांच्या मते भारतानं व्याघ्र संवर्धनात उल्लेखनीय यश मिळवलं असून भविष्यातही ही वाटचाल अधिक बळकट करण्याची गरज आहे. झारखंडमध्ये नक्षलवाद विरोधी मोहिमेत सुरक्षा दलांना मोठं यश मिळालं आहे. 1 कोटी रुपयांचं बक्षीस असलेला माओवाद्यांचा वरिष्ठ नेता आणि पोलीत ब्युरोचा सदस्य मिसीर बेसरा यांना धनबाद गिरिडीह सीमेवरून अटक करण्यात आली आहे. 15 लाख रुपयांचं बक्षीस असलेला मेहनत उर्फ मोच्छू आणि माओवादी कार्यकर्ता गौरव यालाही ताब्यात घेण्यात आलं. गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काल युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्याशी स्वतंत्र बैठका घेत चर्चा केली. या दोन्ही बैठका सकारात्मक आणि फलदायी झाल्याचं व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्या कॅरोलिन लेविट यांनी समाजमाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. या भेटीसाठी आणि रशियानं युक्रेन युद्धात कीवच्या केलेल्या मदतीसाठी रिपब्लिकन प्रशासनानं केलेल्या प्रयत्नांबद्दल झेलेन्स्की यांनी ट्रम्प यांचे समाजमाध्यमावरून आभार मानले. जपानमधील कुमामोटो प्रांताच्या दक्षिणेकडील भागात काल 7.1 रिक्टर तीव्रतेचा भूकंप झाला. यात 5 जणांचा मृत्यू झाला असून किमान 50 जण जखमी झाले आहेत. सुमारे 3 लाख नागरिकांना निवारा केंद्रांमध्ये स्थलांतर करण्याचा सल्ला देण्यात आल्याचं जपानच्या आपत्ती व्यवस्थापन विभागानं सांगितलं. जपानमधील वाहतूक सेवांवरही परिणाम झाला असून विमान उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत. गणेशोत्सवासाठी मध्य रेल्वेनं 11 ते 27 सप्टेंबर या कालावधीत 246 गणपती विशेष रेल्वे गाड्यांचं नियोजन केलं आहे. याअंतर्गत मुंबई आणि पुण्याला सावंतवाडी रोड, रत्नागिरी आणि मडगावशी जोडणाऱ्या 184 आरक्षित गाड्या तसंच दिवा आणि खेड दरम्यानच्या 62 अनारक्षित गाड्यांचा समावेश आहे. 1 ऑगस्टपासून या गाड्यांचं आरक्षण करता येईल. ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारताची भारोत्तोलक हरजिंदर सिंग, हरजिंदर कौर आणि लांब पल्ल्यांच्या शर्यतीतील धावपटू गुलवीर सिंग यांनी उत्कृष्ट कामगिरी करत रौप्य पदकं जिंकली तर 3 भारतीय बॉक्सरनी उपांत्य फेरीत धडक मारत देशासाठी आणखी पदकांची

0: निश्चिती केली आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्य पदक जिंकणाऱ्या गुलवीर सिंगनं पुरुषांच्या 10,000 मीटर शर्यतीत रौप्य पदक पटकावून इतिहास घडवला. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत या प्रकारात पदक जिंकणारा तो पहिलाच भारतीय ठरला आहे. आतापर्यंत 2 सुवर्ण, 7 रौप्य आणि 3 कांस्य पदकांसह भारत पदक तालिकेत 9व्या स्थानावर असून भारताची एकंदर पदक संख्या 12 झाली आहे. हवामान विभागानं छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि विदर्भात उद्यापर्यंत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. उत्तर आणि ईशान्येकडील राज्यांसाठी पुढील 2 दिवसांकरता नारिंगी बावटा जारी केला असून जम्मू काश्मीर, लडाख, उत्तर प्रदेश, झारखंड, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. कर्नाटक, केरळ, कोकण, गोवा, तेलंगणा, किनारपट्टीवरील आंध्र प्रदेश आणि राजस्थानमध्येही पावसाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पेपरफुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असणाऱ्या सुधारणा विधेयकावर आजही लोकसभेत चर्चा होणार. नीट पेपरफुटी प्रकरणातील 13 आरोपींविरुद्ध सीबीआयकडून आरोपपत्र दाखल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उच्चस्तरीय बैठकीतून घेतला वित्त, वाणिज्य, उद्योग क्षेत्राचा आढावा. झारखंडमध्ये नक्षलवाद विरोधी मोहिमेत सुरक्षा दलांना मोठं यश. आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंची आगेकूच, 2 सुवर्ण पदकांसह 12 पदकांची कमाई. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: हे आहे आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र. FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर. 8:40 झाली आहेत. आता ऐकूया प्रायोजित कार्यक्रम चिंतन हाच चिंतामणी.
2: चिंतन हाच चिंतामणी.

0: स्वच्छतेचं खरं प्रमाण गोकुळ दूध।
1: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अनलॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते। पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा। ग्राहकांना जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या।
2: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर। घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या।
3: चिंतन हाच चिंतामणी। सद्गुरु वामनराव पै यांचे विचार।
4: मानवी जीवनामध्ये पैसा महत्वाचा आहे हे सांगायला प्रबोधनाची गरज नाही, कारण पुरांपासून थोरांपर्यंत सर्वांनाच या पैशाचं महत्व माहीत असतं आणि तेही उत्तम रीतीनं माहीत असतं। जीवनविद्या सांगते की माणसानं त्याच्या जीवनात पैसा मिळवला पाहिजे, पण तो त्यानं प्रामाणिकपणे मिळवला पाहिजे। पैसा जितका तुम्ही प्रामाणिकपणे मिळवाल तितकं त्या पैशापासून तुम्हाला सुख मिळेल। लाच खाऊन किंवा भ्रष्टाचाराच्या मार्गानं कमावलेला पैसा, जो शापित पैसा असतो, तो जर असेल तर त्या योगे तुम्हाला कधीही सुख मिळणार नाही, शांती मिळणार नाही, समाधान मिळणार नाही, आनंद यश यातलं तुम्हाला काहीही मिळणार नाही। जे लोक लाच घेतात, भ्रष्टाचाराचा पैसा घरात आणतात, ते लोक सुखी दिसतात

पण ते तसे असतात असं मात्र नाही, हे आपण ध्यानात घ्यायला हवं. अपिअरन्सेस आर ऑलवेज डिसेप्टिव्ह. सांगायचा मुद्दा असा की पैसा हा आवश्यक आहे, पण तो भ्रष्टाचार, अनाचार, दुराचार याच्यातून मिळालेला पैसा हा कधीही उपयोगी पडत नाही. त्याऐवजी आपण जो प्रामाणिकपणे पैसा मिळवतो तो एक वेळ आपल्याला कमी पडेल, पण त्या प्रामाणिकपणे मिळवलेल्या पैशात आपल्याला आपल्या गरजा बसवता यायला पाहिजेत, हे आपण या ठिकाणी ध्यानात घ्यायला हवं. आज असं झालेलं आहे की आपण आपल्या गरजा वाढवतो, कारण का, कारण सायन्स आणि टेक्नॉलॉजीमुळं नाना तऱ्हेच्या सुविधा आपल्याला उपलब्ध झालेल्या आहेत. नाना तऱ्हेच्या सुविधा, उपाधी आपल्याला या पैशामुळे मिळतात, सायन्स आणि टेक्नॉलॉजीमुळे मिळतात. त्यामुळे आपल्याला असं वाटतं की आपण भरपूर पैसा मिळवावा आणि त्या सोयीसुविधा आपण उपलब्ध करून घ्याव्यात. अर्थात आपल्याला हे जे वाटतं ते गैर आहे असं नव्हे, पण आपल्या वाटण्यालाही काही मर्यादा ठेवली पाहिजे. आपल्याला ज्या मानानं मिळकत मिळते त्या मानानं आपण मर्यादा ठेवली पाहिजे. आम्ही आमच्या आयुष्यामध्ये अत्यंत काटकसर केली आणि आमची सौभाग्यवती जी आहे तीसुद्धा अत्यंत काटकसरी, त्यामुळे मला तिची साथ मिळाली. मला जेवढे पैसे मिळायचे तेवढ्या पैशातच आम्ही व्यवहार करायचो, त्यामुळे कधी कुणाकडे हात पसरण्याची वेळ आमच्यावर आलेली नाही. मी हे का सांगतो आहे की आपल्या पैशाची जी मर्यादा आहे त्या मर्यादेच्या पलीकडे आपण जाता का म्हणे, मग त्या सुखसोयी कितीही चांगल्या असू देत. आपल्या उत्पन्नाच्या मर्यादेपलीकडे जर त्या सुखसोयी असतील तर त्या आपल्याला नकोत, कारण त्या मिळाल्या म्हणजे माणूस फार सुखी होतो अशातलाही भाग नाही. सुखसोयी असं ज्याला आपण म्हणतो त्या जर मिळाल्या तर त्या वाईट आहेत अशातला भाग नाही, किंवा जर त्या आहेत त्या टाकून द्या असंही मी म्हणणार नाही. पण या सुविधा मिळण्यासाठी तुमच्या उत्पन्नाची जी मर्यादा आहे ती तुम्ही प्रथम बघितली पाहिजे. आपल्या उत्पन्नाची मर्यादा आपण ज्यावेळेला ओलांडतो त्यावेळेला आपल्या दुःखाला प्रारंभ होतो, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. या संदर्भात मी नेहमी एक उदाहरण देतो. लक्ष्मणानं सीतेसाठी जी रेषा काढली होती त्या रेषेला लक्ष्मण रेषा असं म्हणतात. ती घटना तुम्हा सर्वांना माहीत आहे की मारीचा राक्षस जो होता त्या राक्षसानं हरणाचा वेष घेतला आणि त्यावर सोनेरी कातड पांघरलं होतं की त्यामुळे ते पाहून सीतेला मोह झाला. तिला मोह झाला की तो मृग मला पाहिजे. तिनं रामाकडे तसा आग्रह धरला आणि त्याप्रमाणे रामानं तो मृग मिळवण्यासाठी त्या मृगाच्या पाठीमागे धावायला सुरुवात केली. जाण्यापूर्वी लक्ष्मणाला सांगितलं की तू सीतेच्या रक्षणासाठी इथं थांब. पुढे असं झालं की रामानं जेव्हा बाण मारला तेव्हा तो मारीचा राक्षस ओरडला, लक्ष्मणा धाव रे धाव मी संकटात आहे. असं तो मारीचा राक्षस रामाच्या आवाजात ओरडला, म्हणजे तिथंही त्यानं कपट केलं. त्याचा तो आवाज लक्ष्मणाला ऐकू आला, तसा सीतेलाही तो ऐकू गेला. तेव्हा सीतेनं लक्ष्मणाला सांगितलं, लक्ष्मणा अरे राम संकटात आहेत, तू त्यांच्या मदतीला जा. यावर लक्ष्मण म्हणाला की राम संकटात नाही आहे आणि त्याच्यावर संकट येणारही नाही, तू त्याची काळजी करू नको, तो आपलं संरक्षण करायला समर्थ आहे. पण तुझं संरक्षण करण्यासाठी मी इथं आहे आणि मी जर इथून गेलो तर ते रामाला आवडणार नाही आणि म्हणून मी इथून जाणार नाही. सीतेला लक्ष्मणाचं हे बोलणं आवडलं नाही. सीता मग त्या लक्ष्मणाला वाटेल तशी बोलली, नको ते बोलली. तेव्हा लक्ष्मणानं नाईलाजानं ते स्थान सोडून राम ज्या दिशेला गेला त्या दिशेला त्याला धावावं लागलं. लक्ष्मण रामाच्या दिशेला धावला त्यावेळेची रावण वाटच बघत होता. सीता ज्या ठिकाणी होती त्या ठिकाणी रावण हा गोसाव्याचा वेष घेऊन आला होता. सीतेनं त्याला आपल्या झोपडीच्या दारात बोलवलं. यावर रावण म्हणाला की मला चालता येत नाही, माझा पाय दुखावलेला आहे, तेव्हा तूच पुढे येऊन मला भिक्षा देशील तर बरं होईल. आणि अशा रीतीनं लक्ष्मणानं काढलेली रेषा ओलांडल्याबरोबर रावणानं सीतेला उचललं आणि पुढे जे रामायण घडलं ते तुम्हा सर्वांना ठाऊक आहे. हे रामायण जे घडलं ते का झालं, कारण लक्ष्मण रेषा ओलांडली. ही लक्ष्मण रेषा ओलांडली तेव्हा सर्व रामायण घडलं.

0: तसं आपल्या जीवनामध्ये आपण जेव्हा पैशाची मर्यादा ओलांडतो तेव्हा आपल्या जीवनामध्ये रामायणच नव्हे तर महाभारतही घडतं. जीवनविद्या काय सांगते पहा. जीवनविद्या सांगते की त्याग आणि भोग याच्यामध्ये जो सुवर्णमध्य आहे तो सुवर्णमध्य साधला गेला पाहिजे. त्याग आणि भोग या दोन अत्यंत टोकाच्या गोष्टी आहेत. या दोन टोकाच्या गोष्टीला न जाता ज्याला सुवर्णमध्य असं म्हणतात तो सुवर्णमध्य आपण साधला पाहिजे. जॉर्ज बर्नार्ड शॉ यांनी एके ठिकाणी फार छान म्हटलेलं आहे, व्हर्च्यू इज अ गोल्डन मीन बिटवीन द टू एक्स्ट्रीमिटीज. टू एक्स्ट्रीमिटीज म्हणजे दोन टोकं. या दोन टोकांच्यामध्ये जो सुवर्णमध्य आहे त्याला व्हर्च्यू किंवा याला सद्गुण असं म्हणतात. आपण जर पाहिलं तर आपल्याला असं दिसून येईल की आपल्या हिंदुस्थानचा इतिहास जर आपण पाहिला तर आपल्याला असं दिसेल की व्हर्च्यूच्या नावाखाली आपण एक्स्ट्रीमिटी साधली आणि म्हणून आपल्या हिंदू राष्ट्रावर कित्येक वर्ष जी परचक्र आली, जी आपल्यावर आक्रमण झाली त्यांना आपल्याला तोंड देता आलेलं नाही. आपला पराभव होत गेला तो अगदी अलीकडच्या काळापर्यंत. गोवा, दीव, दमण वगैरे राज्यांवर पोर्तुगीजांनी जवळजवळ 500 वर्ष राज्य केलं. आता पोर्तुगाल कुठे आणि गोवा, दीव, दमण कुठे, पण तिथून त्यांना या राज्यांवर राज्य करता आलं. इंग्रजांनी आपल्यावर 150 वर्ष राज्य केलं. आता ते इंग्लंड कुठे आणि ते राष्ट्र तरी किती लहान, पण त्यांनी आपल्यावर राज्य केलं. कारण का? कारण व्हर्च्यूच्या नावाखाली आपण एक्स्ट्रीमिटी साधली. पूर्वीच्या काळी लोक त्यागाच्या एक्स्ट्रीमिटीला जात होते तर आताच्या काळी लोक भोगाच्या एक्स्ट्रीमिटीला जात आहेत. त्याग आणि भोग या दोन टोकाच्या गोष्टीला न जाता त्याच्यामध्ये जो सुवर्णमध्य आहे तो सुवर्णमध्य आपण साधला पाहिजे असं जीवनविद्या आपल्याला आवर्जून सांगते. ओम शांती शांती शांती.
1: आताच आपण सद्गुरु वामनराव पै यांचे विचार ऐकले. चिंतन हाच चिंतामणी.

0: चिंतन हास चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
1: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
2: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
3: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमुग, ज्वारी, भात आणि सोयाबीन.
2: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
3: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
4: ही यादी ब्याडगी संकेश्वरी मिरची 26 प्रकारचे स्वच्छ निवडक मसाले आजच्याच घेऊन या
5: आणि उद्या ते घेऊन डंगात जावा म्हणशील काही आणणार नाही.
4: काय
5: अगं.

0: उचिराची एवन चटणी घेऊन येतो, तुझा त्रास कमी, चवीची हमी,
1: नुटेलाची एवन चटणी,
2: खास घरगुती पद्धतीने तयार केलेली रुचिराची एवन चटणी।
3: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिव समर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी,
4: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा।
5: शिव समर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड।
6: प्रधानमंत्री पीक विमा योजना।
7: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना।
8: खरीप हंगाम 2026।
9: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमुग, ज्वारी, भात आणि सोयाबीन।
7: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026।
9: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447।
10: MBBS शिका विश्वकडूनच 15 लाख पॅकेज विदेशात, 80 लाख पॅकेज महाराष्ट्रात, तेही बँक लोन सहित। चला तर मग आजच संपर्क करा विश्व 70 30 30 22 55।
11: आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्र।
6: प्रधानमंत्री पीक विमा योजना।
7: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना।
8: खरीप हंगाम 2026।
9: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमुग, ज्वारी, भात आणि सोयाबीन।
7: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026।
9: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447।

0: संत तुकाराम महाराजांची ही रचना होती. आवाज होता पंडित भीमसेन जोशी यांचा. आपण ऐकताय आकाशवाणी कोल्हापूर केंद्र.
1: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
2: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमूग, ज्वारी, भात आणि सोयाबीन.
1: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
2: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
0: आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्र आणि त्यासाठी आपण ट्यून

0: ही अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
1: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाइन क्रमांक आहे 14447.
2: आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्र, आणि त्यासाठी आपण ट्यून केलंय FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍप. 9 वाजतायत. आता प्रसारित करीत आहोत गीत बहार.
3: हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.
2: श्रोते हो नमस्कार. गीत बहार या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. श्रोते हो, आज गीतकार राजा मेहदी अली खा यांचा स्मृती दिन आहे, तर आजच्या कार्यक्रमात त्यांच्या काही रचना ऐकूया. सुरुवातीला लता मंगेशकर यांचा स्वर, रोशन यांचं संगीत आहे.

0: ममता या चित्रपटातलं हे गीत आपण ऐकलं. श्रोतेहो जरूर ऐका उमंग हा NCERT प्रायोजित कार्यक्रम सोमवार ते शुक्रवार सकाळी 9:30 फक्त आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावर.
1: अरे वा, खूप दिवसांनी.
2: हो यार. अच्छा ऐक, दाढी करण्याचे किती होतील?
1: अहो तेच 60 रुपये.
2: अरे यार, आता फक्त माझ्याकडे 30 रुपये कॅश आहेत.
1: हे बघा, दोन पद्धती आहे. पहिली, अर्धी दाढी करून घ्या.
2: आणि दुसरी?
1: अहो, डिजिटल पेमेंट करा UPI ने.
2: अरे वा यार, UPI ने तर वाचवलं.
1: एक काम करा, फेशियल पण करून घ्या, डिजिटल पेमेंट करून टाका.
3: भारत डिजिटल पेमेंट करतो आहे.
4: प्रत्येक देवाण घेवाण आता सुलभ आहे.
0: गीत बहार हा कार्यक्रम सुरू आहे आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावर. आता मदन मोहन यांचं संगीत, लता मंगेशकर यांचा स्वर आहे अनपड या चित्रपटासाठी.

गीत बहार या कार्यक्रमात आज आपण गीतकार राजा मेहदी अली खां यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या काही रचना ऐकतोय.

ओ पी नय्यर यांचं संगीत आहे. गायक कलाकार आहेत मोहम्मद रफी आणि आशा भोसले. चित्रपटाचं नाव एक मुसाफिर एक हसीना.

कार्यक्रमात आता मेरा साया या चित्रपटातलं गीत. पुन्हा एकदा मदन मोहन यांचं संगीत आहे. गायिका आहेत लता मंगेशकर.

श्रोते हो, हिंदी चित्रपटसृष्टीतील एक दिग्गज आणि लोकप्रिय विनोदी अभिनेते जॉनी वॉकर यांचा आज स्मृतिदिन आहे. कार्यक्रमात आता त्यांच्यावर चित्रित प्यासा या चित्रपटातलं गाणं ऐकूया.

0: याबरोबरच आजचा गीतबहार हा कार्यक्रम समाप्त करीत आहोत. पुन्हा भेटू, नमस्कार.
1: हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार.

0: गीत बहार हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
1: श्रोते हो, वनिता मंडळ या कार्यक्रमात या रविवारी आपण ऐकणार आहोत जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त वात्सल्याच्या उदात्त भावनेतून अनेक नवजात बालकांसाठी दूध माता बनलेल्या वरदा भिडे अंदुरकर यांची मुलाखत, आणि त्याचबरोबर प्रिया जोशी यांनी सांगितलेल्या पाककृती. तेव्हा अवश्य ऐका रविवारी 2 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून.
0: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र 9:30 झाली आहेत. आता उमंग हा NCERT प्रायोजित कार्यक्रम ऐकूया.

अनादि काळापासून भारतीय संस्कृतीमध्ये गुरुचं स्थान ईश्वराच्या तोडीस तोड मानलं गेलं आहे. ऋषीमुनींच्या आश्रमातील गुरुकुल पद्धतीपासून ते आजच्या एका क्लिकवर चालणाऱ्या डिजिटल क्लासरूमपर्यंत काळ बदलला, शिक्षणाची साधनं बदलली, गुरुचं रूप बदललं, पण गुरुचं महत्त्व आणि त्याचं श्रेष्ठत्व आजही अबाधित आहे. आजच्या या बदलत्या शैक्षणिक पर्यावरणावर भाष्य करणारं आमचं आजचं विशेष रूपक डिजिटल गुरुजी, काल आज आणि उद्या.

0: अरे अमित, अरे काय रे बाबा, तो मोबाईल डोळ्यासमोर धरून बसलाय सकाळपासून. हा अरे डोळे फुटतील की रे तुझे. आज एवढी मोठी गुरुपौर्णिमा, जरा देवासमोर हात जोड, तुझ्या शाळेच्या कॉलेजच्या गुरुजींची आठवण काढ, त्यांचे आशीर्वाद घे.
1: अग आजी, तू पण काहीतरी बोलू लागलीस बघ. मी माझ्या डिजिटल गुरुजींच्याच पाया पडायला लावलोय सकाळपासून. हे बघ, माझ्या प्राध्यापिका मॅडम ऑनलाईन लई कडक वेबिनार घ्यायला लागल्यात. आता घरात बसूनच मुंबईच्या मॅडमच्या पाया पडतोय मी. मी तर ना थेट चॅट बॉक्स मधून थँक्यू मॅडम असा मेसेज पाठवलाय.
2: हो ना आजी, आणि माझे सायन्सचे सर तर आज आम्हाला व्हर्च्युअल रियालिटीच्या चष्म्यातून थेट मंगळ ग्रहाची सफर घडून आणणार आहेत. घरात बसूनच अंतराळाचा अभ्यास, किती मजा येते ऑनलाईन शाळेत.
0: वा रे वा, तुमची ही ऑनलाईन शाळा. आमच्या काळात गुरुजी समोर दिसले की आदरानं मान खाली व्हायची, पाठीवर शाबासकीची एक थाप मिळाली की ब्रह्मानंद व्हायचा. तुमच्या या काचेच्या स्क्रीन वर कुठं ती माया आणि कुठं तो आदर.
3: आजीची शंका अगदी रास्त आहे, पण शेवटे हो, काळाच्या ओघात ऑनलाईन शिक्षण पद्धती किंवा हा डिजिटल गुरुजी आजच्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठं वरदान ठरलं आहे, हेही तितकंच सत्य आहे. चला ऐकूयात काय आहेत या ऑनलाईन शिक्षणाचे फायदे. भौगोलिक सीमांचं बंधन नाही. ग्रामीण भागातील मुलं मुली घर बसल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विद्यापीठांचे कोर्सेस शिकू शकतात. वेळेची लवचिकता आहे, विद्यार्थी आपल्या वेळेनुसार आणि स्वतःच्या गतीनं अभ्यास करू शकतात. अथांग ज्ञानभांडार, पुस्तकांचं ओझं नाही तर एका क्लिकवर लाखो ई पुस्तकं आणि व्हिडिओ उपलब्ध आहेत. आर्थिक बाबतीतही तसंच आहे, आर्थिक बचत होते, प्रवासाचा आणि राहण्याचा खर्च वाचतो, अनेक कोर्सेस कमी खर्चामध्ये उपलब्ध होतात.
1: आजी, लय भारी विषय आहे हा. पूर्वी वर्गात मॅडमनी एखादं अवघड गणिताचं सूत्र शिकवलं की ते एका फटक्यात डोक्यात शिरत नव्हतं. मॅडमला पुन्हा विचारायला जायची छाती धडधडायची. पण हा डिजिटल गुरुजी आहे ना, अजिबात रागवत नाही बघ. मी व्हिडिओ पुन्हा पुन्हा रिवाइंड करून बघू शकतोय. जोपर्यंत डोक्यात फिट बसत नाही तोपर्यंत किट्टाच काढायचा नाही बघ. ए आजी, हे रेणू, जरा गप्प बसा की. माझ्या प्राध्यापिका मॅडम नेमक्या याच विषयावर बोलायला लागल्यात बघ. कान देऊन ऐका जरा.
4: आज डिजिटल गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं मला एका गोष्टीचा विशेष आनंद होतोय. माझ्या या ऑनलाईन क्लासमध्ये आज गडचिरोलीच्या दुर्गम भागातील एक मुलगी ही जोडली गेली आहे, आणि सोबतच वयाची 50 ओलांडलेले एक गृहस्थही तितक्याच उत्सुकतेनं शिकत आहेत. डिजिटल गुरुजींची हीच तर खरी ताकद आहे. इथं वय,

0: जात, धर्म, श्रीमंत गरीब किंवा सामाजिक स्तर या कोणत्याच गोष्टीला थारा नाही. पडद्याच्या पलीकडे बसलेला प्रत्येक जण हा माझ्यासाठी फक्त आणि फक्त एक विद्यार्थी आहे. शिक्षणाचं हे खऱ्या अर्थानं झालेलं लोकशाहीकरण आहे.
1: अरे वा, तुमच्या मॅडम तर फारच मोलाची गोष्ट सांगतायत रे.
2: अगं आजी, ऑनलाईन शिक्षणामुळं आता स्क्रीनच्या पलीकडे असणारा प्रत्येक माणूस फक्त शिकणारा असतोय. तिथं जात पात काही दिसत नाही. वय वर्ष 5 पोरगा पण कोडिंग शिकतोय आणि 60 आजोबा पण घर बसल्या तत्वज्ञान वाचायला लागल्यात.
1: म्हणजे आमच्या काळी गरिबीमुळं किंवा परिस्थितीमुळं ज्यांना शिकता आलं नाही त्या स्त्रिया, त्या बहिणी आज वयाच्या कोणत्याही टप्प्यावर घरात बसून या डिजिटल गुरुजींमुळं सन्मानानं शिकू शकतात. तर
3: अगदी बरोबर, डिजिटल शिक्षणानं शतकानुशतकं चालत आलेल्या सामाजिक आणि भौगोलिक भिंती एका झटक्यात पाडून टाकल्या आहेत. ज्ञान आबालवृद्धांसाठी, सर्व जातीधर्मासाठी समान आणि मुक्त झालं आहे. शतोहो हा डिजिटल गुरुजी आणि नवीन शैक्षणिक धोरणांचा लढा केवळ तंत्रज्ञान वापरण्यापुरता मर्यादित नाही. हा लढा आहे जुन्या कालबाह्य झालेल्या चौकटींना मोडीत काढण्याचा. हे धोरण जुन्या केवळ पाठांतरावर आधारित आणि एकाच साच्यात मुलांना कोंबणाऱ्या शिक्षण पद्धतीला पूर्णपणे नाकारतं आणि त्याचवेळी मुक्त, लवचिक अशा ऑनलाईन पद्धतीचा मनापासून स्वीकार करतं.
4: होय आजी, माझ्या मॅडम आज याच विषयावर फुल राडा करायला लागल्यात बघ, ऐक जरा.
0: होय अमित, आज आपण एका मोठ्या बदलाच्या उंबरठ्यावर उभे आहोत. आम्ही त्या जुन्या शिक्षण पद्धतीला पूर्णपणे नाकारतो, जिथं मुलांच्या बुद्धीची परीक्षा केवळ 3 लेखी परीक्षेत घेतली जायची, जिथं कला शिकणाऱ्या मुलाला विज्ञानाचा अभ्यास करता येत नव्हता आणि जिथं वर्गाच्या 4 भिंतीच्या बाहेर ज्ञान मिळवणं अशक्य मानलं जायचं. ती घोकंपट्टीची आणि केवळ गुणांच्या मागे धावणारी पद्धत आता इतिहास जमा झाली पाहिजे.
1: मग मॅडम, आता आपण नेमका कोणता बदल स्वीकारणार आहोत?
0: शांताबाई, आपण आता ऑनलाईन आणि डिजिटल पद्धतीचा खुल्या मनाने स्वीकार करत आहोत. ही नवी पद्धती विद्यार्थ्याला विचार करायला शिकवते, फक्त पाठांतर करायला नाही. इथं आपण अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट्सचा अर्थात ABC स्वीकार केला आहे, ज्यामुळे एखादा विद्यार्थी ऑनलाईन कोर्स करून आपले गुण थेट मुख्य पदवीत जोडू शकतो. सर्वात महत्वाचं म्हणजे परीक्षा आता दडपण राहिलेली नाही. आम्ही वर्षाखेरीस होणाऱ्या त्या एका मोठ्या परीक्षेच्या भीतीला नाकारून ऑनलाईन माध्यमातून सतत आणि सर्वसमावेशक मूल्यमापनाचा स्वीकार केला आहे. विद्यार्थी संगणकावर काय प्रयोग करतो, त्याचं सादरीकरण कसं आहे, त्यावर त्याची प्रगती तपासली जाते.
2: अगं आजी, सरळ भाषेत सांगायचं तर ती जुनी पद्धत म्हणायची तेवढं घोकून पाठांतर कर आणि एकाच जागी बसून राहा. पण ही नवीन स्वीकारलेली ऑनलाईन पद्धत काय म्हणते माहिती आहे का? तू दुनियेच्या पाठीवर कुठंही राहा, तुझ्या आवडीचं शिक, तुझ्या गतीनं शिक, तुला कोण अडवणार नाही.
1: बापरे बापा, हे मात्र लईच भारी झालं बघ. आमच्या काळात एखादा मुलगा हुशार असायचा, पण परीक्षेच्या दिवशी आजारी पडला की त्याचं वर्ष वाया जायचं. आता सततच्या मूल्यमापनामुळं मुलांवरचं हे दडपण नक्कीच कमी होईल.
3: अगदी खरं आहे प्राध्यापिका मॅडम. साचे पद्धतीला नकार आणि आधुनिकतेला होकार हाच या डिजिटल युगाचा मूळ मंत्र आहे. केवळ पदव्यांचा कागद देण्यापेक्षा विद्यार्थ्याला स्वावलंबी बनवणारी ही ऑनलाईन पद्धती खऱ्या अर्थानं स्वीकारणारी ठरत आहे.

पण श्रोते हो, तंत्रज्ञान कितीही प्रगत झालं तरी मानवी मर्यादा संपत नाहीत. या डिजिटल गुरुजींच्या चकचकीत पडद्यामागे काही गंभीर तोटे

0: आणि आव्हानही दडलेली आहेत ज्याकडे आपण दुर्लक्ष करून चालणार नाही.
1: पण आम्ही दादा सतत त्या संगणकाकडे आणि मोबाईल कडे बघून माझे डोळे खूप दुखतात रे. मान पण अखरते आणि वर्गातल्या मैत्रिणींसोबत मधल्या सुट्टीत डब्बा खाताना मैदानात खो खो खेळताना जी मजा यायची ती या लॅपटॉप समोर एकटं बसून अजिबात येत नाही. मला माझी शाळाच बरी वाटते.
0: श्रोतेहो, ऑनलाईन शिक्षणाचे प्रमुख तोटे पण आहेत बरं का. शारीरिक आणि मानसिक दुष्परिणामामध्ये लहान मुलांमध्ये दृष्टीदोष, लट्टपणा आणि एकटेपणामुळे येणारं मानसिक नैराश्य, त्याचबरोबर सामाजिक कौशल्याचा अभावामध्ये संवाद, सहकार्य, मैत्री आणि मिळून मिसळून राहण्याची वृत्ती ऑनलाईनमध्ये शिकता येत नाही. शिक्षणाचा मानवी स्पर्श नाही, गुरूंच्या डोळ्यातील कौतुक किंवा त्यांनी पाठीवर मारलेली धाकयुक्त थाप या डिजिटल पडद्याआड हरवून जाते आणि डिजिटल दरीसुद्धा निर्माण होते. ग्रामीण किंवा दुर्गम भागामध्ये आजही वीज आणि इंटरनेटचा लपंडाव सुरू असतो, ज्यामुळं गरीब मुलं शिक्षणाच्या मुख्य प्रवाहातून मागे पडण्याचा धोका असतो.
2: अरे अमित, गुरुजींच्या एका कटाक्षात जी शिस्त असायची ती तुमच्या या म्यूट आणि अनम्यूटच्या बटनामध्ये कुठे रे? मुलं कॅमेरा बंद करून मागे काय इरसालपणा करतात हे त्या डिजिटल गुरुजींना कसं समजणार बरं?
0: बदल हा सृष्टीचा नियम आहे. आजच्या युगामध्ये आपण डिजिटल शिक्षणाला, तंत्रज्ञानाला पूर्णपणे नाकारू शकत नाहीत आणि दुसरीकडे ऑफलाईन शाळेच्या मानवी आणि सामाजिक स्पर्शालाही सोडू शकत नाहीत. म्हणूनच आजच्या काळाची खरी गरज आहे ब्लेंडेड लर्निंग, म्हणजेच ऑनलाईन आणि ऑफलाईनचा सुवर्ण मध्य.
3: अगं आजी, तू सांगतेस ते बी 100% टकाटक आहे बघ. तंत्रज्ञान काय आहे, माहिती मिळवायचं साधन आहे, पण खरं जीवन जगण्याचं शहाणपण आणि शिस्त तर प्रत्यक्ष गुरुजींच्या पायाबशी बसून ऑफलाईन शाळेतच मिळणार बघ.
1: हो, मी आता माझा गृहपाठ कठीण संकल्पना ऑनलाइन समजून घेईल, पण माझ्या मित्रांसोबत शाळेत जाऊन खेळायला आणि शिक्षकांचे प्रत्यक्ष आशीर्वाद घ्यायला कधीच चुकणार नाही.
0: होय श्रोते हो, डिजिटल गुरुजी हे पारंपरिक गुरुजीची जागा कधीच घेऊ शकत नाही, ते केवळ त्यांचे हात बळकट करू शकतात. आजच्या या पवित्र गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण आपल्या पारंपरिक शिक्षकांचे, गुरूंचे ऋण मानूया आणि त्याच सोबत ज्ञानाची दारं अथांग खुली करणाऱ्या या डिजिटल गुरुजीचेही आभार मानूया. तंत्रज्ञानाची कास धरूया, पण मानवी मूल्यांची साथ कधीही न सोडता. आकाशवाणीच्या वतीनं सर्व श्रोत्यांना गुरुपौर्णिमेच्या पुन्हा एकदा कोटी कोटी शुभेच्छा. धन्यवाद.

आत्ताच आपण गुरु पौर्णिमेनिमित्त समन्वित रूपक ऐकलं, डिजिटल गुरुजी काल आज आणि उद्या। सहभाग आजी अपर्णा खोपटीकर, अमित योगीराज बच्चे, रेणू ठाकूर, प्राध्यापिका सुप्रभा जोशी, लेखन राहुल राजाराम पाटील, निवेदन गोपाल ठाकूर, निर्मिती सहाय्य अपर्णा खोपटीकर आणि सादर करते होते योगीराज बच्चे। ही आकाशवाणी बीड केंद्राची निर्मिती होती।

0: आणि हा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
2: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
3: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमुग, ज्वारी, भात आणि सोयाबीन.
2: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
3: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
4: MBBS शिका वीज वगडूनच. 15 लाख पॅकेज विदेशात, 80 लाख पॅकेज महाराष्ट्रात, तेही बँक लोन सहित. चला तर मग आजच संपर्क करा विश्व 70 30 30 22 55.
5: आपलं डेझर्ट तर आलं आहे पण आपली चॅम्पियन नाही आली अजून.
6: बिल भरायच्या आधी तरी येईल ना.
5: सगळं काय चाललंय?
6: बिल बनतंय.
5: चल तुझं कार्ड दे, पिन दे.
7: आरबीआय सांगते आहे की आपला पिन, ओटीपी, सीवीवी किंवा इंटरनेट बँकिंग पासवर्ड कोणालाही देऊ नका. ऑनलाईन बँकिंग फक्त आपल्याच कम्प्युटर, मोबाईल आणि सिक्युअर नेटवर्क वरून करा. ही खाण्याची चॅम्पियनशिप होती का? आरबीआय सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.
8: पहिलं प्रेम आवाजावर, त्यासाठी रिचार्जेबल सुविधेसह स्मार्ट श्रवण यंत्रे,
9: ज्यासाठी 80 वर्षे विश्वासाची अविरत सेवेची
8: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस.
9: संगीत, व्हिडिओ, ई बुक ऐका उत्कृष्ट आणि स्पष्ट आवाजामध्ये. टीव्ही स्मार्टफोनशी कनेक्ट करा.
8: श्रवण दोष तपासणी, मार्गदर्शन, श्रवण यंत्र विक्री, विक्री पश्चात सेवा यासाठी
9: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस, हरिप्रिया प्लाझा, राजारंब रोड, कोल्हापूर.
8: फोन 940-440-8000.
0: आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्र.
1: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
2: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
3: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमुग, ज्वारी, भात आणि सोयाबीन.
2: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
3: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
10: पीएम जय अब गरीबों की जय बन गई है.

0: प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: अगं पोरी, शिक्षण, जमीन दिसायला नंबर एक आहे. नको काय म्हणतेस
2: तात्या, त्याचं दात लई बाद आहेत.
1: अगं माधव मिशन आहे की त्याचं दात बी नंबर एक करूया आणि ते बी फास्टात.
2: मग चालतंय की?
3: माधव मिशन, देवल क्लब, तळमजला.
4: थोड्याच वेळात आपण ऐकणार आहात नाट्य संगीत, तेव्हा ऐकत रहा आकाशवाणी कोल्हापूर केंद्र.
5: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
6: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
7: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमूग, ज्वारी, भात आणि सोयाबीन.
6: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
7: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
8: श्रोते हो, थोडेसे इकडे लक्ष द्या. इयत्ता 5वीच्या विद्यार्थ्यांना सुवर्ण संधी. जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्रवेश परीक्षेचे अर्ज ऑनलाईन उपलब्ध. संकेतस्थळ www.navodaya.gov.in अर्थात www.navodaya.gov.in. अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2026.
4: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र, नाट्य संगीत ऐकूया. सुरुवातीला मानापमान या नाटकातलं नाट्यपद पंडित कुमार गंधर्व यांचा आवाज.

0: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2026।
1: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमुग, ज्वारी, भात आणि सोयाबीन।
0: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026।
1: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447।
2: MBBS शिका विश्व कडूनच 15 लाख पॅकेज विदेशात, 80 लाख पॅकेज महाराष्ट्रात, तेही बँक लोन सहित। चला तर मग आजच संपर्क करा विश्व 70 30 30 22 55।
3: प्रत्येक धागा सुखाचा,
4: समाधानाच्या वस्त्रांचा,
3: आयुष्यभर सुखाचे धागे गुंफणारे
4: विक्रांत शिलाई मशीन,
3: घरगुती व व्यावसायिक मॉडेल्स
5: विक्रांत शिलाई मशीन,
6: तुमचा जीवनभरचा साथी।
7: PM जय अब गरीबों की जय बन गई।

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: कुलवधू या नाटकातलं नाट्यपद ऐकूया, ज्योत्स्ना भोळे यांचा आवाज.

याबरोबरच नाट्यसंगीताचा कार्यक्रम समाप्त होतोय. आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. 10:30 झाली आहेत. आता कार्यक्रम ऐकूया आमच्या संग्रहातून.

0: नमस्कार श्रोते हो, आमच्या संग्रहातून या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. ज्येष्ठ संगीतकार गायक सुधीर फडके अर्थात बाबूजी यांचा आज स्मृतिदिन. आजच्या कार्यक्रमात आमच्या संग्रही असलेली त्यांची मुलाखत आपण ऐकूया.
1: नमस्कार श्रोते मंडळी, ख्यातनाम संगीतकार बाबूजी उर्फ सुधीर फडके आपल्या आकाशवाणीवरील अनुभवासंदर्भात, म्हणजे त्यांना जवळजवळ गेले

0: 64 वर्ष आकाशवाणीचा अनुभव आहे. पहिला कार्यक्रम त्यांनी 1937 साली मुंबई आकाशवाणीवर केला होता, ज्यावेळी आपल्या देशात फक्त मुंबईचंच आकाशवाणी केंद्र होतं. तर आपल्या आकाशवाणीवरील समृद्ध अनुभवासंदर्भात बोलण्यासाठी ते आज इथे आलेले आहेत, तर आपण त्यांच्याशी बातचीत करूयात. नमस्कार बाबूजी.
1: नमस्कार
0: बाबूजी. तुमचा पहिला आकाशवाणीवरील कार्यक्रम केव्हा आणि कुठे झाला?
1: पहिला कार्यक्रम मुंबईला 1937 फेब्रुवारी महिन्यामध्ये मुंबईच्या आकाशवाणीवरती झाला. त्यावर आकाशवाणी नव्हतं, ऑल इंडिया रेडिओ होतं.
0: असं
1: आणि माझ्या कल्पनेप्रमाणे, मला नक्की माहिती नाही की सर्व हिंदुस्थानामध्ये आपल्या देशामध्ये फक्त मुंबईलाच ऑल इंडिया रेडिओ होतं अशी माझी कल्पना आहे, किंवा कदाचित दिल्लीला असेल. ते रेडिओ स्टेशन आपण आता त्याचा उल्लेख केला मुंबई म्हणून, तर मुंबईला बॅलर पिरियरला जिथे फॉरेन पोस्ट ऑफिस आहे, त्या फॉरेन पोस्ट ऑफिसच्या वरच्या मजल्यावरती या रेडिओचं कार्यालय होतं, म्हणजे ऑफिस होतं. त्याचा स्टुडिओ तिथेच होता. तिथे दिनकर अमय मलान सारखे अतिशय ख्यातनाम असे संगीतकार आणि संगीतामधले श्रेष्ठी असे तिथे नोकरीला होते, आणि संगीत विभागाचे तेच प्रमुख होते. तेव्हा फेब्रुवारी 1937 हा माझा ऑल इंडिया रेडिओमधला पहिला कार्यक्रम.
0: तर बाबूजी, त्या काळात रेडिओ असणं ही एक फार मोठं म्हणजे एक प्रकारचा अप्रूप असायचं.
1: अतिशय
0: अगदी म्हणजे जवळजवळ 60 वर्षापूर्वी रेडिओ म्हणजे अगदी कुठेतरी एखाद्या ठिकाणीच वगैरे हे ते, आणि त्यात तुमचा रेडिओवरती कार्यक्रम, म्हणजे त्यावेळी तुम्हाला कसं वाटलं पहिल्यांदा तुम्ही रेडिओवर तुम्हाला कार्यक्रमाच्या वेळी गेला तेव्हा, किंवा तुम्हाला त्यांच्याकडनं बोलावणं आलं तेव्हा?
1: त्यांच्याकडून मला बोलावणं आलं. तिथे निमकर नावाचे आणखीन एक ग्रस्त होते, ते तिथे अधिकारी होते. मी गाणं शिकलो कोल्हापूरला, शिकलो ते शास्त्रीय संगीत शिकलो, आणि 1936 सालापासून 3-4 वर्ष मी मुंबईला होतो. तर एका खानावळीत जेवत असे, त्या खानावळीमध्ये नेमकर तेही मेंबर होते, आणि त्यांनी मला एकदा बघितलं.
0: म्हणजे खानावळीतल्या ओळखीनं तुमचं रेडिओमध्ये पदार्पण
1: झालं? पण ओळखलं मला याचं कारण असं की त्याच्यापूर्वी 4-5 वर्ष 1931 साली मुंबईला मी गाणं शिकत असताना तिथे सरस्वती संगीत विद्यालय या नावाचं एक प्रख्यात विद्यालय होतं, कपिलेश्वरी बुवांचं. ते अब्दुल करीम खान साहेब यांचे शिष्य, दोन्ही बंधू. तर त्यांची दरवर्षी शास्त्रीय संगीताची स्पर्धा होत असे त्यांच्या वाढदिवशी त्या विद्यालयाच्या, आणि त्याच्यामध्ये कोणालाही संगीतकाराला, म्हणजे जो संगीताचा विद्यार्थी आहे, जो संगीत शिकतो शास्त्रीय संगीत, त्यांना त्या स्पर्धेमध्ये भाग घ्यायची अनुज्ञा होती. तर महाराष्ट्र संगीत विद्यालय म्हणून तिथे होतं, त्या विद्यालयामध्ये मी शिकत होतो. तर त्या विद्यालयाच्या वतीने मी त्या स्पर्धामध्ये भाग घेतला, आणि शास्त्रीय संगीत केवळ अशी ती स्पर्धा होती, आणि जवळ 30-40 स्पर्धक होते, आणि त्यामुळे प्रत्येक स्पर्धकाने एकच शास्त्रीय चीज म्हणायची अशी त्याला एक अट होती. संध्याकाळी 5-6 वेळ असल्यामुळे मुलतानी रागातली एक चीज मी बसवली होती, आणि माझा जेव्हा क्रमांक आला तेव्हा मी, आणि विशेष गोष्ट म्हणजे अब्दुल करीम खासाहेब हे परीक्षक होते त्या स्पर्धांचे, आणि जेव्हा माझा क्रमांक आला तेव्हा मी बसलो. त्यावेळेला माझं वय होतं 11 वर्षाचं, आणि मी गायलो, आणि प्रत्येकाने एकच चीज गायची असं बंधन होतं. तर मी ती मुलतानीमधली चीज म्हटली, आणि अब्दुल करीम खासाहेब इतके खुश झाले की वा बेटे बहुत अच्छा गा रहे हो, और एक चीज सुनाओ. म्हणून नियम मोडून मला 2 चीजा त्यांनी माझ्याकडून ऐकल्या, आणि त्या स्पर्धांच्या मध्ये मला माझा पहिला क्रमांक आला, मला सुवर्ण पदक मिळालं.
0: बालवयात केवढा मोठा बहुमान झाला तुमचा.
1: नाही, त्या स्पर्धा ऐकण्याकरता म्हणून नेमकं तिथे आलेले होते. जे ऑलरेडी रेडिओचे नेमकर ज्यांचा मी उल्लेख

0: केला आणि ज्यांच्यामुळे मी हा सगळा मधला इतिहास सांगितला ते नेमकरच त्या स्पर्धांना तिथे होते. त्यांनी मला पाहिलं होतं, माझं गाणं ऐकलं होतं आणि जेव्हा खानावळीमध्ये त्यांनी मला पाहिलं तेव्हा म्हणाले, अरे तू त्या स्पर्धामध्ये गायला होतास ना. म्हटलं हो. मग आता रेडिओत गाशील का? मी म्हटलं गायला दिलं तर मी गाईन, आनंदाने गाईन. आणि ते म्हणाले, उद्या आमका आमच्या ठिकाणी रेडिओ स्टेशन आहे, तिथे तू ये. तर दिनकरावांनी माझं स्वागत वगैरे केलं. बसा म्हणाले, अहो जाऊ म्हणाले मला. मी लहान, ते खूप मोठे. बसा म्हणाले. मी म्हटलं, कृपा करून मला अहो जाऊ म्हणू नका, मी फार लहान आहे. बर म्हणाले, बाईस काय काशील? मी म्हटलं, मला जे काही येतं ते काही. तुला काय काय येतं? मी म्हटलं, मला फक्त शास्त्रीय संगीत येतं, इतर काही येत नाही. चिजा मी गाईन, सांगाल तर तराणे गाईन, ठुमरी गाईन, ख्याल गाईन, तुम्ही सांगाल ते गाईन. बर म्हणाले, असं करा, हा फॉर्म भर. आणि माझ्याकडून त्यांनी फॉर्म भरून घेतला आणि ते म्हणाले की पुढच्या महिन्याच्या, ही जानेवारीतली गोष्ट आहे, पुढच्या महिन्याच्या फेब्रुवारीमधल्या अमक्या अमक्या तारखेला तुला कार्यक्रम दिलेला आहे आणि असा कार्यक्रम सबंध वर्षभर तुला प्रत्येक महिन्याला आम्ही देऊ आणि त्या प्रत्येक कार्यक्रमाचा तुला आम्ही 10 रुपये देऊ.
1: त्यावेळी 10 रुपये म्हणजे फार मोठी,
0: महिन्यातून एक कार्यक्रम आणि 10 रुपये. त्यावेळेचे 10 रुपये हे आज 50,000 रुपयासारखे आहेत.
1: बरोबर आहे, अगदी बरोबर आहे.
0: इतकी महागाई आणि इतकी स्वस्ताई असा हा भेद आहे. आणि तेव्हापासून मी जो गायला लागलो, अनेक कार्यक्रम करत असे मी रेडिओवरती, अनेक वेळेला म्हणजे आकाशवाणी पुढे झाली, अनेक संगीतिका केलेल्या आहेत मी. हिंदुस्थानामधल्या प्रत्येक स्टेशनवरती जाऊन मी गायलो आहे, अगदी या दक्षिण उत्तर सगळ्या टोकांच्या मध्ये,
1: सर्व देशातल्या कानाकोपऱ्यातल्या
0: कानाकोपऱ्यातल्या सगळ्या स्टेशनवरती गायलोय. पुढे मी सर्व तऱ्हेचं संगीत आत्मसात करण्याचा प्रयत्न केला आणि माझं जे नाव आहे, जे काही थोडंफोड नाव असेल ते केवळ शास्त्रीय संगीतावरती नाही, कारण आता मी शास्त्रीय संगीत केवळ गात नाही, कारण शास्त्रीय संगीताला मेहनत लागते
1: आणि ते रोजचा
0: ती मेहनत करण्यासाठी नंतर माझ्याकडे वेळ नव्हता आणि मी पुढे चित्रपट व्यवसायात शिरल्यामुळे मला जवळजवळ प्रॅक्टिकली जेवण आणि झोप एवढा वेळ सोडला तर मी सतत कामात असे. त्यावेळे केवळ शास्त्रीय संगीताच्या मेहनती करता म्हणून मला वेळ काढणं हे अशक्य असे, पण मी इतर सर्व तऱ्हेचे मी माझ्या आयुष्यातला अनेक अनुभवापैकी मी एक अनुभव सांगतो की जवळजवळ 2.5 वर्ष मी दक्षिण सोडून सर्व हिंदुस्थानमध्ये पोटासाठी भटकत होतो. आणि ते कसं भटकत होतो तर भीक मागत, म्हणजे एक तऱ्हेची भीक असती सांगतो, परिस्थितीमुळे की प्रत्येक गावी जायचं आणि चौकशी करायची, इथे चांगले वकील कोण आहेत, चांगले डॉक्टर कोण आहेत, पैसेवाले कोण आहेत, प्रसिद्ध कोण आहेत, अशी एक 2-4 नावं मिळाली की त्यांच्याकडे जायचं आणि सांगायचं मी गाणार आहे आणि आपण माझं गाणं ऐकावं अशी इच्छा आहे, पैसे दिलेत तरी हरकत नाही, नाही दिलेत तरी हरकत नाही, पण आपण ऐकावं अशी इच्छा आहे. असं करत करत करत मी दक्षिण सोडून अगदी आसाम पासून पंजाब पर्यंत ते इथून महाराष्ट्रापर्यंत माझं पोट भरण्याची मला चिंता होती, तर दुसरा कोणी साथीदार घेऊन जाणं अशक्यच गोष्ट होती. आणि अशा तर पण याचा एक फायदा झाला असा की अनेक प्रांतांचं संगीत मला ऐकायला मिळालं. पुढे जे मी संगीतामध्ये जे काही विविध प्रकार करू शकलो किंवा विविध प्रयोग करू शकलो किंवा विविध तऱ्हेचं संगीत मी देऊ शकलो, अगदी लावण्यापासून कटावळच्यापासून ते भावगीतांच्या पर्यंत आणि सगळ्या भाषांमध्ये, म्हणजे गुजरातीमध्ये मी केलं आहे, मी तेलुगू चित्रपटांच्या मध्येही काही गाणी केली आहेत, नंतर बंगालमध्ये कलकत्त्याला मी एका ग्राउंडफोन कंपनीमध्ये एका पंजाबी लोकांच्या तिथे मी नोकरी करत होतो म्युझिक डायरेक्टर म्हणून. तर त्यामुळे प्रत्येक प्रांताचं संगीत मला जसं मी गात असे पोटासाठी, तसं त्या त्या ठिकाणचे जे कोणी गवई

0: गाणारे असतील त्यांची गाणी ऐकायलाही जात असे. त्यामुळे माझ्याकडे जो भरणा म्हणतात वेगवेगळ्या तऱ्हेचा भरणा संगीताच्या आणि म्हणजे संगीताच्या प्रकारांचा
1: संगीत विश्व
0: तो भरपूर भरणा माझ्या डोक्यामध्ये ठसलेला होता. एक आणखीन छोटीशी आठवण सांगतो की आमगाव नावाचं एक गाव आहे, तिथे आमगावला एक त्यावेळी जागिरी होती, सठीचा उत्सव असे, सठीचा म्हणजे चंपाषष्ठीचा उत्सव असे, आणि तिथे चंपाषष्ठीचा उत्सव 6 दिवस होत असे आणि तिथे कलकत्त्यापासून ते अगदी लाहोर पर्यंतच्या अशा चांगल्या चांगल्या गाणाऱ्या बायका, गाणाऱ्या म्हणजे ज्यांना तवायफा म्हणतात खऱ्या अर्थाने खऱ्या शब्दामध्ये, अशा जवळजवळ 60-70-80 अशा बायका यायच्या गाण्याला दरवर्षी. आणि काय असेल ते गुणाष्टो, पण एकच पुरुष गायक असे सुदैवानी माझ्या की त्याच सुमाराला मी गोंदियाला होतो आणि गोंदियाला माझे एक मित्र होते त्यांच्याकडे होतो, गोंदियात माझे कार्यक्रम झाले आणि ते मला असं म्हणाले अरे बाबा 3-4 दिवसानंतर तो सठीचा उत्सव आहे, काही 8 दिवसानंतर आहे आणि कोणीतरी एक पुरुष गायक त्यांना लागतो बरं का, तर तू जा मी तुला तिथले एका शाळा मास्तरांना पत्र देतो, ते त्यांच्याकडे तुझी राहायची उतरायची व्यवस्था वगैरे होईल, जेवायची व्यवस्था होईल आणि तुला त्या दिवाळाला भेट आणि तुला जर जमलं तर तुला नशीब चांगलं असलं तर तुला यावेळेला तुला चान्स मिळेल. त्याप्रमाणे झालं, पैसे बिसे किती वेळ ते सोडा परंतु
1: त्या दिवाळाकडे गेलो, तुम्हाला म्हणजे तो बहुमान मिळाला,
0: दिवाळाकडे गेलो मी गेलो आणि म्हटलं असं असं मी गाणं गाता हूं, अगर मुझे चान्स मिलेगा तो मुझे बहुत आनंद होगा. अच्छा आप आइए, हमको कोई भी चलता है, आप आइए म्हणून त्यांनी सांगितलं. आणि मी 6 दिवस त्याचा फायदा मला असा झाला, मला पैसे काही मिळाले नाहीत, पैसे 5 रुपये मिळाले 6 दिवस गाऊन. ज्या मास्तरकडे मी राहत होतो त्याला मला 10 रुपये द्यायचे होते ते देता आले नाही, ते सोडा. परंतु 6 दिवस मी रोज कमीत कमी 15-20-25 अशा तवायफांची गाणी ऐकत होतो. गाणी म्हणजे गझला होत्या, टप्पे होते, ठुमऱ्या होत्या, ते सगळे प्रकार मी 6 दिवस ऐकत होतो. एक मी मोठी वही घेतली होती, त्या वहीमध्ये ते प्रत्येक ऐकत असताना बरं का, कवाल्या ऐकल्या, गझला ऐकल्या भरपूर आणि मी ते शब्द लिहून घेत असे आणि त्याच्या खाली नोटेशन लिहून घेत असे आणि शेकडो ठुमऱ्या, शेकडो दादरे, शेकडो कवाल्या, शेकडो गझला असा एक फार प्रचंड मोठा खजिना मला मिळाला. तर हा जो अनुभवांचा साठा जो मिळाला त्याच्यामुळे मी पुढे इतकी वर्ष संगीतकार म्हणून जो टिकू शकलो किंवा संगीतामधले जे विविध प्रकार करू शकलो त्याचं कारण असं आहे की अनेकांची कल्पना आहे किंवा सर्वांचीच कल्पना आहे की शुद्ध मराठी संगीत म्हणजे सुधीर फडक्यांचं संगीत. तर आता ही संधी मला तुम्ही दिली आहे आकाशवाणीवरून बोलण्याची, त्याचा फायदा घेऊन मी एक माझ्या पुरतं मी सत्य सांगतो की माझं गाणं हे केवळ शुद्ध मराठी गाणं असं गाणं नाही आहे. माझं गाणं हे हिंदुस्थानामधल्या अनेक प्रांतातल्या गाण्यांच्या प्रकाराचं मिश्रण आहे. प्रत्येकाची पद्धती असते, जी प्रत्येक प्रांताच्या गाण्याची पद्धती असते, त्या अशा अनेक पद्धती डोक्यात साठून वर्षानुवर्ष होत्या. आणि मी जेव्हा मी पहिल्यांदा ग्रामोफोन कंपनीमध्ये म्हणजे हिज मास्टर्स व्हॉइसमध्ये मी नोकरी लागलो आणि तेव्हा जेव्हा मला रचना करायची तिथे संधी मिळाली तर तिथे मी प्रयोग करू लागलो. नंतर पहिल्यांदा जेव्हा प्रभात फिल्म कंपनीमध्ये 1947 मी संगीत दिग्दर्शक म्हणून काम करू लागलो, ही 3 हिंदी चित्रपटांचं संगीत पहिल्यांदा मी केलंय.
1: कुठले कुठले हिंदी चित्रपट?
0: पहिला चित्रपट माझा गोकुल, तो हिंदी चित्रपट होता. दुसरा आगे बढो आणि तिसरा देवानंद आणि खुर्शीद आणि तिसरा अपराधी बढो होता, त्यात मधुबाला होती. त्यावेळेला एका मेळ्यामध्ये श्रीकृष्ण संगीत मेळा म्हणून होता, त्याच्यामध्ये मी चाली शिकवतही असे आणि त्याच्या मेळ्याच्या कार्यक्रमामध्ये मी गातही असे.

0: आणि त्या माझ्याबरोबरच लक्ष्मण बेरळेकर म्हणून एक बी लक्ष्मण या नावाने तो प्रख्यात होता महाराष्ट्रामध्ये. मी आत्ताच कुठेतरी वाचलं की तो आता नाही आहे म्हणून, पण तो अतिशय सुंदर गात असे. त्याच्या किती सुंदर गात असे मी शब्दात वर्णन नाही करू शकत. अतिशय गोड, अत्यंत आकर्षक असं त्याचं गाणं असे. माझं गाणं शास्त्रीय असे बरं का, परंतु बैठक बैठक ठीक आहे, परंतु लोकांना जे हवं असतं, लोकांच्या कानाला जे सुखावतं, असं गाणं माझं नव्हतं, त्याचं होतं बरं का. तो माझ्या इतकंच उत्तम शास्त्रीय गात नसे, तर ते ऐकल्यानंतर मी गायलो आणि तो गायला की माझ्या दसपट टाळ्या त्याच्या गाण्याला मिळत.
1: अरे
0: आणि हे जेव्हा दुसरं पुरुषोत्तम सोळंकुरकर म्हणून होता, तो सुद्धा एस पुरुषोत्तम म्हणून चित्रपट व्यवसायामध्ये संगीत दिग्दर्शक म्हणून काम करत असे. शांताराम बापूंच्या भूल या चित्रपटाचं संगीत त्यांनी केलं आहे. तोही माझ्या वर्गामध्ये कोल्हापूरला शिकत असे, म्हणजे आम्ही शाळेमध्ये एकत्र होतो. तोही अतिशय सुरेख गायचा, असाच लाईट गायचा बरं का, पण इतकं सुरेख गायचा की त्याचं सुद्धा गाणे ऐकल्यानंतर लोक वाह वाह म्हणायचे वाह. पण हे भाग्य मला काही लाभत नसे. आणि ती एक रुखरुख मनामध्ये होती की परमेश्वराने यांच्यावर ही कृपा केली आहे, यांच्यावर यांना हा आशीर्वाद दिलाय आणि तो मला का नाही दिला. तेव्हा आपल्याला हे आलं पाहिजे आणि हे आलं पाहिजे हे वेड डोक्यात घेऊन अक्षरशः वेड लागल्यासारखं मी तशा तऱ्हेचे गाणी ऐकण्याचा प्रयत्न सुरू केला. त्याच वेळेला मी बालगंधर्वांची गाणी ऐकली, मी हिराबाई बडोदेकरांची गाणी ऐकली आणि वेड लागल्यासारखं जेवण आणि झोप सोडली तर वेळ लागल्यासारखे मी गंधर्व आत्मसात झाला पाहिजे, आपल्यात गंधर्व आले पाहिजेत असा मी ध्यास घेऊन मी गंधर्व माझ्या गळ्यात बसवले. अर्थात कोणी कोणासारखं गाऊ शकत नाही, गंधर्व हे ईश्वरच, ईश्वरी गावतात, त्यांच्यासारखं मी गात होतो असं म्हणणं म्हणजे मूर्खपण आहे. परंतु मी एक सांगतो अभिमानाने की बिंब आणि प्रतिबिंब याच्या मध्ये जर काही असेल तर तेवढं मी तेवढं ती
1: बरोबर
0: ती परत तरी मी गाठली होती नक्की. आणि त्यावेळेला त्याचं एक गमत सांगतो तुम्हाला की ओडियन कंपनी होती 1939 सालची गोष्ट आहे. तर त्या ओडियन कंपनीने बालगंधर्वांची गाणी चार गाणी माझ्या गाळ्यातून रेकॉर्ड करायचं ठरवलं होतं बरं का. परंतु मी ह्या ईर्षेनं मी हा प्रयत्न केला की गंधर्वांचं गाणं मला अतिशय आवडत असे, हिराबाईंचं गाणं मला अतिशय आवडत असे, पण मला तसं गाता येत नसे, पण आपल्याला यायला पाहिजे. आणि गंधर्वांचं गाणं म्हणजे नुसतं ते गाणं म्हणतात ते गाणं गळ्यातून येणं नव्हे, त्याचं नोटेशन आपल्या गळ्यात येणं नव्हे, तर ते ज्या ढंगाने म्हणतात, ज्या वजनाने म्हणतात, त्यांचा प्रत्येक शब्द, त्यांची प्रत्येक जागा, त्यांचा प्रत्येक स्वर ज्या वजनाने त्यांच्या गळ्यातून येतो त्या वजनाने आपल्या गळ्यातून यायला पाहिजे हा माझा प्रयत्न होता. हे दोन्ही मी माझे एकलव्यासारखे गुरु मानतो, बालगंधर्व आणि हिराबाई बडोदेकर. आणि त्या दोघांनाही गाणी शिकवण्याचं भाग्य मला लाभलंय, अत्यंत आश्चर्याची गोष्ट आहे.
1: गुरुची विद्या गुरुला म्हणतात ते तसं
0: आणि त्याचा त्यांना अभिमान आहे. मी एक HMB मध्ये होतो, मी सांगितलं आपल्याला संगीत दिग्दर्शक म्हणून, त्यावेळेला वसंतराव कामेरकर नावाचे अधिकारी होते. ते मला एकदा म्हणाले हिराबाईंच्यासाठी दोन गाणी तयार करशील का, दोन चाली. म्हणजे मी प्रयत्न करतो कारण हिराबाईंचं गाणं सही सही माझ्या गळ्यामध्ये होतं. मी हिराबाईंसाठी दोन गाणी तयार केली आणि त्यांच्याकडे गेलो. मग मला कामेरकर घेऊन गेले, त्यांच्याकडे जायचं, त्यांच्या घरामध्ये पाऊल टाकायचं, त्यांच्यासमोर उभं राहायचं, मला घाम फुटला होता अक्षरशः. पण त्यांच्याकडे मी गेलो, मला घेऊन गेले, हिराबाई म्हणाल्या बसा, मग माझी ओळख करून दिली आणि तुमच्याकरता यांनी दोन चाली केली आहेत बरं का. तर म्हणाल्या बसा, मला ऐकवता चाली. त्यांनीच मला सांगितलं तुम्ही मला हिराबाई म्हणू नका, मला चंपोताई म्हणा
1: असं.
0: म्हटलं मी तुमच्या समोर बसण्याची सुद्धा माझी योग्यता नाही, माझी लायकी नाही आणि मी तुम्हाला गाणं कसं ऐकू बरं का, ऐकू कसं नाही म्हणाल्या. तुम्ही मला शिकवायला आलात ना गाणं, तर तुम्ही गाणं म्हटलं पाहिजे. मी म्हटलं दोन गाणी, त्यातलं एक गाणं होतं नंदलाला नाचरे नाचरे ब्रिजलाला, हे अतिशय लोकप्रिय गाणं
1: आणि प्रसिद्ध आहे.

0: ते प्रसिद्ध गाणं आहे आणि शास्त्रीय आहे ते. आणि दुसरं गाणं विनवित शबरी रघुराया रे, हेही गाणं अतिशय लोकप्रिय आहे. ही दोन गाणी ही मी त्यांना ऐकवली.
1: बाबूजी, आता विनवित शबरीला वगैरे असं ते तुम्ही आता जे गाणं म्हटलं तर शबरीवरनं गीत रामायणाची आठवण आली. आता तुमचं नाव आणि गीत रामायण म्हणजे अगदी सांगायचं एका नाण्याच्या दोन बाजू, किंवा गीत रामायण म्हणजे बाबूजी आणि बाबूजी म्हणजे गीत रामायण, तर त्या संदर्भातले तुमचे अनुभव सांगा ना काय. म्हणजे पुणे आकाशवाणीवर ते कार्यक्रम कसे सुरुवात झाली वगैरे, आणि त्याला फार मोठा प्रतिसाद मिळाला, घरोघरी तुमचं नाव पोचलं ते गीत रामायणामुळे. सांग
0: गीत रामायण मी जे आता सांगतो आहे तेच शब्द माडगुळकरही स्वतः सांगत असत की केलेले नाहीये ते झालेलं आहे. अशा गोष्टी
1: अगदी खऱ्या
0: करायच्या म्हणून होत नाहीत, आणि एकदा समजा झाली तर पुन्हा तसंच करतो म्हणून तर मुळीच होत नाही. माडगुळकरांनी जी काव्य लिहिली ती काव्य अमर काव्य आहेत, आणि वाल्मिकी रामायणाचं ते रूपांतर आहे. माडगुळकरांना रामायण अनेक रामायण पाठ होती, त्यांच्या घरात लहानपणापासूनच रामायण होती. आणि सीताकांत लाड आणि गीत रामायण या दोन्ही गोष्टी या अतूट आहेत, एक जीव झालेले आहेत. गीत रामायणाच्या जन्माचं जर श्रेय कोणाला द्यायचं असेल तर ते पहिलं श्रेय, त्या श्रेयाचे पहिले मानकरी सीताकांत लाड, दुसरे मानकरी माडगुळकर.
1: सीताकांत लाडना ही उचित श्रद्धांजली होईल, म्हणजे तुम्ही जे त्यांना श्रेय दिलेलं आहे.
0: सीता हा माझा अतिशय जवळचा मित्र, आम्ही हरितुरेतले सगळे माडगुळकर, सीताकांत आणि मी. सीताकांत आणि माडगुळकर हे पुण्यात राहायचे, मी त्यावेळेला मुंबईत राहायला आलो होतो. ते रोज संध्याकाळी फिरायला जायचे. आणि सीताकांत लाड हा संबंध आकाशवाणीच्या इतिहासामध्ये, म्हणजे हिंदुस्थानभर पसरलेल्या आकाशवाणीच्या इतिहासामध्ये जे हाताच्या बोटावर बोडण्या इतके असे अधिकारी, म्हणजे संगीताशी संबंधित असलेले किंवा तुमच्या या विभागाशी संबंधित असलेले असे जे असतील, त्या हजार नाही 10,000 लोकांच्या मध्ये एखादाच मिळेल असा तो सीताकांत लाड हा अधिकारी होता, की ज्याने आयुष्यभर जोपर्यंत नोकरीला होते तोपर्यंत उत्तमातले उत्तम कार्यक्रम करणं हेच माझं ध्येय असं ठरवून असे कार्यक्रम तो करत गेलाय. बालगंधर्व रेडिओवर गायला तयार नव्हते, पारतंत्र्याचा काळ होता त्यावेळेला. बुखारी त्यावेळेला स्टेशन डायरेक्टर होते,
1: बुखारी नंतर ते पाकिस्तानला गेले,
0: ते गेले पाकिस्तानला. तर बालगंधर्वांना आणणारा मनुष्य सीताकांत लाड, नासी फडके रेडिओवर जाऊन भाषण द्यायला तयार नव्हते, सीताकांतने नासी फडक्यांना आणलंय रेडिओमध्ये.
1: वेगळीच हातोटी होती त्यांच्याकडे, एक वेगळीच हातोटी होती त्यांच्याकडे,
0: हातोटी होती, जिद्द होती, आणि आपण करू ते कार्यक्रम उत्तमातले उत्तमच झाले पाहिजेत हा त्यांचा कटाक्ष होता, आणि त्याकरता वाटेल ते परिश्रम करण्याची त्यांची तयारी असेल.
1: सीताकांत लाड यांच्याविषयी जे काय वृत्त आलेलं आहे त्यामध्ये पुणे आकाशवाणीचे कार्यक्रम लोकप्रिय करण्यामागे तुमचा, सीताकांत लाड, पुलं वगैरे अशी 4-5 नावं दिलेली आहेत त्यांची. सीताकांत लाड नसो ते श्रेय दिलेलंच आहे.
0: तर ही सगळी नावं त्यांच्या नावाशी जोडलेली आहेत. महाराष्ट्रात जे जे उत्तम असेल गाण्यामधलं किंवा नाट्यामधलं त्या प्रत्येकाचा लाडांशी संबंध जोडलेला आहे. बरं, असा तो आगळा वेगळा असा तो आमचा मित्र, आणि आमचा मित्र म्हणण्यापेक्षा लाखो रसिकांना अत्यंत उत्तम आनंद देणारा असा एक आकाशवाणीचा अधिकारी. या आम्ही सगळे एकाच वयाचे जवळजवळ, आणि त्याची स्मृती जागवणं एवढंच आम्ही करू शकतो.
1: आमच्या श्रोत्यांच्या वतीने शुभेच्छा,
0: मी धन्यवाद देतो.
2: बाबूजींची आमच्या संग्रही असलेली ही मुलाखत आपण ऐकलीत. पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात, तोपर्यंत नमस्कार.
3: आमच्या संग्रहातून हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.

0: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2026।
1: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमुग, ज्वारी, भात आणि सोयाबीन।
0: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026।
1: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447।
2: पाहुणे जरा थांबा, हा गुरु काय म्हणतात ते बघतो।
3: काही नाही, त्यांच्या मागणीप्रमाणे कणीस आणि हत्ती दिलाय।
2: कणीस आणि हत्ती?
4: भक्कम जनावर आणि सकस दुधासाठी कणीस आणि हत्तीच्या गहू भुसा वापरा।
5: MBBS शिका विश्वकडूनच 15 लाख पॅकेज विदेशात, 80 लाख पॅकेज महाराष्ट्रात, तेही बँक लोन सहित। चला तर मग आजच संपर्क करा विश्व 70 30 30 22 55।
6: प्रधानमंत्री पीक विमा योजना
0: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2026।
1: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमुग, ज्वारी, भात आणि सोयाबीन।
0: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026।
1: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447।
5: MBBS शिका विश्वकडूनच 15 लाख पॅकेज विदेशात, 80 लाख पॅकेज महाराष्ट्रात, तेही बँक लोन सहित। चला तर मग आजच संपर्क करा विश्व 70 30 30 22 55।
6: प्रधानमंत्री पीक विमा योजना
0: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2026।
1: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमुग, ज्वारी, भात आणि सोयाबीन।
0: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026।
1: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447।
7: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र, थोड्याच वेळात आपण ऐकणार आहात गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम। ऐकत रहा आकाशवाणी कोल्हापूर केंद्र।
5: MBBS शिका विश्वकडूनच 15 लाख पॅकेज विदेशात, 80 लाख पॅकेज महाराष्ट्रात, तेही बँक लोन सहित। चला तर मग आजच संपर्क करा विश्व 70 30 30 22 55।
6: प्रधानमंत्री पीक विमा योजना
0: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2026।
1: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमुग, ज्वारी, भात आणि सोयाबीन।
0: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026।
1: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447।
8: श्रोते हो, वनिता मंडळ या कार्यक्रमात या रविवारी आपण ऐकणार आहोत जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त वात्सल्याच्या उदात्त भावनेतून अनेक नवजात बालकांसाठी दूध माता बनलेल्या वरदा भिडे अंदुरकर यांची मुलाखत आणि त्याचबरोबर प्रिया जोशी यांनी सांगितलेल्या पाककृती, तेव्हा अवश्य ऐका रविवारी 2 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून।
7: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र 11 वाजता आता कार्यक्रम ऐकूया।

गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांना लझीना तुरुपचा सस्नेह नमस्कार. सुरुवातीला अभिजीत आणि अलका याग्निक यांच्या आवाजात टक्कर या चित्रपटातलं गाणं ऐकूया. अनु मलिक यांचं संगीत आहे.

क्रिमिनल या चित्रपटातलं गीत ऐकूया, इंदिवर यांचं. कुमार सानू, अलका याग्निक आणि सहकाऱ्यांचा आवाज आहे. संगीत MM करीम यांचं.

गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम सुरू आहे आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावर. कार्यक्रमात आता बिच्छू या चित्रपटातलं गीत ऐकूया. हरिहरन आणि स्वर्णलता यांचा आवाज आहे. गीतकार आहेत समीर. संगीत दिलंय आनंदराज आनंद यांनी.

लता मंगेशकर आणि एस पी बालसुब्रमण्यम यांच्या युगुलस्वरात समीर यांचं गीत ऐकूया. वंश या चित्रपटातलं संगीतकार आहेत आनंद मिलिंद.

विजू शाह यांनी संगीतबद्ध केलेलं गुप्त या चित्रपटातलं गाणं ऐकूया. अलका याग्निक यांचा आवाज आहे, गीतकार आहेत आनंद बक्षी.

जिल्ह्यातील वाघ संवर्धन आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्पाची वाटचाल हा कार्यक्रम आपण ऐकणार आहात. गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात आता शेवटी अभिनेता संजय दत्त यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी पदार्पण केलेल्या रॉकी या चित्रपटातलं गाणं.

लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांच्या आवाजातल्या या गाण्याबरोबरच आजचा गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम इथंच समाप्त करीत आहोत. लझीनाला निरोप द्या. पुन्हा भेटू. नमस्कार.

0: गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. 11:40 आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त भारतातील वाघ संवर्धन आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्पाची वाटचाल हा कार्यक्रम आपण ऐकणार आहात थोड्याच वेळात.
1: श्रोते हो, वनिता मंडळ या कार्यक्रमात या रविवारी आपण ऐकणार आहोत जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त वात्सल्याच्या उदात्त भावनेतून अनेक नवजात बालकांसाठी दूध माता बनलेल्या वरदा भिडे अंदुरकर यांची मुलाखत आणि त्याचबरोबर प्रिया जोशी यांनी सांगितलेल्या पाककृती. तेव्हा अवश्य ऐका रविवारी 2 ऑगस्ट रोजी दुपारी 12 कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून.
0: आकाशवाणीचं हे आहे कोल्हापूर केंद्र. 11:40 झाली आहेत. यानंतरचा कार्यक्रम लगेचच.
2: आकाशवाणी अमरावती केंद्र सादर करीत आहे जागतिक व्याघ्र दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम भारतातील वाघ संवर्धन आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्पाची वाटचाल. निवेदन नितीन भट. विशेष सहभाग पर्यावरण तज्ज्ञ डॉ जयंत वडतकर. लेखन आणि सादरकर्ते आशिष गावंडे.

0: श्रोते हो, वाघ हा केवळ भारताचा प्राणी नाही तर आपल्या जंगलांचं आरोग्य, जैवविविधतेची समृद्धी आणि पर्यावरणीय समतोल याचं जिवंत प्रतीक आहे. जंगलामध्ये वाघाचं अस्तित्व सुरक्षित असेल तर त्या जंगलातील संपूर्ण परिसंस्था सक्षम आणि सुदृढ असल्याचं मानलं जातं. म्हणूनच व्याघ्र संवर्धन म्हणजे केवळ एका प्राण्याचं संरक्षण नव्हे तर निसर्गाच्या समृद्ध वारशाचं जतन होय. याच महत्वपूर्ण विषयावर अधिक माहिती देण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत सुप्रसिद्ध पर्यावरण तज्ञ, वन्यजीव अभ्यासक आणि संशोधक डॉक्टर जयंत वडतकर. सातपुडा पर्वतरांगा, मेळघाट, जैवविविधता आणि वन्यजीव संवर्धन या क्षेत्रात त्यांनी अनेक वर्ष संशोधन केलं आहे. पर्यावरण विषयावरील अनेक पुस्तकांचे ते लेखक असून अमरावती जिल्ह्याचे मानद वन्यजीव रक्षक तसंच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त पर्यावरण अभ्यासक म्हणून त्यांची ओळख आहे. सर्वप्रथम जाणून घेऊयात जागतिक व्याघ्र दिन साजरा करण्यामागची प्रेरणा काय आहे आणि या दिवसाचा इतिहास आपल्याला नेमकं काय सांगतो.
1: वाघ असलेले किंवा वाघाचे अधिवास असलेले देश

0: डॉक्टर जयंत वडतकर.
1: 2010 साली रशियातील सेंट पीटर्सबर्ग या ठिकाणी टायगर समिटच्या माध्यमातून एकत्र आलेत आणि मग त्यामध्ये काही निर्णय घेण्यात आले की जगभरातल्या वाघाचं संवर्धन करणे, त्या शिकारीवर आळा घालणे, त्यांच्याबद्दल जनजागृती करणे, त्यांच्या ज्या काही वेगवेगळ्या प्रजाती आहेत त्या समाप्त झाल्या त्याच्याबद्दल जनजागृती करणे, तर यासाठी म्हणून या समिटमध्ये 2010 जागतिक व्याघ्र दिवस 29 जुलैला दरवर्षी साजरा.
0: गेल्या काही दशकांमध्ये वाघांच्या संख्येत झालेली चिंताजनक घट ही संपूर्ण जगासाठी धोक्याची घंटा ठरली आणि यामुळे वाघांच्या अस्तित्वाला धोका निर्माण करणाऱ्या कारणांचा शोध घेणं आणि त्यावर उपाययोजना करणं आज काळाची गरज बनली आहे. तर मग वाघांची संख्या घटण्यामागे नेमकी कोणती कारणं आहेत?
1: वाघांची संख्या झपाट्यानं कमी झाली त्यामध्ये वेगवेगळी कारणं होती. राजे महाराजांच्या काळात, सरदारांच्या, जहागीरदारांच्या काळात वाघांची मोठ्या प्रमाणात शिकार झाली. आपल्या छंदासाठी हे शिकारी करायची. तर ही संख्या 1 लाखावरून असं म्हणतात की 1970 पर्यंत अवघी काही हजारात उरली. म्हणून मग त्यावर उपाययोजना म्हणून ह्या वन्यजीव अभ्यासकांनी किंवा त्या काळातल्या संवर्धक जे लोक होते, ब्रिटिश अधिकारी असतील, त्यांनी भारताच्या सरकारला इशारा दिला की भारतात वाघांची परिस्थिती अशी अशी आहे आणि मोठ्या प्रमाणात आपण वाघांना गमावलेलं आहे, तर त्याच्या संवर्धनासाठी ठोस उपाययोजना होणं गरजेचं आहे. आणि मग त्यावर कायदेशीर काय झालं, गेल्या 50 वर्षाचा इतिहास जर बघितला तर वाघांची संख्या आज भारतात जवळपास 4,000 आहे.
0: या आव्हानांवर मात करण्यासाठी देशभरात उभारण्यात आलेल्या व्याघ्र प्रकल्पांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातलं मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचं स्थान हे विशेष मानलं जातं. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा भौगोलिक विस्तार आणि त्याची वैशिष्ट्य याविषयी डॉक्टर जयंत वडतकर सांगतात.
1: मेळघाट हा भारतातला पहिला व्याघ्र प्रकल्प. पहिला म्हणजे अशा अर्थानं की भारतात जेव्हा 1972 साली त्यावेळी पंतप्रधान असलेल्या इंदिरा गांधी यांनी वाघांच्या संवर्धनासाठी टायगर प्रोजेक्ट नावाची योजना सुरू केली. या टायगर प्रोजेक्ट योजनेत त्यावेळी 9 जंगलांचा भारतातला समावेश केला होता. त्यामध्ये आपला मेळघाट याचा समावेश होता आणि तो त्यावेळी महाराष्ट्रातला एकमेव टायगर रिझर्व. त्याचं रितसर उद्घाटन 22 फेब्रुवारी 1974 रोजी झालं. केकाचं सगळी प्रक्रिया पार पाडता पाडता आपल्याला 74 साल उगवलं आणि 22 फेब्रुवारी 1974 पासून तर आज साधारणतः 54-55 वर्ष झाली. तर ह्या मेळघाटचं पहिलं वैशिष्ट्य आहे की तो भारतातला पहिल्या 9 व्याघ्र प्रकल्पांपैकी एक असलेला व्याघ्र प्रकल्प आहे. तो महाराष्ट्रातील पहिला व्याघ्र प्रकल्प आहे. तो आकारमानाने खूप मोठा असलेल्या प्रकल्पांपैकी एक आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सातपुडा पर्वतरांग, जिची सुरुवात पूर्वेकडे मैकाल पर्वत रांगेपासून होते आणि पश्चिमेकडे थेट तोरणमाळ डोंगरापासून पुढे डांगचं जंगल आणि पश्चिम घाटाच्या पर्वतरांगेपर्यंत ती जाऊन मिळते. हीच पर्वतरांग वरती जर आपण मध्य प्रदेशात गेलो तर महादेव डोंगर म्हणजे पचमळी वगैरे जो भाग आहे तिथपर्यंत जाते आणि पुढे विंध्य पर्वतरांगापर्यंत कनेक्टिव्हिटी आहे. तर अशा कनेक्टिव्हिटी असलेल्या ह्या डोंगर रांगेच्या अगदी मधात मध्य भारतात सातपुड्यातला हा मेळघाटचा अतिशय संपन्न असा जंगलाचा पट्टा आहे. त्यामुळे ह्या जंगलाचं विशेष महत्व आहे.

0: कोणत्याही व्याघ्र प्रकल्पाचं यश त्या ठिकाणी सुरक्षितपणे वास्तव्य करणाऱ्या वाघांच्या संख्येतूनही दिसून येतं. सध्या मेळघाट व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या किती आहे आणि त्यामागील संवर्धनाची वाटचाल कशी आहे याविषयी.
1: मेळघाटमध्ये 2022 जी अधिकृत आकडेवारी जाहीर झाली आहे त्यामध्ये 56 वाघ मेळघाटात आहेत. परंतु 2022-26 या कालखंडात जेव्हा आपण व्याघ्रगणना केली म्हणजे व्याघ्रगणना करण्यासाठी मेळघाटचे स्थानिक कर्मचारी त्यांचं टेक्नॉलॉजी त्यांचे काही टेक्निकल पर्सन सोबत NTCA माध्यमातून भारतातील जी वन्यजीव विषयक कार्य करणारी संस्था आहे वाईल्डलाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया देहरादून त्यांच्या संशोधकांच्या माध्यमातून 4 वर्षात पुन्हा गणना झाली आणि आता ती आकडेवारी जाहीर होणार आहे. परंतु साधारणतः 100 ते 105 वाघ आता मेळघाटात असतील असं म्हणायला हरकत नाही आणि मेळघाटात आता असलेली संख्या हा मेळ कुठेतरी आता जुळतो असं आपल्याला म्हणता येईल.
0: वाघांची संख्या वाढण्यासाठी केवळ संरक्षण पुरेसं नसतं, त्यासाठी जंगलातील संपूर्ण परिसंस्था सक्षम असणं आवश्यक असतं. विशेषतः वाघांसाठी आवश्यक असलेली अन्नसाखळी ही त्यांच्या अस्तित्वाचा मूलभूत असा आधार आहे. वाघांच्या जीवनात अन्नसाखळीचं महत्व काय आहे याविषयी
1: तृणभक्षी

0: प्राणी साधारणतः वाघाचं भक्ष्य असतात. मेळघाटामध्ये आपल्याला सांबर, चितळ, गवे, रानडुक्कर प्रामुख्यानं वाघाच्या भक्ष्यात येणारे प्राणी आहेत. अन्न भरपूर असेल तर वाघ प्रजनन करतात, कारण त्यांची उपलब्धता आहे अन्नाची. मेळघाटमध्ये साधारणतः पाळीव प्राणी सुद्धा त्यांची पण शिकार केली जाते. आणि मग हे हरिण प्रकारातले जे प्राणी आहेत, सांबर, चितळ, चिंगा, गवा पण एखाद्या वेळी मुठतो, आणि रानडुक्कर, हे साधारणतः भक्ष्य मेळघाटात आहेत. आणि गेल्या 10 वर्षात यांची संख्या वाढवण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न मेळघाटात केले गेले. म्हणजे 1 किंवा 2 पिल्ल मेळघाटातल्या वाघांना व्हायची, त्यामुळे संख्या वाढायला फार कठीण जायचं. आता आपण बघतोय की मेळघाटात तृणभक्षी प्राणी आहेत किंवा वाघांचं भक्ष्य असलेले प्राणी आहेत, ती वाढवण्यासाठी कुरण विकासासारख्या योजना राबवल्यात आणि मग त्यामुळे ते प्राणी वाढलेत. मेळघाटात आता जे काही फोटो बाहेर येतात त्यामुळे कधी कोण्या वाघाला 4 पिल्ले 5 पिल्ले या गेल्या 2 वर्षात सर्रास असे फोटो आपल्याला किंवा व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहेत.
1: सुरक्षित, अखंड आणि नैसर्गिक अधिवास हा देखील व्याघ्र संवर्धनाचा एक अत्यंत महत्वाचा घटक आहे. वाघांच्या अधिवासावर परिणाम करणाऱ्या विविध घटकांविषयी डॉक्टर जयंत वडतकर सांगतात.
0: जंगलात जर मानवी हस्तक्षेप असेल किंवा इतर काही ऍक्टिव्हिटी होत असतील तर त्यांच्या नैसर्गिक वावरण्यावर बंधन येतात. म्हणजे एखाद्या ठिकाणी जर कुठे प्रोजेक्टचं काम चालू असेल, एखादा रोडचं काम चालू असेल, तर त्या भागात वाघ जात नाही. काही ठिकाणी गावं आहेत मेळघाटात तर त्यांची गुरं चरायला जातात, मग तिथे वाघांचा वावर जो असतो त्याच्यावर बंधनं येतात. त्यामुळे साहजिकच आहे की ज्या ज्या ठिकाणी मानवी हस्तक्षेप किंवा वेगवेगळ्या कारणानं जंगलात ऍक्टिव्हिटी होत असतात तर वाघांच्या नैसर्गिकच्यावर बंधनं येतात. स्थानिक लोकांकडून वृक्षतोड, त्यामुळे पण वाघाच्या आदिवासावर विपरीत परिणाम होतो. हवामानाच्या बदलाचा तर सार्वत्रिक परिणाम सर्वच आदिवासावर आज होत आहे. कारण काय की पाऊस उशिरा येणे डायरेक्टली म्हणा इनडायरेक्टली म्हणा वाघांच्या प्रजननावर वाघांवर होत असतो.
1: अधिवासात होणाऱ्या बदलांमुळे अनेकदा मानव आणि वन्यजीव यांच्यात संघर्ष देखील निर्माण होतो. या वाढत्या मानव आणि वन्यजीव संघर्षाविषयी डॉक्टर जयंत वडतकर सांगतात.
0: मानव वन्यजीव संघर्ष आज व्याघ्र संवर्धनातला एक महत्वाचा गंभीर मुद्दा झालेला आहे. त्या मानानं मेळघाटात मानव वन्यजीव संघर्ष अजूनही कमी आहे. एकतर मेळघाटमध्ये वाघांची संख्या आणि वाघां अधिवासाचा आकारमान याचा बॅलन्स अजूनही योग्य आहे. मेळघाट खूप मोठा विस्तार असलेला जंगल प्रदेश आहे. आताच मेळघाट संरक्षित प्रदेश 2800 स्क्वेअर किलोमीटरचा आहे, त्यामुळे वाघांना अजूनही जंगल अधिवास पुरेसा आहे आणि त्यामध्ये त्यांना भक्ष्य पण पुरेसं आहे. त्यामुळे अजून तरी मेळघाटात तेवढा अॅनिमल मॅन कॉन्फ्लिक्ट पाहायला मिळत नाही. परंतु भविष्यात आपण जर मेळघाटातील अधिवासांचं जी क्वालिटी आहे ती टिकून ठेवली नाही तर मेळघाटात सुद्धा वाढेल. आणि मग त्याच्यावर उपाययोजना काय? एकच उपाययोजना आहे की मानवाचा जंगलावरचा जो वाढता ताण आहे ते कमी करणे, ते आपल्याच हाती आहे आणि ते आपल्यालाच करावं लागणार आहे.
1: यामध्ये स्थानिक ग्रामस्थांचा सहभाग आणि सहकार्य ही व्याघ्र संवर्धनाची मोठी ताकद ठरू शकते. व्याघ्र संवर्धनामध्ये स्थानिक नागरिकांची भूमिका किती महत्वाची आहे याविषयी
0: वाघांचं संवर्धन करत असताना आपल्या स्थानिकांचा जो सहभाग आहे त्यासाठी शासनाने वेगवेगळ्या योजना सुरू केलेल्या आहेत. पहिल्यांदा आपल्याला आपल्या परिचयाचं म्हणजे इकोटुरिझम, त्यामध्ये जिप्सी स्थानिकाची असते, जिप्सीचा ड्रायव्हर स्थानिक असतो, त्याच्यामध्ये जो गाईड असतो आपल्यासोबत आलेला तो स्थानिक असतो आणि तो त्याच भागातला असावा. त्यांना त्यातून रोजगार निर्माण होतो. रोजगार मिळाल्यामुळे काय होते की कोणालाही असं वाटेल की आपला हा रोजगार टिकून राहिला पाहिजे. तर म्हणूनच मग स्थानिकांना पण असं वाटतं की इथं पर्यटक आले पाहिजेत, ते पण या संवर्धनाच्या प्रक्रियेमध्ये सहभागी होतात. वाघांची जर कुठे शिकार होत असेल तर ते वनविभागाला सहकार्य करतात. वाघांच्या आदिवासांमध्ये कुठे आगी लागत असतील किंवा आणखी काही प्रकार होत असतील अतिक्रमणाचे तर ते वेळोवेळी वनविभागासोबत सहकार्य करतात, माहिती पुरवतात आणि त्यातून मग वाघाचा अधिवास आणि वाघांचं संवर्धन होण्यासाठी मदत होते.

0: दरम्यान आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे व्याघ्र संवर्धनाच्या कार्याला नवी दिशा मिळाली आहे. व्याघ्र गणनेसाठी वापरल्या जाणाऱ्या आधुनिक तंत्रज्ञानाविषयी डॉक्टर जयंत वडतकर.
1: कॅमेरा ट्रॅप ही पद्धत आपल्याला माहिती आहे की आपल्या देशामध्ये आता 20 वर्षापासून वापरल्या जाते. त्याच्यातून आपल्याला एक फायदा होतो, त्या भागात असलेल्या वाघांचे फोटो मिळतात. कारण वाघ त्याची संख्या

0: वेगवेगळी मोजणे हे एक थोडं डिफिकल्ट काम आहे. आणि वाघांच्या शरीरावर उभे पट्टे असतात काळ्या रंगाचे, त्याच्यावरून वेगळे वाघ ओळखल्या जातात आणि म्हणूनच आपण वाघांची संख्या काढू शकतो. जसं माणसाच्या हातावरच्या रेषा सारख्या नसतात, तसं वाघाच्या अंगावरचे पट्टे सारखे नसतात, त्यामुळे वेगवेगळ्या प्राण्यांचे आपल्याला फोटो मिळतात. तरी कॅमेरा ट्रॅप पद्धत त्यासाठी एक महत्वाची आहे की वाघांची संख्या आपल्याला सांगते. वाघांचा अधिवास, वाघांचा विस्तार कोणकोणत्या भागात आहे ते आपल्याला माहित होते ही कॅमेरा ट्रॅपची स्थळ आहे. परंतु व्याघ्र संवर्धनात कॅमेरा ट्रॅप शिवाय वेगवेगळ्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होतो. आता अलीकडे यमस्ट्राईप नावाचा एक प्रोजेक्ट आहे, त्यामध्ये काय की GPS आपल्या फॉरेस्ट गार्ड कडे असतं आणि त्यांना दर आठवड्याला ठराविक किलोमीटर त्या परिसरात चालावं लागतं, त्या जंगलात चालावं लागतं. आणि त्या ते चालत असताना त्यांना वाघाच्या दिसणाऱ्या खुणा, इतर प्राण्यांच्या दिसणाऱ्या खुणा, विष्ठा असेल, पगमार्क असेल, झाडावरचे स्क्रॅच मार्क असेल, त्याची नोंद ठेवावी लागते. म्हणजे वाघाचा किंवा इतर प्राण्यांचा कसा कसा वावर आपल्या आदिवासात आहे हे त्या यमस्ट्राईपच्या माध्यमातून त्याचा डेटा गोळा होतो. याशिवाय वेगवेगळ्या प्रणाली आपण वापरतो ते म्हणजे सॅटेलाईटच्या इमेजेस असतील किंवा ड्रोन असतील, ह्या सगळ्या गोष्टी सॅटेलाईट इमेजवरून आपल्याला प्राप्त होतात. तर हे सगळं तंत्रज्ञान आजकाल ह्या व्याघ्र संवर्धनासाठी किंवा एकूणच आदिवास संवर्धनासाठी फार महत्वाचं आहे.
1: तंत्रज्ञानाबरोबरच बेकायदेशीर शिकारीवर प्रभावी नियंत्रण ठेवणंही तितकंच आवश्यक आहे. वाघांच्या शिकारीला आळा घालण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या जात आहेत याविषयी डॉक्टर जयंत वडतकर सांगतात.
0: वाघांचे जे शिकारीचं एक नेटवर्क आहे ते संपूर्ण भारतात आहे. आपल्याला माहित आहे की भारतातल्या वाघाला भारताच्या बाहेर जगभरात डिमांड असल्यामुळे आपल्या देशांमध्ये शिकारी केल्या जातात. मध्य भारतात काही स्थानिक जमाती आहेत ज्या ह्या पारंपरिक वाघाचे शिकारी मानल्या जातात, तर ते लोक दरवर्षी शिकारीसाठी येतात, ठराविक भाग निवडून त्या ठिकाणी टार्गेट करून वाघांना मारतात. ते दिल्लीपर्यंत जातील किंवा तिथून मग दिल्लीवरून नेपाळ मार्गे चायनापर्यंत जाईल. हे असं मोठं एक आंतरराष्ट्रीय तस्करांचं जाळं आहे आणि ते तोडण्यामध्ये वनविभागानं गेल्या 20 वर्षापासून बरेच प्रयत्न केलेत. विशेषतः मेळघाटमध्ये 2013 एक जे वाघ शिकारीची घटना बाहेर आली होती, त्यानंतर मेळघाट व्याघ्र प्रकल्पाने अगदी आंतरराष्ट्रीय टोळीतल्या लोकांना अटक करेपर्यंतची कारवाई त्या काळात केली. 40 तस्करांना पकडलं, शिकाऱ्यांना भारतातल्या वेगवेगळ्या राज्यातून पकडलं. अनेक साठी मोस्ट वॉन्टेड असलेले शिकारी मेळघाटच्या अधिकाऱ्यांनी पकडले. आता हे शिकारींना आळा घालण्यासाठी सर्वात महत्वाचं आहे की आपल्या व्याघ्र प्रकल्पाच्या सीमा मध्य प्रदेशाला लागून आहेत, तर त्या सीमावर्ती भागामध्ये सर्विलन्स ठेवणं फार महत्वाचं आहे. कुठून येतात, काय येतात, त्यानंतर ते आतमध्ये आल्यानंतर जर त्यांनी शिकारीसाठी सापळा लावला असेल तो आयडेंटिफाय करणे, त्यासाठी हे जे वनकर्मचारी फिरत असतात यमस्ट्राईपसाठी प्रोजेक्टच्या माध्यमातून, तर तेव्हा तसे जाळे जर असतील तर ते शोधणे आणि तातडीनं शिकाऱ्यांना पकडणे ही एक पद्धत आहे. आता मेळघाट आधुनिक पद्धती पण वापरते आहे आणि आपल्याकडे क्राईम सेल नावाचं एक युनिट स्थापन झालं आहे महाराष्ट्रात पहिल्यांदा मेळघाट टायगर रिझर्वला. हे जे वन क्षेत्रामध्ये क्राईम होतात शिकारीचे, त्याला मॉनिटर करण्यासाठी आपण क्राईम सेलच्या माध्यमातून सातत्यानं मॉनिटरिंग करतो. काही पोचर्सचे किंवा शिकाऱ्यांचे फोन नंबर्स मॉनिटर करणे, त्याचा डिटेल काढणे की कोणाशी बोलतायत वगैरे, तर अशा सगळ्या आधुनिक पद्धती वापरून आपण आता सर मेळघाट आपल्या क्राईम सेलच्या युनिटच्या माध्यमातून हे सगळं करत असतं, तर त्यामुळे बऱ्यापैकी शिकारीवर आळा घालण्यासाठी मेळघाट प्रशासनाला यश आलेलं आहे.
1: तथापि या सर्व प्रयत्नांनंतरही मेळघाट व्याघ्र प्रकल्पासमोर काही गंभीर आव्हानं आजही कायम आहेत. त्या आव्हानांविषयी डॉक्टर जयंत वडतकर यांचं निरीक्षण ऐकूया.
0: मेळघाट हा विस्तारानं खूप मोठा प्रदेश आहे, त्याची एक सीमा मध्य प्रदेशाला लागून आहे, पलीकडे तापी नदी आणि त्याच्या पुढे मध्य प्रदेश, आणि 3 जिल्ह्यामध्ये पसरलेला हा प्रदेश 2800 स्क्वेअर किलोमीटरचा आहे. त्याच्या काही सीमा मध्य प्रदेशाला आहेत, काही तिकडे खान्देशाच्या जंगलाला लागून आहेत. अमरावती, अकोला आणि बुलढाणा या 3 वेगवेगळ्या वनविभागाच्या व्यवस्थापनाकडे याची सगळी धुरा आहे, त्यामुळे वेगवेगळ्या भागात वेगवेगळी आव्हानं आहेत. चिखलदऱ्यापासून मेळघाट सुरू होतो, हा उंच प्रदेश आहे, या ठिकाणची आव्हानं वेगळी आहेत. तर तिकडे बुलढाण्याकडे अगदी अंबाबर्वा अभयारण्य हे शेवटचं अभयारण्य आहे, त्या ठिकाणची आव्हानं वेगळी आहेत. एक सर्वसामान्य सगळीकडे असलेलं जे आव्हान आहे मेळघाटातलं ते आहे मेळघाटाच्या आदिवासाचं संरक्षण करणे, ते म्हणजे अतिक्रमणांपासून, गुरेचरेपासून, हे मानवी हस्तक्षेपाच्या गोष्टी झाल्या. आणि वनवनवा, आपला भाग विदर्भ प्रदेश हा उन्हाळ्यात पर्यंत आपलं तापमान जाते, तसंच मेळघाटात पण जाते, जंगलात वनवे पेटतात. कारण असं आहे की मेळघाटच्या जंगलाचा जो प्रकार आहे तो शुष्क पानगळी प्रकारचं जंगल, जमीनवर जी पालापाचोळा पडलेला असतो तो अगदी उन्हाळ्यात बारूद झालेला असतो, एक ठिणगी कारणीभूत ठरते संपूर्ण जंगवनवा लावायला. तर बरेचदा वनवे मानवाकडूनच

0: जातात. काही ठिकाणी वन वे लागतात, त्याचं कारण असं आहे की स्थानिकांचा कधी कधी वन विभागासोबत मतभेद होतात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे वनवा लागल्यानंतर नियंत्रण करायला त्या ठिकाणी पोहोचणं हे मेळघाटातलं सगळ्यात मोठं आव्हान आहे. आपल्याला माहिती आहे की मेळघाट हा दऱ्याकोऱ्यांचा प्रदेश आहे, गाडी कुठेही जाणार नाही, आणि एखाद्या टेकडीवर जर आग लागली असेल तर त्या ठिकाणी माणसाला पोहोचायला किमान 2-4 तास लागतात, आणि तिथं पाणी पण नेऊ शकत नाही, तोपर्यंत बरंच नुकसान होते, अनेक टेकड्या कंट्रोल पण होऊ शकत नाहीत, त्या जळतात. तर हे असे अनेक आव्हानं आहेत.
1: मंडळी, कार्यक्रमाच्या समारोपाच्या आधी जागतिक व्याघ्र दिनानिमित्त त्यांनी सर्व श्रोत्यांसाठी दिलेला हा प्रेरणादायी संदेश.
0: मेळघाट हा आपल्या विदर्भासाठी आणि अमरावती जिल्ह्यासाठी एक भूषण असलेला प्रदेश आहे. या जंगलाचं संवर्धन करण्यासाठी आपल्या मेळघाटचं आपल्याला जाणीव असली पाहिजे की मेळघाट किती महत्वाचा आहे, मेळघाट कडून आपल्याला काय मिळतं, मेळघाट आहे म्हणून आपल्या प्रदेशाची संपन्नता कशी आहे, ह्या गोष्टी आपण माहिती करून घेणं म्हणजे जनजागृती हा एक या निमित्ताचा महत्वाचा पार्ट आहे. आपल्याला माहित आहे की जंगल नदी की महा आहे असं म्हटलं जातं सर, आणि मेळघाटातून उगम पावणाऱ्या नद्यांचा जर विचार केला आपण तर मेळघाटातून एक तापी नदी जी आहे ती मध्य प्रदेशात उगम पावते आणि मेळघाटाच्या काठावरून जेव्हा ती वाहते आणि खान्देशमध्ये जाते तेव्हा त्या नदीला मोठं करण्याचं काम मेळघाटातल्या शिपना, खापरा, खंडू, डोलार, खुर्शी नद्या करत असतात, आणि त्याच्यामुळे मग ती नदी मोठी होते आणि खान्देशाला पाणी देते. खान्देशातली शेती त्या नदीवर आहे, म्हणजेच मेळघाटाचं जंगल खान्देशाला पाणी देते. हे पाणी देणारं जे जंगल आहे ते आपल्यासाठी फार महत्वाचं आहे. ते काही फक्त वाघासाठी आपल्याला वाचवायचं नाही तर आपल्या भविष्यासाठी वाचवायचं आहे. ही जनजागृती स्थानिकांमध्ये, अमरावती जिल्ह्यातल्या शहरी लोकांमध्ये, मेळघाटात असलेल्या ग्रामीण लोकांमध्ये, स्थानिक लोकांमध्ये, आदिवासींमध्ये होणं फार महत्वाचं आहे की हे जंगल मला काय देतं. आणि म्हणूनच या निमित्तानं जर आपल्यात जनजागृती झाली तर आपण हे जंगल वाचू शकू, त्यातील जैवविविधता, त्यातील वाघ हे सगळं वाचू शकू. आपल्याला असं म्हणता येईल की वाघ वाचला तर जंगल वाचेल, आणि जंगल वाचला तरच निसर्ग वाचेल, आणि निसर्ग वाचला तरच मानवाचं भविष्य टिकून राहील.

0: श्रोतेहो, आताच आपण जागतिक व्याघ्र दिनानिमित्त भारतातील वाघ संवर्धन आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्पाची वाटचाल हा समन्वित कार्यक्रम ऐकलात. या कार्यक्रमाचं निवेदन होतं नितीन भट यांचं. विशेष सहभाग पर्यावरण तज्ज्ञ डॉक्टर जयंत वडतकर. लेखन आणि सादरकर्ते आशिष गावंडे. ही आकाशवाणी अमरावती केंद्राची निर्मिती होती.
1: हा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. दुपारचे 12 वाजतात. आता वनिता मंडळाच्या कार्यक्रमासाठी आकाशवाणी मुंबई केंद्राकडे जाऊया. दरम्यान आजच्या प्रसारण सभेतून मी लझीना तुरुप आपला निरोप घेतेय. पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार.

मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात मी यशश्री पुणेकर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आज आहे 5वा बुधवार. आज आपला उर्मी कार्यक्रम असतो, लक्षात आहे ना. आज आपण बोलणार आहोत गुरुपौर्णिमेबद्दल. गुरु एक जगी त्राता

आजच्या उर्मी या कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत. आषाढ महिन्यातली पौर्णिमा भारतीय संस्कृतीतील एक अत्यंत मंगल दिवस, श्रद्धेचा, कृतज्ञतेचा आणि ज्ञानाचा उत्सव म्हणजे गुरुपौर्णिमा. भारतीय संस्कृतीत अनेक नाती पवित्र मानली आहेत, आई वडील, बहीण भाऊ, मित्र, जीवनसाथी, पण या साऱ्यांच्या इतकंच एक नातं आपल्या जीवनाला दिशा देतं, ते म्हणजे गुरु शिष्याचं नातं. मातृदेवो भव

पितृदेवो भव तसंच गुरुर्देवो भव असं आपण मानतो. गुरु पौर्णिमेचा हा सण भारत, नेपाळ, भूतानमध्ये हिंदू, जैन आणि बौद्ध धर्मियांमध्ये साजरा केला जातो. असं मानतात की गुरु पौर्णिमेच्या दिवशी सप्तऋषींना भगवान शंकरांनी योगाचं ज्ञान दिलं, त्यामुळे हा दिवस गुरूंना समर्पित केला जातो. गुरुप्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आजचा दिवस आहे त्या प्रत्येक व्यक्तीला मनापासून वंदन करण्याचा, ज्यांनी आपल्या आयुष्यात ज्ञानाचा दिवा पेटवला, विचार करायला शिकवलं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे माणूस बनायला शिकवलं. वैदिक परंपरेत व्यक्तिपूजन, ग्रंथपूजन नाही तर तत्वांचं पूजन आणि तत्वांचं पालन याला महत्व दिलंय. सख्यांनो, कर्मकांडामध्ये न अडकता आपण तत्वांचं पालन केलं, तत्वांचं पूजन केलं तर ती पण एक प्रकारची गुरुपूजाच आहे, नाही का? गुरु म्हणजे एखाद्या व्यक्तीपेक्षा अधिक ज्ञानी, तापसी, आदरणीय अशी अवस्था असते. गुरु हे तत्व आहे, त्यामुळेच गुरुतत्व कदाचित एखादी व्यक्ती, प्रतिमा, पुतळा

दिवस आहे त्या प्रत्येक व्यक्तीला मनापासून वंदन करण्याचा, ज्यांनी आपल्या आयुष्यात ज्ञानाचा दिवा पेटवला, विचार करायला शिकवलं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे माणूस बनायला शिकवलं. वैदिक परंपरेत व्यक्तिपूजन, ग्रंथपूजन नाही तर तत्वांचं पूजन आणि तत्वांचं पालन याला महत्व दिलंय. सख्यांनो, कर्मकांडामध्ये न अडकता आपण तत्वांचं पालन केलं, तत्वांचं पूजन केलं तर ती पण एक प्रकारची गुरुपूजाच आहे, नाही का? गुरु म्हणजे एखाद्या व्यक्तीपेक्षा अधिक ज्ञानी, तापसी, आदरणीय अशी अवस्था असते. गुरु हे तत्व आहे. त्यामुळेच गुरुतत्व कदाचित एखादी व्यक्ती, प्रतिमा, पुतळा असं काहीही असू शकतं. अगदी निसर्ग सुद्धा आपला गुरु असू शकतो. आजच्या या विशेष कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकणार आहोत हा मंगलमय श्लोक.

हा श्लोक आपण कितीदा तरी ऐकतो नाही का, पण त्याचा अर्थ किती गूढ आणि छान आहे बघा. हा, गुरु म्हणजे ब्रह्मा, कारण ते आपल्या व्यक्तिमत्वाची निर्मिती करतात. ब्रह्मा हा उत्पत्तीचा कारक आहे, तर विष्णू हा स्थितीचा कारक आहे. विष्णू जसं जगाचं पालन पोषण करतात, तसंच गुरु आपल्या ज्ञानाचं पालन पोषण करतात. गुरुर विष्णू असं म्हटलं आहे. महेश म्हणजेच शिव हा लय या स्थितीचा कारक आहे. गुरु म्हणजे महेश, कारण ते आपल्या अज्ञानाचा नाश करतात. म्हणूनच गुरु साक्षात परब्रह्म असं म्हटलं आहे. भारतीय संस्कृतीत ज्ञानाला संपत्तीपेक्षा श्रेष्ठ मानलंय, आणि ज्ञान देणाऱ्याला देवापेक्षाही श्रेष्ठ असं स्थान दिलंय. गु म्हणजे अंधार आणि रू म्हणजे प्रकाश. जो अज्ञानरूपी अंधार दूर करून ज्ञानरूपी प्रकाश देतो तोच गुरु. धनश्रीताई लेले म्हणतात, गुरु म्हणजे मोठा, लघु म्हणजे लहान. जो लघुला मोठा करतो म्हणजेच गुरु करतो तो गुरु. गुरुपौर्णिमेची ही परंपरा महर्षी वेदव्यासांशीही जोडलेली आहे बरं का. महाभारतासारखा विश्वविख्यात ग्रंथ, 18 पुराणांची रचना, ब्रह्मसूत्र, वेदांचं विभागीकरण, इतकं विशाल कार्य करणाऱ्या महर्षी वेदव्यासांना भारतीय ज्ञान परंपरेनं आद्य गुरु मानलं आहे. म्हणूनच गुरुपौर्णिमेला व्यासपौर्णिमा असंही म्हटलं जातं. आजही अनेक आश्रमांमध्ये, गुरुकुलांमध्ये, संगीत आणि नृत्य विद्यालयांमध्ये विद्यार्थी आपल्या गुरूंच्या चरणी पुष्प अर्पण करतात. पुण्यामध्ये सुद्धा एक व्यास मंदिर आहे बरं का. दरवर्षी तिथे गुरुपौर्णिमेला व्यासांची आणि गुरूंची पूजा केली जाते.

गुरुंना इतकं महत्व काय आहे बरं? कारण आपल्या परंपरेत ज्ञान हे विकत घेतलं जात नाही, ते गुरुकृपेनं प्राप्त होतं. ईश्वराकडे ज्ञान, प्रेम आणि योग्य मार्गदर्शनाची याचना ही गुरूंच्या मार्फतच केली जाते. गुरु म्हणजे जीवनाचा दीपस्तंभ, गुरु म्हणजे श्रद्धा, पण अंधश्रद्धा नव्हे बरं का. गुरु म्हणजे विचार, गुरु म्हणजे विवेक, गुरु म्हणजे प्रकाश, आणि त्या प्रकाशामुळेच माणूस स्वतःचा मार्ग स्वतः शोधू शकतो, हो ना. अहो, संत एकनाथ महाराजांच्या मनात आपल्या गुरूंविषयी इतकी श्रद्धा होती की त्यांच्या प्रत्येक अभंगात नाममुद्रा म्हणून ते गुरूंचं नाव घेत असत. त्यांचाच एक अभंग आता आपण ऐकूया.

गुरु हा शब्द जरी लहान असला तरी त्याचा अर्थ आपलं पूर्ण आयुष्य व्यापून टाकतो. जगायला शिकवणारे अनेक गुरु आपल्या आयुष्यात येतात. पहिला गुरु असते आई, कारण तीच आपल्याला पूर्णपणे ओळखते. ती बोलायला शिकवते, संस्कार देते, चांगल्या वाईटाची जाण देते. आणि म्हणूनच भारतीय संस्कृतीत म्हटलंय मातृदेवो भव. त्यानंतर येतात वडील, धैर्य शिकवणारे, जबाबदारी शिकवणारे, परिश्रमाचं महत्व सांगणारे आणि आपल्या पाठीशी कायम उभे राहणारे आपले वडील, आपले गुरु. आणि मग आपल्या आयुष्यात प्रवेश होतो तो शाळेचा. तिथे भेटतात अनेक शिक्षक, अक्षरांची ओळख करून देणारे, पुस्तकांच्या पलीकडचं जग दाखवणारे, कधी कौतुक करणारे तर कधी रागवून योग्य मार्गावर आणणारे. प्रेरकास सूचकश्चैव वाचको दर्शकस्तथा शिक्षको बोधकश्चैव षडेते गुरुवाहा स्मृता, असा सहा गुणांनी युक्त गुरु आपल्याला योग्य मार्गावर आणून सोडतात. सत्य, शिव आणि सुंदराची ओळख करून देतात.

मैत्रिणींनो, काळ पुढे सरकतो, आपण मोठे होत जातो आणि लक्षात येतं की गुरु फक्त शाळेतच नसतात. एखादा पुस्तकही आपला गुरु होतो, एखादा प्रवासही आपला गुरु होतो, एखादं अपयश, एखादी चूक आपल्याला बरंच काही शिकवून जाते. मित्र तर आपले गुरु असतातच, ते कायमच आपल्याला योग्य सल्ला देतात, आपल्याला योग्य मार्गावर चालण्यासाठी प्रेरित करत असतात. मित्रच नव्हे तर एखादा शत्रू सुद्धा आपल्याला जीवनाचा मोठा धडा शिकवून जातो. बघा हं, एक आई वडील आणि शिक्षक सोडले तर कितीतरी गुरु आपल्याला शिकवत असतात. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे निसर्ग हा तर केवढा मोठा गुरु आहे. निसर्ग कधीही नियमाच्या बाहेर चालत नाही. निसर्गाचं सगळं समयचक्रानुसार योग्य वेळेला योग्य चालू असतं आणि कुठे जर असमतोल झाला तर निसर्ग स्वतः त्याचा समतोल करून घेतो. निसर्गात वाहणारे झरे आहेत, पाणी म्हणजे जीवन आहे, गाणारे पक्षी आहेत, स्वतः झिजून दुसऱ्यांना आनंद देणारे वृक्ष आहेत. वृक्ष तर कधीच आपली फळं चाखत नाहीत, ते उन्हा पावसात उभं राहून आपल्याला सावली देतात, फळं देतात. वृक्षांकडूनही कितीतरी गोष्टी शिकण्यासारख्या आहेत, नाही का? हा निसर्ग म्हणजे आपला सर्वात मोठा गुरु आहे. मानवाच्या बुद्धीची सुरुवात या निसर्गापासूनच झालेली आहे. निसर्गातल्या गोष्टींकडून प्रेरणा घेऊनच मानवाने कला निर्माण केलेल्या आहेत. जीवन जगण्याची कला ही आपण निसर्गाकडूनच शिकू शकतो.

धरती माता आपल्याला भरभरून देत असते आणि आपण मात्र तिला घाण करत असतो, तरीही ती क्षमया धरित्री आपल्याला कायम क्षमा करत असते. आपण क्षमाशीलता निसर्गाकडून शिकू शकतो, आपण दातृत्व निसर्गाकडून शिकू शकतो. हृदयाची विशालता आपल्याला निसर्गाकडूनच मिळते. जेव्हा आपण हिमालयासारखा उत्तुंग पर्वत बघतो किंवा अथांग सागर बघतो, तेव्हा आपल्या क्षुद्रत्वाची जाणीव आपल्याला निसर्ग करून देतो आणि आपला अहंकार गळून पडतो. बघा किती शिकवत असतो निसर्ग आपल्याला.

गुरु पौर्णिमा अगदी विशेष दिवस आहे. प्रत्येक शिष्याच्या मनात आपल्या गुरूंबद्दल अतिशय प्रेमाची आणि आदराची भावना असते. मार्ग कितीही कठीण असला तरी गुरूंचा हात डोक्यावर असेल तर आपल्याला भीती वाटत नाही. इतिहासात गुरु शिष्यांच्या अनेक जोड्या आहेत, त्या आपल्याला आजही प्रेरणा देतात. भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन, रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद, समर्थ रामदास आणि छत्रपती शिवाजी महाराज, सवाई गंधर्व आणि पंडित भीमसेन जोशी, पंडित बिरजू महाराज आणि त्यांचे असंख्य शिष्य, या प्रत्येक नात्यानं भारतीय संस्कृती समृद्ध केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अभ्यासासाठी संपूर्ण जीवन व्यतीत करणाऱ्या बाबासाहेब पुरंदरे यांचा आज जन्मदिन. त्यांच्या शिवकल्याण राजा या कार्यक्रमातील एक काव्य आता ऐकवणार आहे. गुरुनी शिष्याची केलेली ही स्तुती बघा किती सुंदर आहे.

केवळ माहिती नसते, ती अनुभव, चिंतन आणि मूल्यांची एक परंपरा असते. ही परंपरा गुरूंकडून शिष्याकडे वाहत असते. म्हणूनच भारतात गुरुकुल पद्धती निर्माण झाली. गुरुकुलात शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकांचा अभ्यास नाही बरं का, तिथे जीवन जगण्याची कला शिकवली जाईल. संयम, सेवा, स्वावलंबन, शिस्त, करुणा आणि राष्ट्रधर्म यांचं शिक्षण गुरुकुलात दिलं जात असे. तिथे भेदभाव नसे. राजाचा मुलगा असो किंवा एखाद्या गरीब शेतकऱ्याचा मुलगा असो, सगळेजणच तिथे शिष्य असत आणि सगळे एका पातळीवर असत.

सगळ्यांना आज गुरुकुलातली सगळी कामं करायला लागत असत आणि गुरु सुद्धा सर्वांना एकसारखंच शिक्षण देत असत. म्हणूनच ही गुरु शिष्य परंपरा ही फार महान परंपरा आहे. ही व्यक्तिमत्व घडवण्याची परंपरा आहे. साधना, नम्रता आणि जीवनमूल्य शिकवण्याची परंपरा आहे. भारतीय शास्त्रीय संगीत, नृत्य, योग, वेद, आयुर्वेद, युद्धकला या सर्व विद्यांचा प्रवाह हजारो वर्ष चालू आहे, तो या गुरु शिष्य परंपरेमुळेच. गुरु जितका महान असतो तितकाच विद्यार्थीही महान असावा लागतो. ज्ञानतृष्णा, गुरुनिष्ठा, सदाध्ययन दक्षता, एकाग्रता, महत्वेच्छा, विद्यार्थी गुणपंचकम. ज्ञानाची तृष्णा, गुरुवरती निष्ठा, सतत अध्ययन करण्याची क्षमता, दक्षता, एकाग्रता आणि महत्वाकांक्षा हे विद्यार्थ्याचे पाच गुण सांगितले आहेत. या पाच गुणांनी युक्त असा विद्यार्थी आपल्या कटोऱ्यामध्ये गुरुंनी दिलेलं ज्ञान भरभरून घेत असतो आणि तो आपल्यात सामावून घेत असतो. गुरूंच्या चरणी बसून शिकण्याला गुरुकुल असं म्हणतात. जीवन कसं जगावं, समाजासाठी कसं उभं राहावं, निसर्गाशी नातं कसं जोडावं हे शिकवणारी ही गुरु शिष्य परंपरा. गुरूंनी दिलेलं ज्ञान आयुष्यभर जपणं आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणं हीच खरी गुरुदक्षिणा. कारण विद्येनी नम्रता येते, अहंकार नष्ट होतो, आपल्याकडे जे आहे ते दुसऱ्याला भरभरून देण्यातच आनंद असतो. मैत्रिणीनो, तीन गोष्टी दिल्याने वाढतात. एक ज्ञान, दुसरा आनंद आणि तिसरा सन्मान. या गोष्टी देत राहण्याची प्रेरणा आपल्याला गुरूंकडून मिळते, हो ना?

गुरु गोविंद दो उखड़े काके लागू पाए, बलिहारी गुरुपदन को गोविंद दियो बताए। संत कबीरांच्या या दोह्याचा अर्थ किती सुंदर आहे। गुरु आणि परमेश्वर दोघेही समोर उभे असतील तर प्रथम नमस्कार कोणाला करायचा? कबीर म्हणतात, प्रथम नमस्कार गुरूंना करायचा, कारण परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा मार्ग गुरुच दाखवतात। भारतीय संत परंपरेत गुरु म्हणजे केवळ व्यक्ती नाही, तो एक विचार आहे, तो प्रकाश आहे, ती एक जागृती आहे। म्हणूनच भारतीय संस्कृतीत गुरूंना देवासमान मानलं आहे। मैत्रिणींनो, गुरु आपल्याला केवळ यश मिळवायला शिकवत नाहीत, तर ते अपयश पचवायलाही शिकवतात। ते फक्त प्रश्नांची उत्तरं देत नाहीत, तर योग्य प्रश्न विचारण्याची दृष्टीही आपल्याला देत असतात। कला प्रांतात तर गुरूंचं महत्व अनन्यसाधारण आहे। तुम्ही कितीही पुस्तकात वाचा, कितीही युट्यूबवर बघा, जे ज्ञान तुम्हाला गुरूंकडून मिळेल ते इतर कोणाकडूनही मिळणार नाही। कला शिकवताना गुरु विद्यार्थ्याला केवळ काय करायचं हे सांगत नाही, तर काय करू नये हेही शिकवतात। म्हणूनच गुरूंचा प्रत्येक शब्द, प्रत्येक नजर, त्यांची प्रत्येक सूचना ही विद्यार्थ्यांसाठी अमूल्य असते। आज शिक्षक, प्रशिक्षक, संशोधक, कलाकार, पालक, मार्गदर्शक अनेक रूपात गुरु आपल्या आयुष्यात आहेत, हे आपलं भाग्यच आहे, नाही का? आज काळ बदललाय, शाळा बदलल्या आहेत, शिक्षणाची साधनं बदलली आहेत, तंत्रज्ञान

झालंय, पण गुरूंचं महत्व अजिबातच कमी झालेलं नाहीये. ऑनलाईन वर्ग, डिजिटल पुस्तकं, कृत्रिम बुद्धिमत्ता ही सगळी माहिती मिळवण्याची साधनं असू शकतात, पण ज्ञान मिळवण्यासाठी मात्र गुरूच हवेत. तंत्रज्ञान कितीही प्रगत झालं तरी गुरूंचं महत्व कमी होऊ शकत नाही, कारण प्रेरणा, अनुभव आणि योग्य दिशा हे गुरूच देतात. कठीण प्रसंगात आपल्या पाठीवर हात असतो तो गुरूंचा. एक त्यांच्यावरती श्रद्धा ठेवली की आपल्याला मार्ग सुकर होतो. मुख्य म्हणजे आपल्याला समस्येवरचे उपाय सुचत जातात. म्हणूनच गुरूंचा आधार हा फार महत्वाचा आहे.

समाजाच्या विकासामध्ये गुरूंची भूमिका अत्यंत महत्वाची असते. अनेक शिक्षक, प्राध्यापक, समाजसुधारक, विविध क्षेत्रातील मार्गदर्शक हे सर्वजण समाजाला दिशा देण्याचं कार्य करत असतात. थोर उद्योजक जेआरडी टाटा यांचा आज जन्मदिन आहे. स्वदेशीची भावना मनात रुजवण्याचं आणि त्यासाठी मोठा उद्योग समूह उभारण्याचं काम त्यांनी केलं. अनेक सामाजिक कामात सक्रिय सहभाग त्यांनी दिला. आज ते सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी प्रेरणादायी गुरुच आहेत. पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर आणि स्वातंत्र्यसेनानी अरुणा असफली यांचा आज स्मृतिदिन आहे. त्यांनी आपापल्या क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करून जगापुढे एक आदर्श उभा केलाय. एका अर्थी ते सामाजिक गुरुच म्हणायला हवेत. आपले संत तर आपले गुरु आहेतच. समता, बंधुता आणि एकता याची शिकवण आपल्या संतांनी दिली. आपला जात धर्म विसरून केवळ मानवता हा धर्म लक्षात ठेवा ही संतांची शिकवण कायम आचरणात आणावी अशीच आहे.

मैत्रिणींनो, गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपल्या मनात गुरुंविषयीची कृतज्ञता आदर निर्माण होतो. तो आदर ती कृतज्ञता आपल्या मनात कायमच जागृत असते. पण आज हे बोलून दाखवण्याचा दिवस आहे. आपल्याला कोणाविषयी, ज्यांच्याविषयी आपल्याला आदर वाटत असेल अशा गुरूंना आज जरूर भेटा. निदान त्यांना फोन तरी करा, एखादा संदेश पाठवा. शिष्य जेव्हा आपली आठवण करतो तेव्हा गुरूंना भरून पावल्यासारखं होतं. गुरूंचं अवघं आयुष्य शिष्यांना घडवण्यात गेलेलं असतं. म्हणूनच शिष्य जेव्हा आठवण करतात तेव्हा गुरूंना अतिशय आनंद होतो. आणि हा आनंद आज आपण त्यांना नक्कीच देऊ शकतो. जीवनात ज्यांनी आपल्याला घडवलं, पडल्यावर उभं राहायला शिकवलं, स्वप्न पाहायला आणि ती पूर्ण करण्यासाठी झटायला शिकवलं, अशा सर्व गुरुजनांना आज मनपूर्वक वंदन.

आपल्या जीवनातलं यश, संस्कार, विचार आणि आपलं व्यक्तिमत्व घडवण्यामध्ये गुरूंचा वाटा खूप मोठा असतो. आजच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी त्या गुरुतत्वाला नमन करून मी यशश्री आजच्या उर्मी कार्यक्रमातून तुमचा निरोप घेते.

वनिता मंडळ कार्यक्रमात आज आपण ऐकलात गुरु पौर्णिमा याविषयी उर्मी हा कार्यक्रम. गुरु एक जगी त्राता. आता मात्र तुमचा निरोप घेण्याची वेळ झाली आहे. मी यशश्री पुणेकर सादरकर्त्या निलिमा पटवर्धन यांच्यासह आपला सर्वांचा निरोप घेते. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जंतर मंतरवर विद्यार्थी आंदोलकांविरुद्ध बळाचा अवाजवी वापर केल्याप्रकरणी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये आजही गदारोळ. राज्यसभेचं कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब. नीट यूजी पेपर फुटी प्रकरणातल्या 13 आरोपींविरुद्ध सीबीआयकडून दिल्लीतल्या विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या 10,000 मीटर धावण्याच्या शर्यतीत गुलवीर सिंगनं पटकावलं रौप्यपदक. आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये गेल्या 2 दिवसात झालेल्या हिंसाचारात 40 जणांचा मृत्यू. जंतर मंतरवर विद्यार्थी आंदोलकांविरुद्ध बळाचा अवाजवी वापर केल्याप्रकरणी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये आजही गदारोळ झाल्यानं लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज दुपारी 12 वाजेपर्यंत तहकूब करावं लागलं. त्यानंतर राज्यसभेचं कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. सकाळी 11 वाजता लोकसभेच्या कामकाजाला सुरुवात होताच सभापती ओम बिर्ला यांनी राष्ट्रकुल स्पर्धेत पदकं पटकावलेल्या क्रीडापटूंचं अभिनंदन केलं. त्यानंतर त्यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारताच विरोधकांनी विद्यार्थ्यांवरच्या पोलीस कारवाईच्या निषेधार्थ घोषणाबाजीला सुरुवात केली. सभापतींनी कामकाज चालवण्याची विनंती करूनही गदारोळ सुरूच राहिल्यानं त्यांनी कामकाज 12 वाजेपर्यंत तहकूब केलं. कामकाजाला पुन्हा सुरुवात झाल्यानंतर स्थगन प्रस्तावाच्या सर्व नोटिसा नाकारल्याची माहिती पीठासीन अधिकाऱ्यांनी दिली. त्यानंतर कागदपत्र सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आली. एक देश एक निवडणूक या विषयावरच्या संयुक्त संसदीय समितीचा कार्यकाळ संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्याच्या 1 दिवसापर्यंत वाढवायला लोकसभेनं मंजुरी दिली. सध्या लोकसभेत पेपरफुटीला आळा घालण्यासाठीच्या सुधारणा विधेयकावर चर्चा सुरू आहे. सभागृहाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या चर्चेत भाग घेतला. राज्यसभेच्या कामकाजाची सुरुवात आज कागदपत्र सभागृहाच्या पटलावर ठेवून झाली. त्यानंतर अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी शून्य प्रहर पुकारला. विद्यार्थी नेता आईशी घोष हिच्यावरच्या पोलिसी कारवाईवरून विरोधकांनी गोंधळ घातल्यानं कामकाज दुपारी 12 वाजेपर्यंत तहकूब करावं लागलं. पुन्हा कामकाज सुरू होताच अध्यक्षांनी प्रश्नोत्तराचा तास घ्यायचा प्रयत्न केला, पण विरोधकांनी घोषणाबाजीला सुरुवात केली. गदारोळ सुरूच राहिल्यानं कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. नीट यूजी पेपरफुटी प्रकरणातील 13 आरोपींविरुद्ध सीबीआयनं काल दिल्लीतल्या विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं.

गुन्हेगारी कट रचणं, फसवणूक, पुरावे नष्ट करणं असे विविध आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले आहेत. नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआयनं राज्यातील पुणे, लातूरसह राजस्थान, हरियाणा आणि दिल्लीत छापे टाकून आरोपींना अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपींवर सार्वजनिक परीक्षा गैरप्रकार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल केले असून हे सर्वजण सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. संपूर्ण देशात आज गुरुपौर्णिमा अतिशय भक्तिभावानं आणि उत्साहात साजरी केली जात आहे. आपल्या जीवनाला योग्य दिशा देणाऱ्या आणि ज्ञानाचा प्रकाश देणाऱ्या गुरूंचं स्मरण करून त्यांच्याप्रती आदरभाव आणि कृतज्ञता व्यक्त केली जाते. बौद्ध परंपरेतही गुरुपौर्णिमेला विशेष महत्व आहे. बोधगया इथं ज्ञानप्राप्ती केल्यानंतर भगवान गौतम बुद्ध सारनाथ इथं आले आणि इथंच त्यांनी आपल्या शिष्यांना धर्मोपदेश केला होता. त्यामुळे बौद्ध धर्मीयही आजच्या दिवशी भगवान गौतम बुद्धांची पूजा करून त्यांना अभिवादन करतात. आज देशभरात विविध मंदिरांमध्ये, मठांमध्ये, आश्रमांमध्ये आणि शैक्षणिक संस्थांमध्ये गुरुपूजन केलं जात असून विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनीही जनतेला गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. भारतीय संस्कृतीमध्ये गुरुला अनन्यसाधारण महत्व असल्याचं त्यांनी संदेशात म्हटलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. गुरु हे केवळ ज्ञान देणारे नसतात तर आपल्या शिष्यांमध्ये सकारात्मकता, योग्य विचार आचार देत त्यांच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण करत असतात असं प्रधानमंत्री मोदी यांनी समाज माध्यमावर लिहिलेल्या संदेशात म्हटलं आहे. नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी नवी दिल्लीतल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून युट्यूब या समाज माध्यमावरच्या व्हिडिओमधल्या टिप्पणीवरून राजकीय समालोचक टी जी मोहनदास यांच्याविरोधात केरळ पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेनं गुन्हा दाखल केला आहे. मोहनदास यांनी पत्रिका या आपल्या युट्यूब चॅनलवर प्रसारित केलेला व्हिडिओ सार्वजनिक शांतता भंग करणारा आणि नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण करणारा असल्याच्या तक्रारीवरून तिरुअनंतपुरम इथल्या सायबर पोलिसांनी एफआयआर दाखल केला होता. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. कोळसा खाण वाटप प्रकरणी माजी प्रधानमंत्री दिवंगत मनमोहन सिंग यांच्या विरोधातला फौजदारी खटला सर्वोच्च न्यायालयानं आज बंद केला आणि त्यांच्या विरोधात जारी करण्यात आलेलं समन्स रद्द केलं. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमल्य बागची आणि व्ही मोहना यांचा समावेश असलेल्या पीठानं माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंग आणि अन्य काही जणांना क्लीन चीट देणारा सीबीआयचा क्लोजर रिपोर्ट स्वीकारला. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत गुलवीर सिंगनं पुरुषांच्या 10,000 मीटर धावण्याच्या शर्यतीत रौप्य पदक जिंकलं आहे. या प्रकारात पदक जिंकणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. याखेरीज भारोत्तोलन स्पर्धेत महिलांच्या 69 किलो वजनी गटात 229 किलो वजन उचलून हरजिंदर कौरनं रौप्य पदक पटकावलं. या पदकासह भारताची पदकसंख्या 12 झाली आहे. यात 2 सुवर्ण, 7 रौप्य आणि 3 कांस्य पदकांचा समावेश आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत मिळवलेल्या यशाबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुलवीर सिंग यांचं अभिनंदन केलं आहे. आज आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस. वाघांचं संरक्षण, त्यांच्या नैसर्गिक अधिवासाचं जतन केलं जावं, त्यांची संख्या वाढावी तसंच वाघाबद्दल समाजात जागरूकता वाढावी या उद्देशानं आज संपूर्ण जगात वाघ दिवस साजरा केला जातो. रशियाच्या सेंट पीटर्सबर्ग शहरात नोव्हेंबर 2010 झालेल्या परिषदेत वाघ दिवस साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. या परिषदेत भारतासह 13 देशांच्या नेत्यांनी 2022 वाघांची संख्या वाढवण्याचं उद्दिष्ट ठेवलं होतं. आज मितीला संपूर्ण जगात मिळून 5,711 वाघ आहेत. आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवसानिमित्त उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी वन्यप्रेमींना शुभेच्छा दिल्या आहेत. भारतामध्ये वाघांची संख्या सर्वात अधिक असून अत्याधुनिक पद्धतीनं त्यांचं संरक्षण आणि संवर्धन केलं जात असल्याचं उपराष्ट्रपतींनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. ओदिशामध्ये संततधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली असून राज्याच्या अनेक भागातलं जनजीवन विस्कळीत झालं आहे. भद्रक या जिल्ह्याला पुराचा सर्वाधिक फटका बसला असून भंडारी पोखरी आणि धामनगरला मोठा भूभाग पाण्याखाली गेला आहे. अकुआपाडा इथं बैतारणी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे. पुरामुळे जाजपूर आणि धामनगर दरम्यानची वाहतूक खंडित झाली असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. राज्यातल्या 8 जिल्ह्यांमधल्या शाळा आज बंद ठेवण्यात आल्या असून प्रशासनानं पूरग्रस्त भागातल्या बचाव कार्य

वेग दिला आहे. राज्याच्या काही भागात आजही मुसळधार पावसाची शक्यता असून सखल आणि पूरप्रवण भागातल्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा जारी केला आहे. विदर्भ, छत्तीसगड आणि पूर्व मध्य प्रदेशात उद्यापर्यंत जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता असून हवामान विभागानं मध्य प्रदेशासाठी रेड अलर्ट जारी केला आहे. दिल्ली, हरियाणा, चंदीगड, हिमाचल प्रदेश, पंजाब, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशसाठी पुढले दोन दिवस ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून जम्मू काश्मीर, लडाख, उत्तर प्रदेश, झारखंड, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज मुसळधार पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये निर्माण झालेल्या असंतोषादरम्यान पाकिस्तानी सैन्यदलानं केलेल्या हिंसाचारात गेल्या दोन दिवसात किमान 40 जण ठार झाले आहेत तर अनेक जण जखमी झाले आहेत. 5 जूनपासून या संघर्षात 100 जास्त लोक मृत्यूमुखी पडल्याचा दावा युनायटेड काश्मीर पीपल्स नॅशनल पार्टीनं केला आहे. संयुक्त राष्ट्र, युरोपीय संघ आणि आंतरराष्ट्रीय समुदायानं इथल्या नागरिकांच्या मदतीसाठी पुढे यावं असं आवाहनही पार्टीनं केलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जंतरमंतरवर विद्यार्थी आंदोलकांविरुद्ध बळाचा अवाजवी वापर केल्याप्रकरणी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये आजही गदारोळ. राज्यसभेचं कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब. नीट यूजी पेपरफुटी प्रकरणातल्या 13 आरोपींविरुद्ध सीबीआयकडून दिल्लीतल्या विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या 10,000 मीटर धावण्याच्या शर्यतीत गुलवीर सिंगनं पटकावलं रौप्यपदक. आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये गेल्या 2 दिवसात झालेल्या हिंसाचारात 40 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई राजश्री आगाशे प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। जंतर मंतरवर आंदोलकांविरोधात बळाचा अवाजवी वापर केल्याप्रकरणी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये आजही गदारोळ। कामकाजात वारंवार अडथळे। ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना एनसीएमसी स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला एसटी महामंडळाची मुदतवाढ। राज्य सरकारचा व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार हृदयनाथ मंगेशकर यांना, राज कपूर जीवन गौरव पुरस्कार सलीम खान यांना जाहीर। आणि चंद्रपूर गडचिरोली गोंदिया या जिल्ह्यांना आज मुसळधार पावसाचा रेड अलर्ट। जंतर मंतरवर विद्यार्थी आंदोलकांविरुद्ध बळाचा अवाजवी वापर केल्याप्रकरणी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये आजही गदारोळ झाला। सकाळी 11 वाजता लोकसभेच्या कामकाजाला सुरुवात झाल्यावर सभापती ओम बिर्ला यांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पदकं पटकावणाऱ्या क्रीडापटूंचं अभिनंदन केलं। त्यानंतर त्यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारल्यावर विरोधकांनी विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलीस कारवाईच्या निषेधार्थ घोषणाबाजीला सुरुवात केली। सभापतींनी कामकाज चालवण्याची विनंती करूनही गदारोळ सुरूच राहिला। कामकाज 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं। कामकाजाला पुन्हा सुरुवात झाल्यावर स्थगन प्रस्तावाच्या सर्व नोटीसा नाकारल्याची माहिती पीठासीन अधिकाऱ्यांनी दिली। त्यानंतर कागदपत्र सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आली। एक देश एक निवडणूक या विषयावरच्या संयुक्त संसदीय समितीचा कार्यकाळ संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्याच्या पहिल्या दिवसापर्यंत वाढवायला लोकसभेनं मंजुरी दिली। लोकसभेत पेपरफुटीला आळा घालण्यासाठीच्या सुधारणा विधेयकावर चर्चा पुढे सुरू आहे। सभागृहाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या चर्चेत भाग घेतला, मात्र त्यांच्या भाषणातले काही शब्द असंसदीय असल्याचा आरोप करत सत्ताधाऱ्यांनी आक्षेप घेतला आणि सभागृहात गदारोळ केला। त्यामुळे कामकाज 2:30 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं। त्यानंतरही अवघ्या 1 मिनिटात कामकाज 3 वाजेपर्यंत थांबवण्यात आलं। राज्यसभेच्या कामकाजाची सुरुवात आज कागदपत्र सभागृहाच्या पटलावर ठेवून झाली। त्यानंतर अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी शून्य प्रहर पुकारला। विद्यार्थी नेता आईशी घोष हिच्या विरोधातल्या पोलीस कारवाईवरून विरोधकांनी गोंधळ घातल्यामुळे कामकाज दुपारी 12 वाजेपर्यंत तहकूब करावं लागलं। पुन्हा कामकाज सुरू झाल्यावर अध्यक्षांनी प्रश्नोत्तराचा तास घ्यायचा प्रयत्न केला, मात्र विरोधकांनी घोषणाबाजीला सुरुवात केली। गदारोळ सुरूच राहिल्यामुळे कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं। सध्या राज्यसभेत राष्ट्र गौरव अपमान निवारण विधेयकावर चर्चा सुरू आहे। नीट यूजी पेपरफुटी प्रकरणातल्या 13 आरोपींविरुद्ध सीबीआयनं काल दिल्लीतल्या विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं। गुन्हेगारी कट रचणं, फसवणूक, पुरावे नष्ट करणं असे विविध आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आलेत। नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयनं राज्यातल्या पुणे लातूरसह राजस्थान हरियाणा आणि दिल्लीमध्ये छापे टाकून आरोपींना

अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपींवर सार्वजनिक परीक्षा गैरप्रकार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल केले असून हे सर्वजण सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना एनसीएमसी स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला एसटी महामंडळानं एक महिन्याची मुदतवाढ दिली. त्यामुळे या नागरिकांनी एसटी प्रवास सवलतीसाठी 1 सप्टेंबरपासून एनसीएमसी स्मार्ट कार्ड आवश्यक असेल तोपर्यंत सध्या सुरू असलेल्या सवलतीचा लाभ घेता येईल. नोंदणी करूनही अनेक प्रवाशांना स्मार्ट कार्ड मिळालेलं नाही त्यामुळे हा निर्णय घेतल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. इतर प्रवाशांनीही लवकरात लवकर या कार्डसाठी नोंदणी करावी असं आवाहन त्यांनी केलं. पालघर आणि नाशिक जिल्ह्यात अतिवृष्टीनंतर आलेल्या पुरामुळे नुकसानग्रस्त नागरिकांना नियमापेक्षा अधिक विशेष पॅकेज मिळावं यासाठी दोन्ही जिल्ह्यांसाठी एकात्मिक मदत आराखडा तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री

पालघर आणि नाशिक जिल्ह्यात अतिवृष्टीनंतर आलेल्या पुरामुळे नुकसानग्रस्त नागरिकांना नियमापेक्षा अधिक विशेष पॅकेज मिळावं यासाठी दोन्ही जिल्ह्यांसाठी एकात्मिक मदत आराखडा तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिले. मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यात आला. पूरग्रस्त भागातलं जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी दळणवळण आणि रस्ते सुविधा पूर्ववत करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग ग्रामविकास विभाग आणि संबंधित यंत्रणांनी आवश्यक रस्ते निश्चित करून युद्धपातळीवर काम करावं असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्य सरकारचा 2025 या वर्षाचा व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार हृदयनाथ मंगेशकर यांना तर राज कपूर जीवन गौरव पुरस्कार सलीम खान यांना जाहीर झालाय. चित्रपती व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्कार अभिनेते प्रसाद ओक यांना जाहीर झाला असून राज कपूर विशेष योगदान पुरस्कार अभिनेत्री राणी मुखर्जी यांना दिला जाणार आहे. जालना जिल्ह्यातली एक महिला जीएसटी अधिकारी आणि खासगी कर सल्लागार व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं काल 60,000 रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडलं. वस्तू आणि सेवा कर विभागानं जालना जिल्ह्यातल्या एका इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या व्यापाऱ्याचं इनपुट टॅक्स क्रेडिट ब्लॉक करून त्याला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यानंतर ते पुन्हा सुरू करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यानं त्याच्याकडून या रकमेची मागणी केल्याचा आरोप आहे. पालघर जिल्ह्यात नालासोपारा इथं पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकानं केलेल्या कारवाईत काल एका नायजेरियन नागरिकाला अटक केली. या कारवाईत त्याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थांचं मूल्य 1 कोटीपेक्षा जास्त असल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं. आरोपी ज्या घरात राहत होता त्या घर मालकाविरोधातही पोलिसांनी गुन्हा दाखल केला. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पेपर टी प्रकरणी आपल्या विरोधात बदनामीकारक आणि खोटी माहिती प्रसारित केल्याच्या आरोपावरून भाजप आमदार अभिमन्यू पवार यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात खटला दाखल केलाय. हर्षवर्धन सपकाळ यांनी आपल्या अधिकृत समाज माध्यम खात्यावरून प्रसारित केलेली पोस्ट केवळ राजकीय हेतूने आणि आपली सामाजिक प्रतिमा मलिन करण्याच्या उद्देशानं होती असा त्यांचा आरोप आहे. बीड जिल्ह्यातल्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातला आरोपी महेश केदार यानं जामिनासाठी अर्ज दाखल केलाय. या प्रकरणात वारंवार निरनिराळे अर्ज दाखल करून सुनावणी लांबवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा दावा सरकारी पक्षानं केलाय. या प्रकरणाची पुढली सुनावणी 3 ऑगस्ट रोजी होणार आहे. ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत गुलवीर सिंगनं पुरुषांच्या 10,000 मीटर धावण्याच्या शर्यतीत रौप्य पदक जिंकलंय. या क्रीडा प्रकारात पदक जिंकणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरलाय. याशिवाय भारोत्तोलन स्पर्धेत महिलांच्या 69 किलो वजनी गटात 229 किलो वजन उचलून हरजिंदर कौरनं रौप्य पदक पटकावलं. या स्पर्धेत भारताची पदक संख्या 12 झाली. यात 2 सुवर्ण 7 रौप्य आणि 3 कांस्य पदकांचा समावेश आहे. रत्नागिरी जिल्ह्यात खेड तालुक्यात जगबुडी नदीनं इशारा पातळी ओलांडले. आज सकाळपासून पातळीत आणखी वाढ झाली. सकाळी संपलेल्या 24 तासांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक 60 मिलीमीटर पाऊस चिपळूण तालुक्यात पडलाय. त्याखालोखाल 53 मिलीमीटर पाऊस खेडमध्ये, 42 मिलीमीटर लांजा, 41 मिलीमीटर दापोली तर 40 मिलीमीटर पाऊस राजापूरमध्ये पडला. विदर्भात उद्यापर्यंत जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता असून हवामान विभागानं चंद्रपूर गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केलाय. नांदेड लातूर आणि भंडारा या जिल्ह्यांना आज तर नागपूर वर्धा आणि कोल्हापूरच्या घाट परिसराला आज आणि उद्या जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केलाय. देशात आज गुरुपौर्णिमेचा सण मोठ्या उत्साहात साजरा होतोय. आजच्या दिवशी आपल्या गुरूंचं स्मरण करून त्यांच्याप्रति आदरभाव आणि कृतज्ञता व्यक्त केली जाते. बौद्ध परंपरेतही गुरुपौर्णिमेला विशेष महत्व आहे. आज आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस. वाघांचं संरक्षण, त्यांच्या नैसर्गिक अधिवासाचं जतन केलं जावं, त्यांची संख्या वाढावी तसंच

वाघांबद्दल समाजात जागरूकता वाढावी या उद्देशानं आज जगभरात व्याघ्र दिवस साजरा केला जातो. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जंतर मंतरवर आंदोलकांविरोधात बळाचा अवाजवी वापर केल्याप्रकरणी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये आजही गदारोळ. कामकाजात वारंवार अडथळे. ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना एनसीएमसी स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला एसटी महामंडळाची मुदतवाढ. राज्य सरकारचा व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार हृदयनाथ मंगेशकर यांना तर राज कपूर जीवन गौरव पुरस्कार सलीम खान यांना जाहीर. आणि चंद्रपूर गडचिरोली गोंदिया या जिल्ह्यांना आज मुसळधार पावसाचा रेड अलर्ट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: सखी सहेली
1: ये कार्यक्रम आप सुनेंगे कुछ ही पलों के बाद।

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रमाच्या स्टेट ट्यून या सदरात आज ऐकूयात परंपरेची पाऊलवाट. या खास कार्यक्रमात भरतनाट्यम नृत्यांगणा डॉक्टर स्वाती दातार आणि त्यांच्या शिष्या भरतनाट्यम नृत्यांगणा स्वरदा भावे यांच्याशी अनुजा भिसे यांनी साधलेला संवाद. सादर करते धीरज केदारी.
1: नमस्कार युवक मित्र मैत्रिणींनो, युववाणीच्या स्टे ट्यून या सदरात मी अनुजा भिसे आपलं स्वागत करते. मित्रांनो, आषाढ पौर्णिमेला साजरी केली जाणारी गुरुपौर्णिमा ही केवळ एक परंपरा नाही तर आपल्या संस्कृतीतील ज्ञान संस्कार आणि कृतज्ञतेचा उत्सव आहे. भारतीय संस्कृतीत गुरुला केवळ शिक्षक म्हणून नव्हे तर व्यक्तिमत्व घडवणारा, जीवनाला दिशा देणारा आणि साधनेचा मार्ग दाखवणारा आधारस्तंभ मानले जाते. त्यात कलेच्या क्षेत्रात गुरु शिष्य हे नातं अधिकच जिव्हाळ्याचं असतं. वर्षानुवर्षांच्या साधनेतून, शिस्तीतून आणि विश्वासातून हे नातं अधिकच घट्ट होऊन फुलत जातं.
2: अशाच एका प्रेरणादायी गुरु शिष्या आणि त्याहूनही सुंदर म्हणजे आई मुलगी अशा नात्याची गोष्ट आजच्या परंपरेची पाऊलवाट या कार्यक्रमात आपण जाणून घेणार आहोत. या संवादासाठी पाहुण्या म्हणून लाभलेल्या आहेत ज्येष्ठ भरतनाट्यम नृत्यांगना गुरु डॉक्टर श्रीमती स्वातीताई दातार आणि त्यांच्या कन्या शिष्या भरतनाट्यम नृत्यांगना स्वरदाताई भावे.
1: डॉक्टर स्वातीताई दातार या ज्येष्ठ भरतनाट्यम नृत्य साधक, अध्यापक आणि कलाकार असून गेली 40 वर्ष नृत्य क्षेत्रात कार्यरत आहेत. पुणे विद्यापीठात मानद गुरु म्हणून कार्यरत असून अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाशी संलग्न आहेत. भारतात अनेक महोत्सवात नृत्य प्रस्तुती त्यांनी केली आहे. टिळक महाराष्ट्र विद्यापीठात शालेय विभागात नृत्य विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. विद्यार्थिनींना घेऊन ऐतिहासिक आणि सामाजिक विषयावर अनेक नृत्य नाट्याची निर्मिती आणि प्रस्तुती त्यांनी केलेली आहे. संस्कार भारती पश्चिम प्रांत नृत्य विधा प्रमुख म्हणून त्या कार्यरत आहेत. स्वातीताई, आकाशवाणीच्या स्टुडिओत तुमचं स्वागत आहे.
3: नमस्कार, धन्यवाद.
1: मित्रांनो, आपल्या बरोबर आहे स्वरदाताई भावे. स्वरदा भावे यांनी भरतनाट्यम नृत्याचे प्राथमिक शिक्षण आई आणि गुरु डॉक्टर श्रीमती स्वातीताई दातार यांच्याकडून घेतले आहे. त्यानंतर श्रीमती मैथिली राघवन आणि गेली 15 वर्ष श्री वैभव आरेकर यांच्याकडे पुढील शिक्षण घेत आहेत. टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून मास्टर्स इन भरतनाट्यम ही पदवी त्यांनी प्राप्त केलेली असून त्या नृत्य विशारद देखील आहेत. दूरदर्शनच्या ए ग्रेड कलाकार असून आजवर देशविदेशातील नामांकित व्यासपीठांवर नृत्य प्रस्तुती करून त्यांनी रसिकांची दाद मिळवली आहे. स्वरदाताई, आकाशवाणीच्या स्टुडिओत तुझं देखील स्वागत आहे.
2: धन्यवाद आणि सर्वांना नमस्कार.
1: चला तर मित्रांनो, सुरुवात करूया. सगळ्यात आधी तुम्हा दोघींना पहिला प्रश्न विचारावासा वाटतो की गुरुपौर्णिमा हा दिवस येतो तेव्हा तुमच्या मनात कोणत्या भावना जाग्या होत्या?
3: गुरुपौर्णिमा ह्या शब्दाबरोबरच खूप लहानपणापासूनची आठवण जागी होते. गुरु ह्या व्यक्तिमत्वाचं आपल्यावरती एक खूप वेगळं गारूड असतं. आपल्याला लहानपणापासून शाळेमध्ये, घरामध्ये गुरूंविषयी आदर कसा ठेवावा, कृतज्ञता कशी व्यक्त करावी या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात, शिकवल्या जातात. आणि मुख्यतः कला प्रांतामध्ये गुरु शिष्य ही परंपरा आपल्याकडे आहेच, कारण खूप पूर्वीपासून गुरूंच्या घरी राहून कला शिक्षण घ्यायचं ही आपली परंपरा आहे. त्यामुळे कला प्रांतात याला विशेष महत्व आहे. त्यामुळे गुरुपौर्णिमा जवळ आली, गुरुपौर्णिमा आहे असं म्हटल्यानंतर सगळ्या गुरूंची खूप आठवण येते आणि त्यांच्याबद्दल कृतज्ञता मनात दाटून येते.
1: परत आता
2: पहिली भावना कुठली जागृत होते तर फक्त आदर, आई म्हणली तसं कृतज्ञता. आणि ह्याच दिवशी असं नाही, नेहमीच मला देवाचे खूप आभार मानावेसे वाटतात, कारण योग्य वेळी योग्य वयात मला योग्य गुरु मिळाले. कारण

0: आणि ही गोष्ट खूप जास्त कठीण आहे, दुर्मिळ आहे, की योग्य व्यक्ती भेटणं खूप महत्वाचं असतं, कारण त्याचं आपल्या आयुष्यातलं स्थान किती महत्वाचं आहे हे नंतर नंतर आपल्याला कळत जातं, जसजसं त्यांचं मार्गदर्शन मिळतं तसं. त्याच्यामुळे ह्या बाबतीत मी पूर्णतः खूप आभारी आहे देवाची.
1: खरंच, कारण हाच तो दिवस असतो ज्या दिवशी आपण त्यांची आठवण काढतो आणि त्यांच्यासाठी काहीतरी करू इच्छित असतो, पण एक निमित्त लागतं आणि ते या दिवसाच्या निमित्ताने आपण करू शकतो.
0: अगदी अगदी.
1: स्वातीताई, मला तुम्हाला विचारायला आवडेल की गुरु शिष्य परंपरेचं भारतीय संस्कृतीत असलेलं स्थान याविषयी तुम्ही काय सांगाल?
2: गुरु शिष्य परंपरा ही आपल्या संस्कृतीशी खूप प्राचीन काळापासून जोडलेली आहे. म्हणजे वेद व्यासांना आपण पहिले आद्य गुरु जर मानत असू तर त्यांच्यापासून ही परंपरा आपल्याकडे आहे. पूर्वी गुरु गृही राहूनच वेदांचं शिक्षण किंवा कलांचं शिक्षण हे आपल्याकडे होतच असे. त्यामुळे गुरूंच्या प्रत्यक्ष सहवासात तो शिष्य घडत असे, कारण वयाच्या खूप लहानपणापासूनच त्या गुरूंचा सहवास त्याला सतत लाभत असे. सो गुरूंच्या सोबत राहायचं, गुरूंचं जे काही आचरण आहे ते बघायचं, त्यातून जीवनात याही गोष्टी शिकायच्या आणि ज्ञान आणि कला याचंही मार्गदर्शन घ्यायचं. त्यामुळे गुरूंची पूर्ण सावली असा तो शिष्य घडत असे. सो या दृष्टीने गुरु शिष्य परंपरेचं महत्व खूप आहे.
1: अगदी खरं आहे. स्वरताई, तू आत्ता जसा उल्लेख केलास की तुझ्या आयुष्यात जे जे गुरु आले त्यांची ऋणी आहेस आणि कृतज्ञता व्यक्त केलीस आत्ता, तर त्याच विषयी हा पुढचा प्रश्न आहे की आजवरच्या तुझ्या नृत्य प्रवासात गुरूंची नक्की काय भूमिका होती आणि कशा प्रकारे तुझ्या या प्रवासाला आकार मिळत गेला?
0: मी मगाशीच म्हणलं तसं देवाची पूर्ण कृपा आहे माझ्यावर की माझी आईच माझी पहिली गुरु आहे आणि त्याच्यानंतर मैथिली राघवन आणि आता वैभव सर. हे तिघही फक्त नृत्य गुरु जरी असले, म्हणजे मैथिली मामी आणि वैभव सरांकडनं ते नृत्य गुरु आणि पहिली आई आणि नृत्य गुरु असं, पण नृत्याच्या आधी त्यांनी जगण्याची तत्व मला शिकवली. म्हणजे नृत्याबरोबरच काय काय येतं, तर शिस्त येते, प्रामाणिकपणा येतो, जिद्द येते, चिकाटी येते, आणि महत्वाचं म्हणजे मला त्यांनी शिकवलं की माणसाशी माणसासारखं वागावं. कारण तुम्ही जर माणूस म्हणूनच चांगले नसाल, तुम्हाला जर माणूस म्हणून कसं जगायचं हेच माहिती नसेल, तर ते तुमच्या नृत्यात कधी उतरूच शकत नाही. म्हणजे तुम्ही माणसाशी माणसासारखं वागायचं म्हणजे काय, तर प्रेमाने वागायचं ना. तर तुम्ही जर जेन्युइन नसाल, तुम्ही जर सच्चे नसाल, तर तुमचं नृत्य पण तसंच होणार आहे. त्याच्यामुळे जर तुमचं नृत्य लोकांच्या मनाला भिडणारं, तुमची अपेक्षा असेल की नृत्य लोकांच्या मनाला भिडलं पाहिजे, तर पहिलं तुम्ही स्वतः माणूस म्हणून घडलं पाहिजे. हे मला त्यांनी पहिली शिकवण ही होती की नृत्य नंतर येतं, पण आधी जर तू जेन्युइन राहिली नाहीस, तू जर खरा विचार केला नाहीस, तर तुझ्या नृत्यातनं ते उमटणार नाही.
1: कंदरीतच आपला जो स्वभाव आहे तो आपल्या नृत्यात
0: ऍब्सोल्युटली रिफ्लेक्ट होणार. कारण कला ही माणसाच्या आयुष्याचा आरसा असते असं म्हणतात. आपला स्वभाव, आपण जे काही काम करतो रेग्युलर आयुष्यामध्ये, ते आपल्या कलेतनं दिसतच, म्हणजे दिसतच, आणि ते कुणीही लपवू शकत नाही. आणि समोरचा ऑडियन्स असतो तो फार हुशार असतो, माहितीये का. म्हणजे आपण कितीही अभिनय करायचा प्रयत्न केला तरी त्यांना
1: बरं समज,
0: त्यांना कलाकाराचा स्वभाव कळतोच कळतो. त्याच्यामुळे ही पहिली शिकवण. आणि नंतर मला असं सांगावं असं वाटतं की असं म्हणतात की गुरुने सतत देत राहावं आणि शिष्याने सतत खुल्या मनानं घेत राहावं, तर तसेच माझे सगळे गुरु मला मिळाले. आणि खास म्हणजे मला आईबद्दल असं सांगावं असं वाटतं की जेव्हा मी 2010 साली सरांकडे जायला लागले, त्याच्या आधी सर पुण्यामध्ये वर्कशॉप घ्यायला यायचे, तेव्हा मी त्यांचे वर्कशॉप अटेंड केले होते. आणि तेव्हा मी अशीच इच्छा व्यक्त केली की मला सरांकडे शिकायला आवडेल असं. हे माझं वाक्य ऐकल्यानंतर कुणालाही असं वाटेल, पहिले आई आहे आणि नंतर नृत्य गुरु आहे, तर कुणालाही स्वाभाविकपणे असं वाटेल की मी हिला माझ्या हातातनं नाही सोडू शकत. कारण एक तर मुलगी आहे,
1: बरोबर,
0: त्यातून असं असं कसं इझिली नाही सोडता येत गोष्टी. पण तिने कुठलाही पुढचा मागचा विचार न करता मला सांगितलं की तुला जे काही करायचं ते तू कर, तुला मुंबईला जाऊन शिकायचंय का त्यांच्याकडे, मला काहीही प्रश्न नाहीये. सेम माझे बाबा पण आजी पण, त्यांनी कधीच मला असं अडवलं नाही शिकण्यासाठी. कारण नृत्य आणि कला आमच्या घरातच आहे, त्याच्यामुळे कलेबद्दलची आस्था ही पहिल्यापासूनच आमच्या घरात आहे. त्याच्यामुळे आईनं जर मला पाठवलं नसतं, तर म्हणजे मगाशी मी जे म्हणले माणूस म्हणून कसं राहायचं, ते खुलं मन जे आहे ते फक्त तिच्यामुळे मी शिकले की कारण हल्ली आपण बघतो असं पटकन सोडता नाहीये स्वतःच्या हातातली गोष्ट.
1: खरं
0: त्याच्यामुळे

0: तिनं जर ते केलं नसतं तर आता म्हणजे मी सरांकडे शिकू शकले नसते आणि आता माझं आयुष्य काही वेगळं असतं.
1: खरंय, म्हणजे कदाचित हे कलेत जे आपण फ्रीडम विषयी बोलतो त्याच्यामुळे कुठेतरी असा प्रवास घडला असावा.
0: ऍब्सोल्युटली.
1: ते मला तुम्हा दोघींना विचारायला आवडेल की गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने तुमच्या गुरूंविषयी एखादी आठवण जी तुमच्या कायम स्मरणात राहते अशी कोणती? स्वातीताई,
2: याबद्दल मी माझ्या अगदी पहिल्या गुरु सुचेता जोशी, त्यांनी स्वतः नृत्य शिकायला सुरुवात केली त्यांच्या वयाच्या 45व्या वर्षी, आणि मी त्यांच्याकडे जेव्हा शिकायला गेले तेव्हा त्या 60च्या पुढेच त्यांचं वय होतं, म्हणजे त्या 60 वर्षाच्या आणि मी 6 वर्षाची असं आमचं नातं होतं तेव्हा. पण त्यामुळे त्यांनी मला म्हणजे त्यांची मुलगी त्यांची नात अशाच स्वरूपात कायम बघितलं, तशाच त्या माझ्याशी वागायच्या. म्हणजे इतकं होतं की नृत्याचं तर शिक्षण त्या देतच होत्या, पण त्या पलीकडे जाऊन त्या मला म्हणायच्या तू केव्हाही माझ्याकडे ये राहा, तुला अभ्यास करायचा आहे का तू माझ्याकडे येऊन अभ्यास कर, जेवायला राहा. सो ही जी एक जवळीक त्यांच्याकडे शिकत असताना मला मिळाली त्यातून तो विश्वास की नाही गुरु म्हणजे काही खूप वेगळं कुणी नसतं, ते आपल्यासारखेच असतात आणि आपलेच असतात. सो हे खूप कुठेतरी मनामध्ये रुजलं.
1: स्वरदाताई, तू कोणती आठवण सांगशील?
0: आता जसं ती म्हणली त्यालाच पुढे मी जॉईन करते की गुरु म्हणजे आता म्हणजे काही काही वेळेला असं होतं की गुरुला मी गुरु आहे असं ते काही ऑरा असतो त्याचा, तसे माझे कुणीच गुरु नाहीयेत. म्हणजे इतके सिंपल आहेत आणि इतके जेन्युइन आहेत की त्यांच्याकडे बघून असं पहिलं तर वाटतच नाही की हे इतके म्हणजे कलेच्या किंवा इतर पण सगळ्याच टॅलेंटने ते असे पुरेपूर भरलेलं आहे माहितीये का, की काय काय घ्यायचं त्यांच्याकडनं हे म्हणजे विचार करावा लागतो की अरे बापरे प्रत्येक दिवशी काहीतरी वेगळं वेगळं दिसत जातं, अच्छा असं पण असतं का, अच्छा तसं पण असतं का. तर पहिली आई बरोबरची आठवण म्हणजे खूप आठवणी आहेत आई म्हणून पण आणि गुरु म्हणून पण. पण मला एक सांगा असं वाटतं की 5वीत तिने माझं अरंगेत्रम केलं, मी 5वीत होते तेव्हा, आणि तेव्हा बाकीचे खूप लोक असे होते की जे आईला म्हणत होते की अगं ती लहान आहे अजून तू काय इतकं म्हणजे अरंगेत्रम कर एवढी काय घाई आहे अजून होऊ देत ना पुढं शिकतीये ना अजून. पण तिला प्रचंड विश्वास होता आणि त्या एकाच भावनेला धरून ती होती आणि तिने माझ्यात तोच विश्वास दाखवला आणि तिने मला सांगितलं की तुला कॉन्फिडन्स आहे ना मला पण कॉन्फिडन्स त्याच्यामुळे हे अरंगेत्रम घडणार आहे. आणि टिळक स्मारकला म्हणजे हाऊसफुल होता टिळक स्मारक, त्याच्यामुळे ती आठवण मी कधीच नाही विसरू शकत. त्याच्यानंतर मैथिली मामी त्यांच्याबद्दल सांगायचं तर मी आणि आई नेहमी जेव्हा 12वीत होते तेव्हा आम्ही दोघींनी एक प्रयोग केला होता म्हणजे कार्यक्रम केला होता आणि तेव्हा म्युझिशियन्स बरोबर कार्यक्रम होता तो आणि तेव्हा मैथिली मामी आमच्यासाठी नटवांगम करत होत्या. नटवांग म्हणजे नृत्याचे बोल म्हणणं जे असतं ते, तर ते मी कधीच नाही विसरू शकत कारण ते जे कनेक्शन आहे ना की आपल्यासाठी आपल्या गुरु बोल म्हणतायत
1: बरोबर,
0: कारण त्या वयाने खूप मोठ्या आहेत आणि मी खूप लहान होते तेव्हा, त्याच्यामुळे पण मला खूप जास्त अप्रूव वाटलं त्या गोष्टीचं की आम्ही दोघी स्टेजवर आहोत आणि त्या आमच्यासाठी नृत्याचे बोल म्हणतायत, ती मी कधीच नाही विसरू शकत. आणि दुसरी आठवण म्हणजे मी त्यांना घेऊन सोलापूरला एका कार्यक्रमासाठी गेले होते तेव्हा त्या खूप अशा मला धरून होत्या की हा म्हणजे इथून ट्रेन मधनं उतरायचंय मग तिथपर्यंत जायचंय, त्याच्यामुळे त्यांची काळजी घ्यायला मला खूप जास्त छान वाटलं म्हणजे गुरु म्हणून पण आणि म्हणजे ते आता आजीच आहेत त्याच्यामुळे ते प्रेम माझ्यासाठी खूप जास्त लक्षात राहिलं माझ्या ते. आणि सरांबद्दल सांगायचं झालं तर 2019 साली मी आणि माझी मैत्रीण ईशा पिंगळे आम्ही दोघींनी आमचं एक प्रोडक्शन आहे ते केलं होतं पुण्यामध्ये सादर, तर मॅडम मेनका कोरिओग्राफी मुव्हमेंट क्षमाताई करतात क्षमा भाटे, तर त्यांच्या त्या फेस्टिवलमध्ये आम्ही दोघी नाचलो होतो आणि तो प्रयोग झाल्यानंतर म्हणजे पॅनल डिस्कशन असतं त्याच्यानंतर की त्या नृत्य प्रस्तुतीवर प्रत्येक वेगवेगळ्या फील्ड मधले लोक आहेत आलेले असतात आणि ते आपापली मतं मांडतात, तर सगळं झाल्यानंतर सरांच्या हातात जेव्हा माईक आला तेव्हा ते खूप जास्त भावुक झाले होते माहितीये का, त्याच्यामुळे ती गोष्ट मी आणि त्यांचा चेहरा मी कधीच नाही विसरू शकत. म्हणजे आपण काहीतरी स्वतः क्रिएट केलंय आणि त्याच्यामुळे जर गुरूंना आपल्या जर आपला अभिमान वाटत असेल तर त्याच्या पलीकडे काहीच नसू शकत.
1: खरंच या खूप प्राइसलेस अशा मोमेंट्स असतात
0: अगदी अगदी
1: ज्या आपल्यापासून कोणी हिरावून घेऊ शकत नाही आणि त्या कायम आपल्या सोबत असतात.
0: म्हणजे आठवणी या अशा असतात की तुम्ही मागून पण आम्ही देऊच शकत नाही.
1: खरंय. स्वाती, आपण बघतोय की आजकाल काळ खूप झपाट्याने बदलत चाललाय, खूप डिजिटायझेशन

0: क्वेश्चन होत आहे. तर यात गुरु शिष्य परंपरा कशा प्रकारे पुढे चालली आहे आणि काय काय बदल हे तुम्हाला प्रकर्षाने जाणवत आहे?
1: काळ जरी खूप बदलला आहे, बदलत आहे, अजूनही बदलणार आहे, कारण डिजिटायझेशन आणि इक्विपमेंट्स या सगळ्यांमुळे खूप बदल होत आहेत, पण तरीही अनुजा मला ना अशी खात्री वाटते की आपण ज्या क्षेत्रामध्ये काम करतो ना, तर त्या क्षेत्रामध्ये गुरु शिष्य परंपरा किंवा गुरु शिष्याचं नातं हे नाही बदलत. कारण शिकायला येणारे विद्यार्थी तेवढ्याच विश्वासाने तुमच्याकडे येतात, तुम्ही जेव्हा शिकवता तेव्हा तुम्ही तेवढ्याच अधिकाराने त्यांना रागवूही शकता, त्यांना समजावूनही सांगू शकता. म्हणजे वेळ प्रसंगी कठोर, वेळ प्रसंगी मृदू, दोन्ही पद्धतीने तुम्ही त्यांच्याशी संवाद साधत असता. कलेच्या व्यतिरिक्त आपण मगाशीच बोलत असं आयुष्याबद्दलही आपण बोलत असतो, आपण एकमेकांशी खूप संवाद साधत असतो. सो यातून गुरु शिष्याचं जे नातं आहे ना ते टिकून राहिलेलं आहे. म्हणजे आजही व्हिडिओ पाठवून शिकणं ही सहज साध्य होणारी गोष्ट आहे, पण व्हिडिओतन मी एखादी प्रस्तुती पाठवली आणि ती एखादी विद्यार्थिनी शिकलीये आणि रोज माझ्या सहवासात क्लासमध्ये माझ्या समोर राहून ती विद्यार्थिनी शिकली आहे, ह्याच्यात कुठेतरी खूप फरक पडतो. त्यामुळे गुरु शिष्य नातं बदललंय किंवा बदलेल किंवा ते कमी होईल का त्याचा प्रभाव, तर मला नाही असं वाटत.
0: आपण बघतो की काळ बदलतोय तर गोष्टी खूप बदलत जातील, म्हणजे आपल्या पूर्वजांकडून जी परंपरा आली आहे ती कदाचित पुढे टिकेल की नाही असा प्रश्न बऱ्याचदा निर्माण होतो, पण तुम्ही आज ज्या पर्स्पेक्टिव्हने सांगितलंय त्याने खरंच असं वाटतंय की नाही, या गोष्टी टिकून राहणार आहेत आणि अशाच पुढे जातील आणि बहरतील.
1: अगदीच नक्की.
2: मला एक छोटस ऍड करावं असं वाटतं की हाच विश्वास आहे, माहितीये का, आता ती जे बोलली ना की हाच विश्वास आहे गुरुचा शिष्यावर आणि शिष्याचा गुरुवर आणि ओव्हरऑल ह्या गुरु शिष्य परंपरेवर. कारण तू म्हणलीस तसं की डिजिटायझेशनमुळे ऑफकोर्स पॉझिटिव्ह गोष्ट अशी आहे की नृत्य अख्ख्या जगात, म्हणजे क्लासिकल डान्स मी म्हणते हा, की भरतनाट्यम जर घ्यायचं झालं तर ते अख्ख्या जगात पसरलंय आता. म्हणजे मी माझ्या घरी बसून व्हिडिओ केला तर तो युएस मधली माझी मैत्रीण पण इझिली बघू शकते.
0: खरं
2: त्याच्यामुळे माझं जे काही म्हणणं आहे ते मी माझ्या व्हिडिओ थ्रू कुठेही पोहोचवू शकते. ती पॉझिटिव्ह गोष्ट आहे, पण ती जसं म्हणली तसं तो जो प्रत्यक्ष भेटण्यातला ओलावा आहे ना तो फक्त आणि फक्त प्रत्यक्ष भेटूनच येणार
0: आहे.
2: म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही गोष्टी आहेत डिजिटायझेशनचा आहेत.
0: खरं तर आई मुलगी आणि गुरु शिष्य असं तुमचं खास नातं आहे, तर स्वरताताई गुरु आणि आई या दोन्ही भूमिकांमधून तू स्वातीताईंना कशी पाहतेस?
2: पहिली तर गोष्ट म्हणजे मी मगाशी म्हणलं तसं की तिनं मला कधीच बांधून ठेवलं नाही. तिनं पहिल्यापासूनच मला प्रोत्साहन दिलं की तुला जे काय हवं ते तू कर, आम्ही सगळे आहोत. ऑफकोर्स म्हणजे आई म्हणून उगाच लाड पण कधीच केले नाही. आणि मेन म्हणजे मला असं सांगावंसं वाटतं की म्हणजे इच्छा खूप व्यक्त होतात मनामध्ये, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला हे करायचं ते करायचंय, पण म्हणजे आई पण बाबा पण नाही ऐकण्याची सवय यांनी मला लावली की एखादी गोष्ट जर मागितली तर ती त्या दुसऱ्या दिवशी नाही असं नाही मिळू शकत की तू त्याच्यासाठी मेहनत कर, तू त्याच्यासाठी पेशन्स ठेव, मिळणार आहे, पण तुझ्या कष्टांनी जर मिळवता आलं तर वेल अँड गुड, नाहीतर मग आम्ही आहोतच. पण स्वतःवर विश्वास ठेवायला त्यांनी आधी मला शिकवलं आणि त्याच्यानंतर मग समजा जर जमलं नाही तर त्याच्यामध्ये वाईट वाटून घ्यायची काहीच गरज नाहीये, पुन्हा करत राहायचं, आम्ही आहोतच, पण पहिल्यांदा तू प्रयत्न कर, तू कष्ट कर, जर नाही झालं तर मग पुढं बघू.
0: आता आपण एक छोटासा रॅपिड फायर राऊंड घेऊयात. यात मी तुम्हाला काही शब्द किंवा फ्रेजेस सांगेन, त्याविषयी तुम्हाला थोडक्यात अगदी सांगायचंय किंवा एका शब्दात सांगितलं तरी चालेल. आधी स्वातीताईंसाठी पहिला शब्द आहे गुरु पौर्णिमा,
1: गुरुंविषयी कृतज्ञता.
0: भरतनाट्यम,
1: समृद्ध परंपरा असणारी नृत्यशैली जी माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग
0: आहे. रियाज,
1: रोजच्या आयुष्याचा एक भाग व्हायलाच पाहिजे अशी गोष्ट.
0: वा. शिष्य,
1: शिष्य ही आपली प्रतिकृती असते असं आपण म्हणू शकतो.
0: वा. स्वरदाताईसाठी आवडती नृत्य रचना,
2: म्हणजे ज्यांना भरतनाट्यम येतं किंवा ज्या नॉलेज असणाऱ्यांना कळेल की अलारिपू ही जी रचना असते ती, किंवा पहिलं जे आपलं नटेश कौतुम असतं ते, कारण त्याच्यासारखा वॉर्मअप किंवा अभिनयाचा पण आणि शारीरिक हालचालींसाठी, त्याच्यामुळे ते मला फार आवडतं.
0: मंचावर जाण्यापूर्वीची एक सवय,
2: पाऊल ठेवण्यापूर्वी मी विंगमध्ये उभं राहून त्या रचनेचा विचार करते आणि

0: दुसरी म्हणजे त्याला नमस्कार करायचा पूर्ण, जी कुठली जागा असेल त्याला.
1: सकाळचा रियाज की संध्याकाळचा?
0: हे ऍक्च्युली डिपेंड करतं, कारण काही दिवशी सकाळी क्लास असतात, काही दिवशी संध्याकाळी असतात, पण शक्यतो सकाळचाच. असं
1: शेवटचा शब्द गुरु,
0: मार्गदर्शक.
1: आता पुढे जाऊयात आपण. गुरूंकडून मिळालेली कोणती शिकवण आहे की जी कायम तुमच्या लक्षात राहील?
2: गुरु या शब्दाचाच अर्थ जर आपण आपल्या परंपरेत बघितला तर अज्ञान दूर करणारा तो गुरु. मला प्रत्येकच गुरूंकडनं अशी शिकवण मिळाली की आत्ता जे ज्ञान तुझ्याकडे आहे त्याच्यापेक्षा अधिक मिळवण्याचा प्रयत्न कर. आजूबाजूच्या जगामध्ये खूप बदल होत असतात, ते बदल तुमच्या विचारांमध्ये पण झाले पाहिजेत, तुमच्या कलेत पण झाले पाहिजेत.
1: स्वराताई,
0: खास शिकवण की नेव्हर गिव्ह अप माहितीये का, की तुम्ही मगाशीच म्हणलं तसं सतत करत राहा, कान डोळे सतत उघडे ठेवा, कारण ऑब्झर्वेशन करणं खूप महत्वाची गोष्ट आहे कलाकार म्हणून. कारण कलेमधनं आपण काय दाखवतो तर आजूबाजूचं जगच दाखवत असतो, मग त्याचं जर आपल्याला ज्ञान नसेल तर आपण कुठनं काय क्रिएट करायचं. त्याच्यामुळे ऑब्झर्वेशन फार महत्वाचं आहे. आणि बिंदास नाचत राहा, म्हणजे फार जास्त विचार करून खूप इंटेलेक्च्युअली नाचलं तर मग तो डान्स वेगळा होतो.
1: स्वातीताई, तुम्ही आजवर अनेक शिष्या कलाकार म्हणून घडताना पाहिले आहेत, त्यांच्या प्रवासाच्या तुम्ही साक्षीदार आहात, हा अनुभव कसा होता?
2: मी जवळपास 45 वर्ष नृत्य शिकवती आहे, कारण माझ्या वयाच्या 16 वर्षीच मला नृत्य शिकवण्याची संधी मिळाली. त्याआधी मी माझ्या गुरूंच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्याच क्लासमध्येही शिकवत होते, त्यामुळे शिकवणं ह्या गोष्टीचा अनुभव होता. पण स्वतंत्रपणे शिकवायचंय ही संधी मला 16 वर्षी मिळाली, त्यामुळे मला असं वाटतं की विद्यार्थिनींना शिकवणं आणि त्यातून स्वतः काही गोष्टी शिकत जाणं हा माझा प्रवास विद्यार्थिनींच्या बरोबरच घडत गेला, कारण 16 वर्ष हे काही माझं परिपूर्ण ज्ञान असण्याचं वय नव्हतं. त्यामुळे त्यांना शिकवत असताना मी नकळत खूप गोष्टी शिकत गेले, त्यामुळे विद्यार्थिनींचं शिकणं आणि माझं शिकणं हे सोबतच होत गेलं खूप वर्ष. नंतर परीक्षा विद्यार्थिनींनी द्यायला सुरुवात केली, मग त्यांचं परीक्षेतलं यश, त्यांचा रंगमंचावरच्या कार्यक्रमातलं यश, वेगवेगळे प्रयोग त्यांनी नृत्यात करायला सुरुवात केल्यानंतर ते बघून होणारा आनंद आणि समाधान की बाबा जे बीज आपण रुजवायचा किंवा आपल्याला असलेलं ज्ञान देण्याचा जो प्रयत्न केलाय ते खूप छान पद्धतीने पुढे जात राहिलंय आणि ते अजूनही पुढे अनेक शिष्यांच्याकडनं जातच राहणार आहे, त्यामुळे हे समाधान खूप वेगळं आहे.
1: शेवटी जाता जाता युववाणीच्या श्रोत्यांसाठी, तुम्ही भरतनाट्यम ही कला शिकणाऱ्या, जपणाऱ्या आणि गुरु शिष्य परंपरेला पुढे नेणाऱ्या पुढच्या पिढीला काय संदेश द्याल?
2: संदेश एकच आहे, मी पहिल्यांदाच म्हटलं तसं की तुम्ही जी कला शिकताय त्या कलेप्रती पहिली गोष्ट तर आदर ठेवा, ती कला आपल्याला समृद्ध करणार आहे याच्यावरती विश्वास ठेवा आणि त्या कलेचा मार्ग आपल्याला दाखवणारे आपले जे गुरु आहेत त्यांना तुम्ही गुरु म्हणा, मार्गदर्शक म्हणा, शिक्षक म्हणा, काहीही म्हणा, पण ते तुमचा हात धरून तुम्हाला त्या प्रवासामध्ये नेत असतात, त्यांच्या प्रती आदर कृतज्ञता ही ठेवा आणि निष्ठेने तुमच्या कलेची साधना करत राहा, ती कला तुम्हाला नक्कीच आयुष्यात खूप गोष्टी देते.
1: अगदी खरं. स्वराताई,
0: सगळंच ती बोलली. एकच फक्त सांगायला आवडेल की जसं ती म्हणली तसं पहिला स्वतःवर विश्वास ठेवा, कारण तो जो कॉन्फिडन्स आहे तो आपल्या पर्सनॅलिटीमधनं पण दिसतो आणि त्याच्यानंतर नृत्यातनं तर दिसतोच दिसतो. कला ही कलाकारापेक्षा नेहमीच मोठी असते माहितीये का, कारण कलाकार हा का घडतो, कलेमुळे घडतो. त्याच्यामुळे ती म्हणली तसं कलेवर आधी विश्वास ठेवा की त्याच्यातनं आपल्याला खूप काही मिळणार आहे, आपण जे घडतोय ते त्या कलेमुळे घडतोय, तीच आपल्याला पुढपर्यंत नेऊ शकेल, त्याच्यामुळे तिचं बोट कधीच नाही सोडायचं.
1: वा स्वातीताई आणि स्वरदाताई, आज तुम्ही युववाणीच्या कार्यक्रमात आलात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि तुमच्या पुढच्या नृत्य प्रवासासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.
2: खूप धन्यवाद अनुजा.
0: नमस्कार.
1: मित्रांनो, डॉक्टर स्वातीताई आणि स्वरदाताई यांनी त्यांच्या अनुभवातून गुरु शिष्य परंपरेचा समृद्ध वारसा, त्यातील भावनिक नातं आणि साधनेचं महत्व अतिशय सुंदर पद्धतीने आपल्यासमोर उलगडलं. गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने गुरुजनांना विनम्र अभिवादन करत या कार्यक्रमातून मी अनुजा भिसे आपला निरोप घेते. पुन्हा भेटूयात नवी

0: जीवनभोवाणीचा आजचा भाग आपल्याला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला जरूर कळवा. तुमच्या प्रतिक्रिया, तुमचा अभिप्राय हा आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. यासाठी आमचा एक ईमेल आय डी आहे, तो तुम्ही लिहून घ्या. ईमेल आय डी आहे yuvavaniairpune@gmail.com, अर्थात yuvavaniairpune@gmail.com. ईमेल आय डी पुन्हा एकदा yuvavaniairpune@gmail.com, yuvavaniairpune@gmail.com. तुमच्या प्रतिक्रिया अभिप्रायासोबतच जर तुमच्या ओळखीचे किंवा माहितीतले युवक युवती हे त्यांच्या क्षेत्रातील कार्याने युवकांसाठी प्रेरणादायी ठरत असतील तर त्यांचीही माहिती आमच्यापर्यंत पोहोचवा या ईमेल आय डीच्या माध्यमातून. त्यांचाही या कार्यक्रमात समावेश करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. आजच्या भागात इथेच निरोप घेतो. नमस्कार.
1: युववाणी कार्यक्रमाच्या स्टेट्यून या सदरात गुरु पौर्णिमेनिमित्त परंपरेची पाऊलवाट या खास कार्यक्रमात भरतनाट्यम नृत्यांगणा डॉक्टर स्वाती दातार आणि त्यांची शिष्या भरतनाट्यम नृत्यांगणा स्वरदा भावे यांच्याशी अनुजा भिसे यांनी साधलेला संवाद आत्ताच आपण ऐकलात. सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: युववाणी हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: मंडळी, निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वाघांना वाचवलं पाहिजे. आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त अवश्य ऐका. व्याघ्र प्रकल्पामध्ये महत्वपूर्ण जबाबदाऱ्या पार पाडणारे वन्यजीव अभ्यासक आणि पर्यावरण सल्लागार अमोल कुंभार यांची मुलाखत बुधवार दिनांक 29 जुलै रोजी संध्याकाळी 6:30 आणि गुरुवार दिनांक 30 जुलै रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर. जगभर बलसागर भारत हो.
2: श्रोते हो, गुरुवार दिनांक 30 जुलै 2026 रोजी दुपारी 12 ते 1 या दरम्यान प्रसारित होणाऱ्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल सुगरण मी या मालिकेअंतर्गत मोमोज आणि सँडविचचे प्रकार. जाणून घेऊया शुभदा जांभूळकर यांच्याकडून. त्यानंतर आपण ऐकू शकाल हितगुज या मालिकेअंतर्गत प्राध्यापिका मिनल येवले यांची मुलाखत. तर जरूर ऐका दिनांक 30 जुलै 2026 रोजी दुपारी 12 ते 1 या दरम्यान प्रसारित होणारा वनिता मंडळ हा कार्यक्रम. निर्मिती आकाशवाणी नागपूर केंद्राची.

आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनी यानंतर ठीक 6 वाजता हिंदीतून आणि 6:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करीत आहोत.

कार्यक्रमात यानंतर ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरात जगदीश खेबुडकर यांची रचना. संगीत आहे सुधीर फडके यांचं आणि चित्रपट आहे आम्ही जातो आमच्या गावा.

गीतबहार या कार्यक्रमात शेवटी ऐकूया गोष्ट धमाल नामाची. या चित्रपटासाठी अनुराधा पौडवाल आणि अजित कडकडे यांनी गायलेलं गीत, रचना शंकर वैद्य यांची आहे आणि संगीत आहे अशोक पत्की यांचं.

0: या गीताबरोबरच आजचा गीतबहार हा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. त्यानंतर 6:20 संस्कृतमधून बातमी
1: आकाशवाणी संप्रति वार्ता श्रूयंताम प्रवाचिका निधि झा. आदौ मुख्याः वार्ताः. लोकसभायां परीक्षा कदाचार निवारणार्थं त्वरितन्याय सुनिश्चेतुं च सार्वजनिक परीक्षा संशोधन विधेयकः पारितं गतः. राज्यसभायां वंदे मातरं राष्ट्रगीताय राष्ट्रगानवत् समानं वैधानिक संरक्षणं प्रदातुं संशोधन विधेयकः पारितं गतः. गृहमंत्री अमित शाहः असमे जलाप्लावनस्य समीक्षाम् अकरोत्. संकटावधौ केन्द्रेण असम राज्याय सर्वविध साहाय्यम्.

0: नमस्कार मंडळी, बलसागर भारत होच्या आजच्या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. मी रश्मी महांबरे. 29 जुलै हा दिवस आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन म्हणून पाळला जातो. हा दिवस कसा साजरा केला जातो, का साजरा केला जातो, परिसंस्थेत वाघाचं महत्व आणि स्थान कोणतं आहे, या सगळ्या बाबी जाणून घेऊया आजच्या आपल्या या कार्यक्रमातून. त्यासाठी आज आपल्या स्टुडिओत उपस्थित आहेत वन्यजीव अभ्यासक आणि पर्यावरण सल्लागार, तसंच व्याघ्र संवर्धन आणि जैवविविधता क्षेत्रात संशोधन करणारे अमोल कुंभार सर, ज्यांना वन्यजीव निरीक्षण क्षेत्रातील 15 वर्षांहून अधिक अनुभव आहे. त्यांनी भारतीय वन्यजीव संस्था ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प इथे महत्वपूर्ण जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. त्याचप्रमाणे त्यांनी देशातील विविध व्याघ्र प्रकल्पांमध्ये अखिल भारतीय व्याघ्र गणना मोहिमेत महत्वपूर्ण योगदान दिलेलं आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्यांना व्याघ्र निरीक्षणाचं प्रशिक्षण त्यांनी दिलंय आणि त्याशिवाय वन्यजीव संवर्धन विषयावर अनेक संशोधन निबंध त्यांचे प्रकाशित झालेले आहेत. नमस्कार सर, मुंबई आकाशवाणीच्या स्टुडिओत आपलं खूप स्वागत आहे.
1: धन्यवाद मॅडम.
0: मी आत्ताच म्हटलं तसं 29 जुलै हा दिवस आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन म्हणून पाळला जातो, केव्हापासून त्याची सुरुवात झाली आणि का झाली?
1: जागतिक व्याघ्र दिन दरवर्षी 29 जुलै रोजी साजरा केला जातो. 2010 मध्ये रशियातील सेंट पीटर्सबर्ग येथे झालेल्या टायगर समितमध्ये या दिवसाची घोषणा करण्यात आली. पण त्याचा बॅकग्राऊंड 2006 पासूनच सुरू झाला होता, जेव्हा आपली पहिला टायगर सेन्सस झाला, जिथे आपल्याला 1400 वाघ आपल्या जंगलामध्ये आहेत. ह्या सायंटिफिक मेथड्स वापरून कॅमेरा ट्रॅप, हाईन ट्रान्झिट्स अशा सायंटिफिक मेथड वापरून आपल्याला लक्षात आलं. मग त्यानंतर आपल्याला लक्षात आलं की आपल्याकडे वाघ आता खूपच कमी प्रमाणात उरलेले आहेत. जसे की 19व्या शतकामध्ये आपल्याकडे असं म्हटलं जातं की 1 लाखाहून अधिक वाघ होते, पण 20व्या शतकापर्यंत त्यांची संख्या नंतर लक्षात आली की हे वाघ खूप त्यांच्या झपाट्याने कमी झालेली आहे. जी आता 2022 या सेन्सस मध्ये 3164 वाघ आपण आता आहेत मोजणी केलेली आहेत. तर याचे 2010 मध्ये मग पूर्ण जगभरातील अनेक लीडर्स, राजकारणी, सायंटिस्ट हे सगळे एकत्र आले टायगर समित सेंट पीटर्सबर्ग मध्ये आणि तिकडे याची कॉन्झर्वेशनसाठी, वाघाच्या पूर्ण जगभरात कॉन्झर्वेशनसाठी काही मिटिगेशन मेजर्स आखले गेले. तो दिवस होता 29 जुलै. त्यामुळे जागतिक व्याघ्र दिन हा 29 जुलैला साजरा केला जातो.
0: खूप छान. खरं तर सर, वाघांना वाचवा आणि निसर्गाचा समतोल राखा असं म्हटलं जातं, तर यामागचं उद्दिष्ट काय आहे आणि वाघांची वैशिष्ट्य काय आहेत? आणि मला मुख्य विचारायला आवडेल की तुम्हाला वाघाचं आवडणारं वैशिष्ट्य कोणतं?
1: वाघ हा आपला राष्ट्रीय ॲनिमल आहे, प्राणी आहे. वाघ हा जंगलातील सर्वोच्च शिकारी आहे. तो हरिण, सांबर, रानडुक्कर, रानगवे अशा शाकाहारी प्राण्यांची संख्या नियंत्रित करतो. त्यामुळे जंगलातील वनस्पतींचे संरक्षण होते व पर्यावरणाचा समतोल राखला जातो. वाघाचे सायंटिफिक नेम, जसे वैज्ञानिक नेम पॅन्थेरा टायग्रिस टायग्रिस आहे. त्याच्या शरीरावर काळ्या पट्ट्यांसह केशरी गडद पिवळसर केशरी रंगाचे केस असतात. तो उत्कृष्ट निशाचर आहे. त्याची दृष्टी तीक्ष्ण, श्रवण शक्ती आणि वास घेण्याची क्षमता खूप उत्तम आहे. तो नेहमी सॉलिटरी आहे, म्हणजे तो एकटा राहतो. त्याची मला आवडणारी गोष्ट म्हणजे तो, तुम्ही जेव्हा जंगलांमध्ये जाल, आता मी 1000 वेळा वाघ बघितला असेल, पण मी जेव्हा पण एक नवीन दिवशी वाघ बघतो तेव्हा मला असं वाटतं की तुम्ही पहिल्यांदाच बघतोय. त्याचं जंगलामध्ये वावरण्याची पद्धत, त्याची शिकार करण्याची पद्धत, परत जेव्हा माणसांसमोर तो येतो किंवा प्राण्यांसमोर तो असतो, त्या तेव्हा जो ज्या प्रकारे तो राहतो, ज्या प्रकारे तो तुमच्या नजरेत नजर भिडवतो, हे खूप खूप इंटरेस्टिंग आणि बघण्यासारखं असतं.
0: खूप छान. आणि तुम्ही खरंच म्हणजे भाग्याचा हेवा वाटतोय की तुम्हाला अनेकदा असा वाघ बघायला प्रत्यक्ष मिळाला असेल.
1: हो हो.
0: तर तुमचा काही अनुभव ऐकायला

0: नक्की आवडेल सर.
1: नक्कीच, जेव्हा मी आता भारतातील 10 ते 12 व्याघ्र प्रकल्पांमध्ये मी काम केलेलं आहे आणि एक्सटेन्सिव्ह काम केलेलं आहे, तिथे 5-5, 6-6 महिने राहून कॅमेरा ट्रॅपिंग, लाईन ट्रान्झेक्ट, साईन सर्वे, हे त्या व्याघ्र गणनेसाठी वापरले जाणारे मेथड्स आहेत, त्या आम्ही स्वतः केलेल्या आहेत. आता आम्ही त्या वनविभागाला त्याची प्रशिक्षण देतो. ताडोबा अंधारीमध्ये असताना कॅमेरा ट्रॅपिंग चेक करायला जाताना माझ्याकडे तेव्हा बाईक होती, 2010-11-12 सालची गोष्ट आहे, आणि एके ठिकाणी मला तो वाघ दबा धरून बसलेला दिसला रस्त्यावरतीच.
0: अच्छा.
1: मग मी त्याच्या काही अंतरावरती उभा राहिलो, जवळ गेलो नाही, त्याच्या काही अंतरावरती उभा राहिलो. तो माझ्या डाव्या बाजूला होता आणि त्याचं लक्ष पूर्णपणे माझ्या उजव्या बाजूला होतं. मला माहिती नव्हतं की माझ्या उजव्या बाजूला काय आहे. मग मी तिथे लक्ष देऊन बघितलं तर तिथे काही रानडुकरांची फॅमिली होती, म्हणजे बरीचशी रानडुकरं होती, त्याच्यामध्ये पिल्लं होती, प्रौढ रानडुकरं होती. यामधून त्याचा पूर्णपणे तो स्टॉक करत होता, त्यांना खूप जवळून तो निरखून बघत होता, लांबून लपून. आणि नंतर काय झालं की ते रानडुकर माझ्या मागच्या बाजूला आले, मागच्या बाजूला तसा तो वाघ, ती वाघीण होती ऍक्च्युली, जामनी या ठिकाणी होती ताडोबामध्ये, ती उठून परत त्याच लाईनमध्ये डाव्याच बाजूला माझ्या बाईकच्या बाजूला येऊन बसली, जेणेकरून तिने माझ्या बाईकचा आधार घेऊन ती लपली.
0: अच्छा.
1: आणि तिच्यापासून माझं अंतर हार्डली 1.5 ते 2 फूट असावं, पण तिचं माडं अजिबात लक्ष नव्हतं. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तिचं माडं अजिबात लक्ष नव्हतं, तिचं पूर्ण लक्ष त्या बाईकच्या अडून त्या रानडुकरांवरती होतं. आणि जशी ती रानडुकरं मागच्या बाजूला गेली तशी ती वाघीण धावत एकदम तिने झपाटा घातला आणि त्यातला एक रानडुकर तिने पकडला आणि मारला. हा माझा खूप जवळचा एन्काउंटर होता आणि खूप थरारे होता.
0: खर तर तुम्ही घाबरला नाही ते खूप, म्हणजे असेलच भीती वाटली थोडी,
1: कारण अनुभव असल्यामुळे मला माहिती होतं की तिचं लक्ष त्यांच्याकडे होतं आणि तिचं माणूस हा तिचं भक्ष नाहीये. पहिली गोष्ट, माणूस हा वाघाचं भक्ष नाहीये आणि तिथे पुरेसे अॅनिमल्स आहेत, पुरेसे रानडुकर, हरण, रानगवे आहेत, त्यामुळे तो माझ्यावरती अटॅक करणार नाही हे मला माहिती होतं. आणि त्यातलं काही बिहेवियर आपल्याला माहिती असतं, जेव्हा तो पंजे हलवतो किंवा कान हलवतो त्यावेळेला त्याचं बिहेवियर कसं असेल, तो काय करणार, तो केव्हा उठणार, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी मला माहिती असल्यामुळे मला माहिती आहे की तो माझ्यावरती अटॅक नाही करणार, तो त्यांच्यावरतीच करणार, त्यामुळे मी तिथे शांतपणे उभा राहिलो.
0: अच्छा, छान. असे बरेच अनुभव असतील ना सर तुम्ही?
1: हो, खूप. वेगवेगळ्या जंगलांमध्ये जसे वेगवेगळे अनुभव मला आलेले आहेत तसे. आता काही म्हणजे 2 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, आम्ही सातपुडामध्ये लाईन ट्रान्झेक्ट करत होतो. लाईन ट्रान्झेक्ट ही मेथड तिथल्या शाकाहारी प्राण्यांसाठी गणनेसाठी वापरली जाते. एका सरळ रेषेमध्ये तुम्हाला चालत जायचं असतं आपल्याला आणि तिथे दिसणारे वन्य प्राणी आपल्याला टिपायचे असतात, मोजायचे असतात, गणना करायची असते. त्यातून आपल्याला कळतं की त्यांची डेन्सिटी त्या जंगलमध्ये किती आहे. अशी आम्ही लाईन ट्रान्झेक्ट करत होतो. सकाळी 7 वाजता आम्ही लाईन ट्रान्झेक्ट सुरू केली. 2 किलोमीटरची लाईन ट्रान्झेक्ट असते. 1 किलोमीटरपर्यंत आम्ही ती हळूहळू कम्प्लीट केली. त्यानंतर आम्हाला कॉल यायला लागले, माकडांचे कॉल आले.
0: अच्छा.
1: तिथले लंगूर्स होते, तिथले बुलेट मकाक होते, त्यांची कॉल्स आले. जसं लंगूर्स कॉल करतो जेव्हा त्याला कोणताही
0: मोठा जंगली प्राणी
1: वाघ किंवा बिबट्या वगैरे दिसतो किंवा रानकुत्रे दिसतात, तेव्हा तो तसा आवाज काढतो, तो इतर प्राण्यांना सावध करतो आणि त्यांच्या सहकाऱ्यांना सुद्धा. असं चालत असताना आम्ही तिथे उभे राहिलो, थांबलो. आम्हाला लक्षात आलं की तिथे कोणता तरी कार्निवर आहे, पण कोणता कार्निवर आहे काय माहिती नव्हतं. थोड्या वेळाने आवाज कमी झाला, नंतर बंद झाला, परत आम्ही चालायला सुरू केलं. चालायला सुरू केल्यावरती तिथे आम्हाला वाघाचा आवाज आला, म्हणजे वाघाने अगोदर डरकाळी दिली, छोटी डरकाळी होती, म्हणजे त्यांनी इशारा दिला आम्हाला की पुढे येऊ नका. मी तिथे बसलोय, पुढे येऊ नका. आम्ही तिथेच उभे राहिलो, थोडा वेळ 10-15 मिनिटं वाट बघितली. त्यानंतर आमच्या लक्षात आलं की तो आता उठणार नाहीये. मग आम्ही ती लाईन ट्रान्झेक्ट तिकडेच 1200 मीटरवरती स्टॉप केली, थांबवली आणि पुन्हा रिटर्न आलो. कारण आम्ही धाडस करून जरी पूर्ण ती लाईन ट्रान्झेक्ट करायचा प्रयत्न केला असता तरी असं झालं असतं की त्यांनी आमच्यावरती अटॅक केला असता, कि मी तुम्हाला इशारा दिला होता तरी तुम्ही पुढे आलात. हो, त्यामुळे मग आम्ही ती लाईन ट्रान्झेक्ट तिथेच संपवली आणि रिटर्न आमच्या बेस कॅम्प वरती आलो.
0: जंगलाची भाषा वेगळी असते,
1: जंगलाची भाषा वेगळी असते, ती आपल्याला समजली पाहिजे, ती माहिती पाहिजे. पहिली गोष्ट समजली पाहिजे, त्यांचे इशारे आपल्याला, ते कोणते अॅनिमल तुमच्यावरती डायरेक्ट अटॅक नाही करणार, कोणते

0: साप असू दे किंवा वाघ असू दे, तो अगदी तुम्हाला इशारा देणार, तो इशारा तुम्ही ओळखला पाहिजे
1: आणि बाजूला झालं,
0: आणि बाजूला झालं पाहिजे.
1: म्हणूनच म्हणतात की निसर्गाची किमय आहे, नाही का? आणि वाघ सुद्धा आपण वेगवेगळ्या प्रकारचे आहेत असं आम्ही वाचतो. आमचा प्रत्यक्ष तसा संबंधच येत नाही. पट्टेरी वाघ असतात किंवा पांढरे वाघ किंवा ढाण्या वाघ असं आपण ऐकतो, तर असे कसे प्रकार असतात आणि कसे ओळखता तुम्ही ते?
0: पट्टेरी वाघ म्हणजे वाघ हा आपला जो राष्ट्रीय प्राणी आहे, वाघ, पॅन्थेरा टायग्रीस ही एकच प्रजाती भारतामध्ये आढळते. त्याच्यामध्ये पट्टेरी वाघ म्हणजे जो आपला शरीरावर काळे पट्टे असतात, तो जो साधारणतः सर्व व्याघ्र प्रकल्पांमध्ये तो आढळतो. आपल्याकडे टोटल 58 व्याघ्र प्रकल्प आहेत एकूण. आणि पांढरा वाघ जो आपण म्हणतो, पांढरा वाघ हा ही स्वतंत्र प्रजाती नाहीये, ती बंगाल वाघाचीच एक दुर्मिळ आधुनिक रंग भिन्नता आहे, ज्याला आपण जेनेटिक कलर मॉर्फ असे म्हणतो. हा रंग रिसेसिव्ह जनुकांमुळे निर्माण होतो, त्यामुळे वाघाचा केशरी रंग कमी होतो परंतु शरीरावरील काळे पट्टे कायम राहतात. हा अल्बिनो नसतो. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे लोकांना तो अल्बिनो वाटतो पण हा अल्बिनो नसतो. तसाच काझीरंगाच्या जंगलामध्ये गोल्डन टायगर मिळतो.
1: अच्छा,
0: गोल्डन टायगर हा परत ज्याला आपण ज्याला तिथे नाव आहे काझी 106F फिमेल आहे ती. त्यानंतर ब्लॅक टायगर एक आढळतो. ब्लॅक टायगर त्याच्यामध्ये मॅलेनिन जास्त असतं, मॅलेनिनचं प्रमाण जास्त असतं आणि तो वाघ फक्त आणि फक्त सिमिलीपालमध्ये आढळतो. सिमिलीपाल व्याघ्र प्रकल्प ओडिसा ह्या एकाच ठिकाणी आहे. गोल्डन टायगर हा फक्त काझीरंगा मध्येच आहे. आणि पांढरे जे वाघ आहेत हे आता जंगलांमध्ये नाही आहेत, हे रानावनामध्ये नाही आहेत, हे फक्त कॅप्टिव्हिटीमध्ये आहेत म्हणजे झू मध्येच वगैरे आहेत. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग बाब म्हणजे जगामध्ये, पूर्ण जगामध्ये भारतामध्ये जेवढे वाघ आहेत, खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे, हे सगळे भारतीय आहेत.
1: अच्छा,
0: यांची जी वंशावळ आहे ही भारतीय आहे. म्हणजे मध्य प्रदेशमध्ये रेवा म्हणून एक जागा आहे, त्या रेवामध्ये तिथले एक राजा होते, त्या राजाने त्यांची शिकार केली होती. त्यांच्या ती फिमेल होती एक मदर, त्यांची शिकार केली होती. त्याच्यासोबत काही 3 पिल्ल होते, त्यातला एक व्हाईट होता, एक सफेद वाघ होता. आणि त्या सफेद वाघ काहीतरी वेगळा दिसला त्याला, म्हणून तो त्याचं संवर्धन त्या राजाने केलं.
1: अच्छा.
0: त्या राजाने नंतर त्याचं ब्रीडिंग सुद्धा केलं. ही गोष्ट 1951 सालातली आहे. रेवाच्या जंगलामध्ये माधव त्याचं नाव आहे, त्या वाघाचं माधव.
1: अच्छा.
0: त्यानंतर 1966 मध्ये त्याचं निधन झालं, पण तोपर्यंत त्यांनी बऱ्याचशा सफेद वाघांना जन्म दिला होता. आणि मग त्यानंतर ते वाघ भारतातून भारतातल्या झू मध्ये वगैरे गेले, त्यानंतर त्यांचं आकर्षण जगभरामध्ये वाढलं. त्यानंतर काही जसं अमेरिका, लंडन या सगळ्या बऱ्याचशा झू मध्ये आपल्याला व्हाईट टायगर मिळतील. ते सगळ्यात त्यांचं वंशावळ ही भारतीय आहे आणि ती मध्य प्रदेश रेवामधून येते.
1: क्या बात आहे. पण मग आपण जो ढाण्या वाघ म्हणतो ते काय असतं?
0: ढाण्या वाघ म्हणजे ते एक आपण त्याला एक विशेषण दिलेलं आहे. ढाण्या वाघ म्हणजे एक अडल्ट प्रौढ वाघ, जो त्याचं वय 5 वर्षापेक्षा जास्त असतं. साधारणतः त्याचे क्षेत्र खूप मोठं असतं. म्हणजे आता सातपुडामध्ये आम्हाला आम्ही एक 250 स्क्वेअर किलोमीटरमध्ये कॅमेरा ट्रॅपिंग करत होतो. कॅमेरा ट्रॅपिंग करत होतो तेव्हा त्याचं एका कॅप्चरला लोकेशन T01 लोकेशन होतं त्याचं. तर त्याचं लोकेशन त्यानंतर 150 नंबरला आलं, म्हणजे तो पूर्ण 200 स्क्वेअर किलोमीटर एरिया तो कव्हर करत होता. म्हणजे एका वाघाचं क्षेत्र हे ॲडल्ट मेलचं क्षेत्र हे 20-25 स्क्वेअर किलोमीटर पासून ते 200 स्क्वेअर किलोमीटर पर्यंत आम्हाला त्याच्यामध्ये आढळलं. तेच तुम्ही जर का सुंदरबन मध्ये जाल, तिथले ते ढाणे वाघ ॲडल्ट वाघ त्यांचं क्षेत्र असतं 300-400 स्क्वेअर किलोमीटर.
1: बापरे.
0: तर त्या पण फिमेलचं जे असतं ना, फिमेलचं क्षेत्र हे कमी असतं. म्हणजे मी सातपुड्याचं जर का उदाहरण दिलं तर त्या 200 स्क्वेअर किलोमीटरच्या वाघाच्या टेरिटरीमध्ये टोटल 6 फिमेल होत्या.
1: अच्छा.
0: आणि त्या फिमेलचं क्षेत्र होतं 20-25 स्क्वेअर किलोमीटर, 50 स्क्वेअर किलोमीटर असं होतं. पण आणि त्याच वाघाच्या लागून एक दुसरा वाघ होता ढाण्या वाघ म्हणून आपण त्याला ॲडल्ट फुल ग्रोन ॲडल्ट, त्याचं क्षेत्र एक 150 स्क्वेअर किलोमीटर किंवा एक जवळपास तितकं होतं. पण ते एकमेकांच्या आतमध्ये येत नव्हते, त्या टेरिटरीच्या एकमेकांच्या क्षेत्रामध्ये येत नव्हते.
1: अच्छा.
0: कारण जेव्हा ते क्षेत्रामध्ये येतात तेव्हा त्यांची क्षेत्रीय भांडणं होतात, फाईट होते. त्यातून त्यांचं मग म्हणजे एकतर ते इतक्या लेवलला असतं की एकतर तू माझ्या एरिया सोडून जा किंवा मी तुझा एरिया सोडून जाईन किंवा एकमेकाला ते मारतील.
1: बापरे
0: इतक्या एक्स्ट्रीम लेवलचं.

0: क्षेत्रफळ असतं त्यांचं.
1: पण हे इतकं सगळं आता तुम्ही सांगताय की वाघ आणि तो आपल्याच भारतातून त्याचा उगम आहे, मग तरीही अशी वेळ का आली की आपल्याला प्रोजेक्ट टायगर किंवा व्याघ्र प्रकल्प राबवावे लागले?
0: जसं मी मगाशी सांगितलं की 19व्या शतकामध्ये आपल्याकडे असं म्हटलं जातं की 1 लाखापेक्षा जास्त वाघ होते, पण नंतर त्यांची संख्या इंग्रजांकडून शिकारी झाली, ज्याला आपण ट्रॉफी हंटिंग म्हणतो. त्यानंतर काही इतर देशांमध्ये जसे नेपाळ चीन यांच्यामध्ये त्यांच्या स्किनसाठी त्यांची शिकार झाली, तस्करी झाली, त्यामुळे त्यांची संख्या कमी कमी होत गेली. जशी कमी कमी होत गेली त्यांची सायटिंग जंगलांमधली त्यांची दिसणारी प्रमाण होतं ते कमी होत गेलं. त्यावेळेला डॉक्टर सलीम अली यांनी इंदिरा गांधींना ते पत्र लिहिलं की आपल्याकडे वाघांची संख्या कमी होतीये तर त्यासाठी काहीतरी पावले उचलली जावीत. मग डॉक्टर एम के रणजित सिंग यांच्या अध्यक्षतेखाली प्रशासकीय सनदी अधिकारी एम के रणजित सिंग यांच्या अध्यक्षतेखाली एक मसुदा तयार करण्यात आला प्रोजेक्ट टायगरचा, आणि इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखाली त्या प्रोजेक्ट टायगरचा 1973 साली अंमलबजावणी करण्यात आली भारतामध्ये. त्यानंतर वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट त्यांनी ड्राफ्ट केला, त्यांनी तो इम्प्लिमेंट केला. अशा पद्धतीने प्रोजेक्ट टायगरची सुरुवात झाली आणि त्याचं संरक्षण आणि संवर्धन व्हावं हा त्याच्या मागचा हेतू होता. ज्याच्यामुळे वाघांचा एरिया खूप मोठा असतो जसं मगाशी सांगितलं, त्याच्या अंतर्गत इतर जैव विविधता सुद्धा त्याचं जतन केलं जातं, ज्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होतो.
1: खूप छान. पण जंगलातला किंवा आपल्या परिसंस्थेतला सगळ्यात मोठा किंवा बलवान प्राणी हा वाघ आहे, मग त्याला पण कोणी शत्रू असतो का?
0: खूप छान प्रश्न आहे. वाघाचा सगळ्यात मोठा शत्रू म्हणजे माणूस आपणच. त्याचं संवर्धन जरी आपण करत असलो तरी त्याचा शत्रूही आपणच आहे, कारण बेकायदेशीर शिकार, जंगलतोड, रस्ते रेल्वे विकास कामांमुळे आदिवासी आपण त्याचे नष्ट केले, त्यामुळे मानव वन्यजीव संघर्ष वाढत गेला. जसं जसे जंगलांचं प्रमाण कमी होत गेलं तसा संघर्ष वाढला, जंगल कमी झाल्यामुळे हवेतलं तापमान वाढलं, ज्याला आपण ग्लोबल वॉर्मिंग म्हणतो, त्या सगळ्या गोष्टी त्यामुळे घडत गेल्या. जर आपण जंगलाचे रक्षण केले, शिकारीला आळा घातला आणि वन्यजीवांविषयी जनजागृती केली तर वाघांचे अस्तित्व सुरक्षित राहील. त्यासाठीच आपण हा दर 4 वर्षांनी टायगर सेन्सस व्याघ्रगणना आपण पार पडतो, जी 2006 मध्ये झाली, त्यानंतर 2010 मध्ये झाली, 2014, 2018, त्यानंतर 2022 मध्ये झाली, आता ही 2026 मध्ये सुरू आहे. हा 6वा सायकल समजला जातो, हा आता 2026 मध्ये सुरू आहे. आठवणी तशा बऱ्याच आहेत, त्यातली एक आठवण सांगेन, पेरियार व्याघ्र प्रकल्प केरळमध्ये इथे काम करत असताना, तो कालावधी होता मेचा कालावधी होता, आणि तिथे कसं त्यावेळेला पाऊस येण्यास जरा सुरुवात होते, थोडाफार वळव्याचा पाऊस वगैरे म्हणतात मान्सून, मग तिथे तो सुरुवात होते. तिथे आम्ही कॅमेरा ट्रॅप चेकिंग करून येत असताना एका ठिकाणी आमची गाडी फसली. पाऊस पडला होता रात्री, दुसऱ्या दिवशी तिथे इतर रस्ते नाही आहेत, आणि जे रस्ते आहेत ते खूप खराब आहेत, कारण तो घाट उतार आहे, पूर्ण घाटमाथा असल्यामुळे तिथले रस्ते खूपच दुर्दैवी अवस्था असते,
1: चिखल
0: असतो. आणि तिथे आमची जीप होती, जुनी जीप होती, ती आमची फसली. आता ती निघत पण नव्हती चिखल जास्त असल्यामुळे, मग आमचे प्रयत्न, आम्ही होतो ड्रायव्हर आणि एक असिस्टंट आणि आम्ही दोघं रिसर्चर, असे 4 जण आम्ही ते जिप्सीमध्ये होतो. आमच्याकडे तशी हत्यारं वगैरे किंवा काही नसतात, किंवा बंदूक या अशा गोष्टी, किंवा तर एक काठी असते बस तेवढीच, किंवा टॉर्च एक. तसं वेळ होती दुपारची, दुपारी 4 वाजताची वगैरे वेळ होती, तेव्हा आम्ही रिटर्न येत होतो बेस कॅम्प वरती. ती गाडी फसली, त्या गाडी काढण्याचा आम्ही प्रयत्न बराच करत होतो, त्याच्या खाली लाकूड टाकून किंवा धक्का मारून प्रयत्न करतो, पण निघत नव्हती. आणि तेवढ्यात थोड्या वेळामध्ये कॉल सुरू झाला हरणाचा.
1: अच्छा,
0: हरणाचा कॉल सुरू झाला, तो एक काही सेकंद चालला, त्यानंतर लगेच सांबरचा कॉल आला. मग आम्ही समजून गेलो की आता इथे कोणीतरी आहे, टायगर लेपर्ड कोणीतरी आहे. मग आम्ही एक मित्र झाडावरती जाऊन बसला होता, का तर तो नेटवर्क शोधत होता, मोबाईलचं नेटवर्क, नेटवर्क लागतं का, काही मदत आपल्यापर्यंत पोहोचते का, हे तो प्रयत्न करत होता. त्यानंतर आम्ही तो आवाज ऐकला, त्याला खाली बोलवलं, पटकन खाली ये. नंतर आम्ही सगळी गाडीत जाऊन बसलो, गाडी आमची ओपन असते जंगलांमध्ये, तरी पण आम्ही त्या गाडीमध्ये जाऊन बसलो, सगळे एकत्र बसलो, आणि थोड्या म्हणजे 2 ते 3 मिनिटांमध्ये तिथून वाघा

0: ची एंट्री झाली. तो वाघ आला, आमची आम्ही पूर्ण शांत होतो कारण ती एकच तो एकच रस्ता होता येण्या जाण्यासाठी. त्यानंतर तो आला, गाडीजवळ उभा राहिला, त्याने आमच्याकडे बघितलं. एक दोन मिनिटं तो आमच्याकडे पूर्ण खूप निरीक्षण करत होता. मग ती दोन मिनिटं आम्हाला एकदम 10-15 मिनिटं असल्यासारखी वाटत होती आणि तो कंटिन्यू बघत होता की हे इथे काय करतायत. त्यानंतर आम्ही अजिबात ओरडलो नाही, शांत बसलो तिथे. तो थोड्या अंतरावर परत पुढे गेला, परत त्यांनी मागे वळून बघितलं, परत तो थांबला थोडा वेळ आणि नंतर पुन्हा मग तो निघून गेला. हो, खूप हायसं झालं आणि खूप बरं वाटलं की बाबा इतक्या जवळून. हे माझं पहिलं एन्काउंटर होतं. त्यानंतर ताडोबातला तो दुसरा प्रसंग होता. हे खूप जवळून आमचं वाघासोबत होतं एन्काउंटर होतं. खूप छान वाटलं ते, कारण तो जेव्हा डोळ्यात डोळे घालून बघतो तो कधी तुम्हाला असं इकडे तिकडे करून बघणार नाही, तो तुमच्या डोळ्यात नजरेत नजर घालणार. पण आपल्याला असं करायचं की आपण त्याच्या नजरेत नजर जास्त घालायची नाही, थोडा वेळ बघायचं, बाजूला बाजूला बघायचं, कारण मग त्याला राग यायला हा मारेगा बघतो. वाघ हा एक जेंटलमॅन
1: आहे,
0: इतर अॅनिमलच्या तुलनेमध्ये तो एक जेंटलमॅन अॅनिमल आहे. त्यामुळे त्याचा रिस्पेक्ट आपण ठेवायचा, जेणेकरून तो आपला रिस्पेक्ट ठेवेल आणि आपल्यावरती त्याचा आशीर्वाद राहील.
1: खूप छान. वाघाचा अभ्यास करावा किंवा या क्षेत्रात जावं असं तुम्ही केव्हा ठरवलं आणि ही सुरुवात कशी झाली?
0: सुरुवात झाली, माझी सुरुवात ही कॉलेजपासूनच झालेली. वाईल्ड लाईफ मध्ये आमचे काही मित्र होते जे वर्गातले आमचे सख्यसोबती होते, त्यातले दोघं जण आम्ही वाईल्ड लाईफ मध्ये बरंच आम्ही काम करायचो, म्हणजे स्नेक रेस्क्यू ऑपरेशन किंवा कोणते अॅनिमल्स कुठे असतील, वुल्फ असतील, जॅकल्स असतील, यांचं रेस्क्यू ऑपरेशन आम्ही करायचो. मुंबई, ठाणे, नवी मुंबई जसे आम्हाला कॉल येतील तसे आम्ही जायचो. किंवा उरण भागामध्ये, उरण भागामध्ये आमची एक मित्राची एक संस्था आहे, त्यांच्या थ्रू सुद्धा आम्ही ते करायचो. मग 2010 हा प्रोजेक्ट टायगरची एक फेज 2 सुरू होणार होती, तिकडे मी ऍप्लिकेशन देऊन बघितलं. म्हटलं कधी मुंबईतून बाहेर जाणं झालं नव्हतं माझं, शिक्षणासाठी पण सगळं शिक्षण मुंबईमध्येच झालं. एकदा प्रयत्न करून बघितला की बघू, मग ऍप्लिकेशन पाठवलं, तिथे माझं ऍप्लिकेशन सिलेक्ट झालं माझं रेझ्युम बघून. त्यानंतर मग भारतातून, पूर्ण भारतातून तिथे मुलं आली होती इंटरव्ह्यूसाठी, त्यातून एक 25 कॅन्डिडेट त्यांनी सिलेक्ट केले, त्यामध्ये माझं नाव होतं. मग त्यानंतर जी माझा देहरादून वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, भारतीय वन्यजीव संस्थान, इथून जो प्रवास सुरू झाला तो आजतागायत सुरू आहे.
1: खूप छान. खरं तर तुमच्याकडून ऐकण्यासारखं खूप आहे आणि ऐकत राहावे अशा जंगलाच्या गोष्टी असतातच, पण वेळेचंही बंधन असतं. जाता जाता आमच्या सगळ्या श्रोत्यांना काय सांगाल?
0: नक्कीच, माझ्या स्टेटसवरती मी कायम एक वाक्य ठेवतो, सेव्ह टायगर सेव्ह युअर सेल्फ.
1: अच्छा.
0: जसं आपण ह्याला मी जरा डिस्क्रिप्टिव्ह सांगायचं झालं तर वाघ वाचला तर जंगल वाचेल, जंगल वाचले तर पाणी, हवा आणि आपले भविष्य सुरक्षित राहील. निसर्ग आणि वाघाच्या संरक्षणासाठी प्रत्येकाने आपली जबाबदारी पार पाडायला हवी. हा केवळ वनविभाग नव्हे तर प्रत्येक नागरिकाचा संकल्प असायला हवा. आपण या व्याघ्र दिनाच्या निमित्ताने एक शपथ घेऊ, जंगल, वन्यजीव आणि पर्यावरणाचे संरक्षण करू. कोणत्याही वन्य प्राण्याची शिकार करणार नाही किंवा होऊ देणार नाही. झाडे लावीन, त्यांचे संगोपन करीन आणि इतरांनाही पर्यावरण संवर्धनासाठी प्रेरित करीन. वाघ वाचवा, जंगल वाचवा, हा संदेश सर्वत्र पोहोचवा. जय हिंद आणि धन्य वाघ.
1: मला वाटतं याच मुद्द्यावर आज आपण इथे थांबूया आणि तुम्ही सांगता तशा सगळ्या गोष्टी होतील अशी मी सदिच्छा व्यक्त करते. तुमचा बहुमोल वेळ तुम्ही आम्हाला दिलात आणि खूप छान अशी माहिती दिलीत, त्याबद्दल मुंबई आकाशवाणीतर्फे आपले खूप धन्यवाद. मंडळी, आजबरोबर आजचा आपला बलसागर भारत हो हा कार्यक्रम इथेच संपवण्याची मला रश्मी महामरेला अनुमती द्या. पुन्हा भेटणार आहोत नवीन कार्यक्रमात छानशा विषयासह, तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य रश्मी महामरे यांचं आणि सादर करते रोशन जाधव हो।

0: प्रणव हरिदास आणि सहकारी यांच्या स्वरात स्वच्छ भारत गीत आपण ऐकलं. यानंतर ठीक 7 वाजता प्रसारित होतील प्रादेशिक बातम्या.
1: सोलर पॅनल बसवून घे, सोलर पॅनल बसवून घे ना. कधीपासून सगळे मित्रमैत्रिणी मला सांगत होते, पण मी ऐकलं जेव्हा पंतप्रधानांनी सांगितलं.
2: भारत सरकार का लक्ष सोलर पॉवर से बिजली बिल झिरो करने का भी है.
1: मी पंतप्रधानांच्या सांगण्यावरून सोलर पॅनल बसवले आणि माझं वीज बिल शून्य आलं. तुम्हीही बसवून घ्या.
3: पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करा. pmsuryaghar.gov.in वर.

0: आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेपर फुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या विधेयकाला लोकसभेची मंजुरी. वंदे मातरांचा अवमान करणाऱ्यांना 3 वर्षांपर्यंत शिक्षा ठोठावणाऱ्या विधेयकाला राज्यसभेची मान्यता. कोळसा खाण घोटाळ्याप्रकरणी माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंग निर्दोष असल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा. शाळांपासून 50 मीटर अंतरावर पाकिटबंद खाद्यपदार्थ आणि शीतपेय विक्रीवर एफडीएचे निर्बंध. ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना एनसीएमसी स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला एसटी महामंडळाची मुदतवाढ. आणि राज्य सरकारचा व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार हृदयनाथ मंगेशकर यांना तर राज कपूर जीवन गौरव पुरस्कार सलीम खान यांना जाहीर. लोकसभेत आज पेपरफुटी प्रकरणी कठोर कारवाईची तरतूद असलेलं सुधारणा विधेयक मंजूर झालं. राज्यसभेत वंदे मातरमचा अवमान करणाऱ्यांच्या विरोधात कारवाईची तरतूद असणारं विधेयक मंजूर झालं. संसदेच्या आजच्या कामकाजाविषयी जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: सार्वजनिक परीक्षा अनुचित मार्ग प्रतिबंध सुधारणा विधेयकावरच्या चर्चेदरम्यान देशातली शिक्षण व्यवस्था अतिशय महाग झाल्याचं विरोधी पक्ष नेते राहुल गांधी म्हणाले. यावेळी त्यांनी काही असंसदीय शब्दांचा वापर केल्याचं सांगत सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी गोंधळ घातला आणि त्यांच्या भाषणात अडथळे आणले. आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर झालेल्या हिंसाचाराचे आदेश कोणी दिले यासंदर्भात राहुल गांधी यांनी केलेल्या दाव्यांवरूनही सत्ताधाऱ्यांनी आक्षेप घेतले. या विधेयकावरच्या चर्चेला उत्तर देताना केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी विधेयकातल्या कठोर तरतुदींचा पुनरुच्चार केला. तसंच विरोधी पक्षांनी केलेले आरोप फेटाळून लावले. 2 वर्षांपूर्वी मंजूर झालेल्या कायद्याच्या अंतर्गत पेपरफुटी प्रकरणी 52 गुन्हे दाखल झाल्याची माहिती त्यांनी दिली. या विधेयकावरच्या चर्चेदरम्यान बोलताना विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलेले दावे त्यांनी फेटाळून लावले. आंदोलक विद्यार्थ्यांवर गोळीबार झाला नसून केवळ अश्रुधूर सोडल्याचं ते म्हणाले.
2: मुझे ये भी हैरानगी है कि नेता प्रतिपक्ष जो सार्वजनिक जीवन और प्रशासनिक प्रणाली की जो बुनियादी बिंदु है उनकी जानकारी का भी अभाव है. सबसे पहली बात तो ये कि जब वो कहते हैं कि गृह मंत्री जी ने गोली चलाने का आदेश दिया और उसे ऑथेंटिकेट करने में नाकाम है तो सबसे पहली बुनियादी बात कि कहीं भी गोली चलाने का आदेश कोई मंत्री नहीं देता, वो मैजिस्ट्रेट देता है, एसडीएम देता है, डीएम देता है.
1: सत्ताधारी आणि विरोधकांच्या गोंधळातच हे विधेयक मंजूर झालं आणि त्यानंतर सभापती ओम बिर्ला यांनी सभागृहाचं कामकाज उद्यापर्यंत तहकूब केलं. त्यापूर्वी जन्ममृत्यूच्या उशिरा होणाऱ्या नोंदी संदर्भातलं विधेयक गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी लोकसभेत सादर केलं. 2 वर्षांपेक्षा अधिक कालावधीनंतर जन्म किंवा मृत्यूची नोंदणी करायची असेल तर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांची मंजुरी आवश्यक असेल. सध्या 1 वर्षापेक्षा अधिक कालावधीनंतर जन्ममृत्यूची नोंद होणार असेल तर जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी आवश्यक असते. राज्यसभेत आज वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला जनगण मन या राष्ट्रगीताप्रमाणे सन्मान देण्याची तरतूद असलेलं विधेयक मंजूर झालं. या अंतर्गत वंदे मातरमचा अवमान करणाऱ्यांनाही 3 वर्षांपर्यंत शिक्षा आणि दंड अशी तरतूद आहे. हे विधेयक मंजूर झाल्यानंतर विरोधकांचा गोंधळ सुरू राहिल्यानं सभागृहाचं कामकाज उद्यापर्यंत तहकूब झालं.
0: कोळसा खाण वाटप घोटाळा प्रकरणी माजी प्रधानमंत्री दिवंगत मनमोहन सिंह यांना निर्दोष ठरवत त्यांच्या विरोधातला फौजदारी खटला सर्वोच्च न्यायालयानं आज बंद केला. सीबीआयनं दाखल केलेला क्लोजर रिपोर्ट विशेष न्यायालयानं फेटाळल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं नाराजी व्यक्त केली. मनमोहन सिंग, उद्योजक कुमार मंगलम बिर्ला आणि माजी कोळसा सचिव पी सी पारेख यांना ओदिशातल्या तालाबिरा 2 या कोळसा खाण वितरण प्रकरणी विशेष न्यायालयानं बजावलेलं समन्सही सर्वोच्च न्यायालयानं स्थगित केलं. राज्यातल्या 2 लाख रुपयांपर्यंत थकित कर्ज असलेल्या सर्व पात्र शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी केली जाणार आहे. हेअर कटमुळे कर्जमाफीच्या यादीत रक्कम कमी दिसत असली तरी घाबरण्याचं किंवा काळजी करण्याचं कारण नाही असं कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज स्पष्ट केलं. ते पुण्यात वार्ताहर परिषदेत बोलत होते. कर्जमाफीच्या यादीत कमी दिसणारी उर्वरित रक्कम संबंधित राष्ट्रीयकृत बँकांकडून नियमानुसार वर्ग केली जाणार आहे असं त्यांनी सांगितलं. कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कर्ज नील झाल्याचं प्रमाणपत्र मिळणार असून दुसऱ्याच दिवशी पात्र शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज उपलब्ध करून देणं शक्य होईल असं भरणे म्हणाले. राज्यात आतापर्यंत सरासरीच्या 94% पाऊस पडला असून 84%पेक्षा जास्त खरीप पेरणी पूर्ण झाल्याची माहिती त्यांनी दिली. सोयाबीनच्या निकृष्ट बोगस बियाण्यांच्या प्रकरणात 85

0: कृषी कंपन्यांविरुद्ध एफआयआर दाखल केली असून संबंधित कंपन्यांना बियाणं बदलून देण्याच्या आणि नुकसान भरपाईच्या सूचना दिल्या आहेत. राज्यात यंदा 45,10,000 हेक्टरवर सोयाबीनची लागवड झाली. त्यापैकी सुमारे 24,000 हेक्टर क्षेत्रावरच्या पिकाबाबत तक्रारी आल्या आहेत. या तक्रारींचं तातडीनं निराकरण करण्यासाठी कृषी विभागाचे अधिकारी प्रयत्नशील आहेत असं त्यांनी सांगितलं. नैसर्गिक अधिवास कायम राखत वैज्ञानिक दृष्टिकोनातून राज्यात व्याघ्र संवर्धनाची अंमलबजावणी सुरू आहे, त्यामुळे देशातले सर्वाधिक वाघ राज्यात असतील अशी आशा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त नागपुरात आयोजित कार्यक्रमात बोलताना व्यक्त केली.
1: जगाच्या एकूण व्याघ्र संख्येच्या 75% वाघ हे आपल्या भारतामध्ये या ठिकाणी आहे आणि अर्थातच महाराष्ट्र भारतात तिसऱ्या क्रमांकावर आहे. पण मला विश्वास आहे की आता जे नवीन सेन्सस होईल त्यानंतर कदाचित आपण पहिल्या क्रमांकाकडे जाऊ. इतक्या वेगानं आपली ही संख्या या ठिकाणी वाढली आहे. साधारण 2014 साली जी संख्या 190 होती ती आता 444 इथपर्यंत झाली आहे आणि ही 600 वर गेली आहे अशा प्रकारचा आपला अंदाज देखील आहे.
0: यावेळी वन्यजीव संवर्धन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे विशाल बनसोड, गजानन धनराज गुलधे आणि व्ही ए डोंगरे यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. राज्यातल्या सर्व माध्यमांच्या

उल्लेखनीय कार्य करणारे विशाल बनसोड, गजानन धनराज गुल्धे आणि व्ही ए डोंगरे यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. राज्यातल्या सर्व माध्यमांच्या शाळांच्या 50 मीटर परिसरात साखर, मीठ आणि मेद यांचं अतिरिक्त प्रमाण असलेल्या पाकिटबंद खाद्यपदार्थ आणि पेयांच्या विक्रीवर अन्न आणि औषध प्रशासनानं बंदी घातली आहे. या आदेशाची कठोरपणे अंमलबजावणी केली जाईल असं आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आज बातमीदारांना सांगितलं. अन्न सुरक्षा नियमांनुसार प्रत्येक शालेय स्वयंपाकघर चालकाकडे आणि शाळांना अन्न पुरवणाऱ्यांकडे परवाना असणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना एनसीएमसी स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला एसटी महामंडळानं एका महिन्याची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे या नागरिकांनी एसटी प्रवास सवलतीसाठी 1 सप्टेंबरपासून एनसीएमसी स्मार्ट कार्ड आवश्यक असेल. तोपर्यंत सध्या सुरू असलेल्या सवलतीचा लाभ घेता येईल. राज्य सरकारचा 2025 या वर्षाचा व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार हृदयनाथ मंगेशकर यांना तर राज कपूर जीवनगौरव पुरस्कार सलीम खान यांना जाहीर झाला आहे. चित्रपती व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्कार अभिनेते प्रसाद लोक यांना तर राज कपूर विशेष योगदान पुरस्कार अभिनेत्री राणी मुखर्जी यांना दिला जाणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा यंदाचा जीवनगौरव पुरस्कार गोपाळ देशमुख यांना जाहीर झाला आहे. ऐतिहासिक, संशोधनात्मक आणि साहित्यिक लेखनातल्या योगदानाबद्दल विद्यापीठाच्या वर्धापनदिनी 1 ऑगस्टला त्यांना या पुरस्कारानं गौरवलं जाणार आहे. 51,000 रुपये रोख, स्मृतिचिन्ह आणि गौरवपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. अक्कलकोट इथल्या स्वामी समर्थ मंदिराच्या विकासाकरता म्हाडाची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती करायला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली आहे. यामुळे मंदिराच्या परिसरातले रस्ते, वाहनतळ, आरक्षण क्षेत्रांचा विकास आणि आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सरकारनं मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्या 28 ऑगस्टपर्यंत पूर्ण कराव्यात, अन्यथा 29 ऑगस्टपासून पुन्हा आंदोलन सुरू केलं जाईल असा इशारा मनोज दरंगे पाटील यांनी दिला आहे. मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात राज्यस्तरीय बैठक झाल्यावर ते बोलत होते. नाशिकच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ व्यंकट शाहूबाई अर्जुनराव गीते यांची आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती करायला राज्यपाल जिष्णू देववर्मा यांनी मंजुरी दिली आहे. हवामान विभागानं चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यांना उद्या सकाळपर्यंत रेड अलर्ट जारी केला असून या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. जळगावमध्ये उद्या रेड अलर्ट आहे. नांदेड, लातूर आणि भंडारा या जिल्ह्यांना आज तर नागपूर, वर्धा आणि कोल्हापूरच्या घाट परिसराला आज आणि उद्या जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त 14 एप्रिल रोजी लातूर शहरात काढलेल्या विविध मिरवणुकांमध्ये ध्वनी प्रदूषणाच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 2 मंडळांच्या एकूण 4 पदाधिकाऱ्यांविरोधात खटले दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणी आणखी 24 जणांविरोधात न्यायालयीन कारवाईची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. शिर्डीच्या श्री साईबाबा संस्थानच्या वतीनं आज आयोजित गुरुपौर्णिमा उत्सवात लाखो भाविकांनी साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं. आज उत्सवाच्या मुख्य दिवशी श्री साई सच्चरित या ग्रंथाच्या अखंड पारायणाची समाप्ती झाली. त्यानंतर अखंड पारायण समाप्ती मिरवणूक काढण्यात आली. नागपूर शहरात काल पडलेल्या 186 मिलीमीटर पावसापैकी 110 मिलीमीटर पाऊस 1 ते 1.25 तासात पडल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली. 3 शाळांमध्ये अडकलेल्या 450 मुलांना बाहेर काढल्याचं त्यांनी सांगितलं. रायगड, पालघर, नाशिकमध्येही 15 दिवस ते 1 महिन्यात पडणारा पाऊस एका दिवसातच पडत आहे. एवढ्या पाण्याचा निचरा करायला नैसर्गिक व्यवस्था अपुऱ्या पडत आहेत असं ते म्हणाले. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पेपर फुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या विधेयकाला लोकसभेची मंजुरी. वंदे मातरमचा अवमान करणाऱ्यांना 3 वर्षांपर्यंत शिक्षा ठोठावणाऱ्या विधेयकाला राज्यसभेची मान्यता. कोळसा खाण घोटाळ्याप्रकरणी माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंग निर्दोष असल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा. शाळांपासून 50 मीटरच्या अंतरावर पाकिटबंद खाद्यपदार्थ आणि शीतपेय विक्रीवर एफडीएचे निर्बंध. ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना एनसीएमसी स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला एसटी महामंडळाची मुदतवाढ आणि राज्य सरकारचा व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार हृदयनाथ मंगेशकर यांना तर राज कपूर जीवनगौरव पुरस्कार

0: सलीम खान यांना जाहीर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर ऍपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी.

पामेला जैन आणि सहकारी यांच्या स्वरात बेटी बचाव गीत आपण ऐकलं. आकाशवाणीचं हे मुंबई केंद्र आहे. आपण ऐकत आहात अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम. यानंतर ठीक 7:15 वाजता ऐकाल वृत्तविशेष.

श्रोतेहो नमस्कार. वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोतेहो, जागतिक पातळीवर भारत एक मोठी अर्थव्यवस्था म्हणून पुढे येतोय. जगभरात एक विश्वासू भागीदार अशी भारताची ओळख होते. त्याचबरोबर देशाची निर्यातही गेल्या काही वर्षात वाढले. 2025-26 या आर्थिक वर्षात देशाची निर्यात विक्रमी पातळीवर पोहोचले. कच्चा माल, तयार माल याबरोबरच विविध वस्तू आणि सेवा क्षेत्रात भारताचा जगातल्या इतर देशांबरोबरचा व्यापार मोठ्या प्रमाणात वाढलाय. भारतानं जगातल्या काही महत्वाच्या देशांबरोबर केलेल्या मुक्त व्यापार करारांची साथही या वाढीला मिळाली. निर्यात आणि उत्पादन क्षेत्राच्या वाढीसाठीचं प्रोत्साहन आणि पायाभूत सुविधांच्या विकासाचाही त्याला आधार मिळालाय. निर्यात क्षेत्रात झालेली ही वाढ, त्याची कारणं, त्यासाठी करण्यात आलेले विशेष प्रयत्न आणि योजना या सर्व संबंधित घटकांविषयी आजच्या वृत्तविशेषमध्ये ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ निखिल गुर्जर यांच्याकडून आपण माहिती घेणार आहोत. भारतातून होणाऱ्या निर्यातीत झालेल्या वाढीबद्दल

0: सांगताना निखिल गुर्जर म्हणाले,
1: आर्थिक परिदृश्यातील नक्कीच बदल झालेला आहे. वैयक्तिक स्तरावर जसं आपण उत्पन्न आणि खर्च म्हणत असतो, तसंच देशाच्या स्तरावर आपण पुंजी आणि संपत्ती वाढवायचं, म्हणजे आपण म्हणतो की निर्यात करावं. निर्यात आणि आयात हे दोन जे पहलू असतात त्याच्यात. तर 2020 साली आपलं 490 अब्ज डॉलर होतं आपलं निर्यात, आणि तेच 2025-26 मध्ये 863 अब्ज डॉलर झालं. ह्याची दोन प्रमुख कारणं आहेत. एक आहे की आपलं स्पर्धा क्षमता जी आहे आपल्या देशाची ती वाढलेली आहे, आणि दुसरं म्हणजे जे निर्यात करायची जी संधी आहे, ते संधी जे आहे ते संधींची उपलब्धी ती पण वाढलेली आहे. उपलब्धता कशी वाढली आहे, वेगळे फ्री ट्रेड अग्रीमेंट्स आणि काय काय होते त्याच्यामुळे ते वाढलेलं आहे. पण ह्या सगळ्या अर्थव्यवस्थेचे प्रमुख जे चालक घटक कुठले आहेत, त्या तीन गोष्टी आहेत. पहिलं जे आहे ते स्ट्रक्चरल चेंजेस, ज्याला आपण म्हणतो की संरचनात्मक कारण जे आहेत. पहिली गोष्ट म्हणजे आपण काय निर्यात करत होतो त्याच्यातच बदलाव आलेला आहे. जे आपण कच्चा माल पूर्वी विकायचो तेच आता व्हॅल्यू ऍडेड गुड्स आपण जास्त एक्सपोर्ट करतोय. ही पहिली स्ट्रक्चरल गोष्ट आहे. आणि याचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे प्रोडक्टिव्हिटी लिंक्ड इन्सेंटिव्हचं जो स्कीम आहे, त्याच्यात जवळजवळ 32% वर्षादरवर्ष वाढ आहे, आणि ते जवळजवळ 85 बिलियन डॉलर, म्हणजे 85 अब्ज डॉलर जे आहे त्याची वाढ झालेली आहे. दुसरं म्हणजे मॅन्युफॅक्चरिंगला आपण फाईन लाईन करून आपण सर्व्हिसेस ऑफ मॅन्युफॅक्चरिंग असं जे आपण केलं, त्यात सगळ्यात मोठा जो स्ट्रक्चरल चेंज आला तो आला GCC तर्फे. जे हे कॉम्पिटेटिव्ह सेंटर्स जे आहेत, एक्सेलन्स सेंटर्स जे आहेत, जे परदेशातले कंपनीज भारतात टाकतायत, त्याच्यातनं जवळजवळ 165 ते 180 अब्ज डॉलरचा आपल्याला फायदा आलेला आहे. दुसरं जे कारण आहे तो भूराजकीय कारण आहे, म्हणजे ते जिओपॉलिटिकल रिझन्स जे आपण म्हणतो. त्यात पहिली गोष्ट जी आहे ती पेट्रोलियम आर्बिट्राज. वॉर जेव्हा सुरू झालं तेव्हा पेट्रोलियम विकायला देशांना काही ऑपॉर्च्युनिटी नव्हती, रशियन ऑइलचा तो प्रॉब्लेम होता. तर US ने त्यात काही चेंजेस केले, आणि त्या चेंजेसमुळे भारतातनं रशियन ऑइल प्रॉडक्ट्स आपण एक्सपोर्ट करू शकलो, आणि त्या एक्सपोर्टमुळे पेट्रोलियम आर्बिट्राजमुळे आपल्याला जवळजवळ 65 बिलियन डॉलर्सचं ऍडव्हान्टेज मिळालं. दुसरं म्हणजे महागाई जो वाढ आहे त्याच्यात जवळजवळ 80 अब्ज डॉलरचा आपल्याला फरक पडला. मग इतर गोष्टी होते, जसं की रत्नांचा जो व्यापार आहे, जेम ट्रेड, किंवा मग वस्त्र उद्योग जे आहे, जिथे बाकीच्या देशांनी सांगितलं की आपल्याला चायनावर अवलंबून राहता येणार नाही, आपल्याला स्वस्त तर पाहिजे पण आपल्याला विश्वसनीय पण पाहिजे, आणि त्यासाठी ते भारताकडनं टेक्स्टाईलचं हे बघत होते. तर तिथे आपल्याला जवळजवळ या सगळ्या गोष्टींकडनं आपल्याला जवळजवळ 80 अब्ज डॉलरचा फरक पडला. तर तिसरी गोष्ट जी आहे फ्री ट्रेड अग्रीमेंट, जे की संस्थात्मक रिफॉर्म म्हणतो आपण किंवा इन्स्टिट्यूशनल रिफॉर्म. फ्री ट्रेड अग्रीमेंट जी आहे ही जवळजवळ 18 ते 28 बिलियन डॉलर्सचा इथे निर्यात होते. असे हे तीन गोष्टी आपल्या निर्यातीला वाव देत आहेत.
0: श्रोते हो, एकीकडे जागतिक निर्यात शुल्क प्रणालीमध्ये अनिश्चितता आली असताना अनेक नव्या देशांनी भारताबरोबर मुक्त व्यापार करार केलेत. आजच्या जागतिक परिस्थितीमध्ये हे मुक्त व्यापार करार देशाच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचे आहेत. या करारांमुळे विविध वस्तू आणि सेवांच्या निर्यातीत आणि निर्यातीच्या संरचनेमध्येही बदल झालाय. या FTAचं महत्व ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ निखिल गुर्जर यांनी सांगितलं.
1: टेरिफ सिस्टम मध्ये अनिश्चितता जेव्हा आली त्याच्यामुळे बऱ्याचशा देशांना त्रास झाला, आणि जगभरात उथलपुथल सुरू झाला होता. ह्या संदर्भात जेव्हा आपण पाहतो तर बरेचसे देश जे होते ते म्हटले की या टेरिफ सिस्टम किंवा मोस्ट फेवर्ड नेशन मेकॅनिझमला सोडून आपण एक नवीन मेकॅनिझम ठरवूया आणि करूया, आणि तो जो होता तो मुक्त व्यापार करारच्या माध्यमातून ते करायला लागले. आता जगभरात व्यापाराचा जो भागीदार आहे बऱ्याचशा देशांचा, त्यात US पहिल्या नंबरवर येतो. आणि त्याच्यामुळे जेव्हा US टेरिफ सिस्टम बदलत होतं, ह्या बाकीच्या देशांनी सांगितलं की ठीक आहे, आता आपल्याला US वर अवलंबून राहता येणार नाही, आणि आपल्याला काहीतरी दुसरा मार्ग काढायला लागेल, आणि त्याच्यात आपलं मुक्त व्यापार करार जे आहे तो मेकॅनिझम आपण वापरू. याचे तीन अशी उदाहरणं आहेत. UAE सोबत जेव्हा आपण केलं, तो UAE चं कसं होतं की कच्चं तेल जो होता आणि काही पेट्रोलियमचे जे प्रॉडक्ट्स होते ते आपण म्हटलं की

0: आपण इम्पोर्ट करू आणि युएईला काय हवं होतं, बेसिकली त्यांना फूड सिक्युरिटी हवं होतं. तर हा जो होता हा एनर्जी हेजिंग म्हणजे जोखीम बचाव जे म्हणतो आपण हेजिंग, तर ऊर्जाचा जो हेजिंग होता तो हेजिंग आपल्याला युएई तर्फे जो भेटला आणि हा जो खूपच महत्वाचा हा जो करार आहे ह्याच्यामुळे आपल्याला खूपच फायदा झालेला आहे बिकॉज आपले कॉस्ट जे आहेत ते कंट्रोलमध्ये यायला. दुसरं एक्झाम्पल आहे तो आहे की आपण ऑस्ट्रेलियासोबत जे FTA केलं त्या ऑस्ट्रेलियामधनं आपल्याला क्रिटिकल मिनरल्स जे आहेत ते लिथियम कोबाल्ट वगैरे जे आहेत आणि युरेनियम सप्लाय जे आहेत ह्या सगळे मिनरल्स आपल्याला भारतात इझिली इम्पोर्ट करता येतील असं हा एक करार होता. तर या करारातर्फे आपण जे एक्झिक्यूट करतोय त्यामुळे आपले इलेक्ट्रॉनिक इंडस्ट्री किंवा डिफेन्स इंडस्ट्री आणि पॉवर इंडस्ट्री हे सगळे जे आहेत ह्या सगळ्यांना आपल्याला ऍडव्हान्टेज किंवा बेनिफिट मिळणार आहे. आणि वरून आपले जे प्रॉडक्ट्स आहेत खासकर फार्मा प्रॉडक्ट्स जे आहेत ते फार्मा प्रॉडक्ट्स आपण ऑस्ट्रेलियात पण विकू शकू. ऑफकोर्स ह्याच्यात ऑस्ट्रेलियाचे पण प्रॉडक्ट्स इंडियात येतील आणि तसं म्हणजे दोन्ही देशांना याचा एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट येणार आहे. तिसरं एक एक्झाम्पल जो आहे तो UKचा आहे. UKचा जो मुख्य व्यापार करार जो आहे तो अजून इफेक्टिव्ह झालेला नाही आहे पण त्याच्यात पण फार्मास्युटिकल आणि अभियांत्रिकी उत्पादनं जे आहेत इंजिनिअरिंग गुड्स आणि टेक्स्टाईल जे आहेत टेक्स्टाईल जे पूर्वी ते बांगलादेश आणि व्हिएटनामकडनं घ्यायचे ते आता भारतातनं जेव्हा घेतील 0% टॅरिफ तर आपलं हे कॉम्पिटेटिव्हनेस जे आपण म्हटलं होतं की आपली स्पर्धा क्षमता वाढलेली आहे आणि आपण त्या देशांसोबत कम्पीट करू शकू. तर ह्या टॅरिफ अनसर्टनिटीमुळे आपल्याला हे FTAs जे आहेत मुक्त व्यापार करार जे आहेत त्यामुळे आपल्याला जवळजवळ 28 बिलियनचा आतापर्यंत फायदा होतोय आणि पुढे जाऊन हा जवळजवळ 105 अब्ज डॉलर पर्यंत पोहोचायची क्षमता आहे पुढच्या 3 वर्षात.
1: श्रोते हो, देशाच्या निर्यात वाढीमध्ये विविध घटक अंतर्भूत असतात. यात उत्पादन, लॉजिस्टिक, तांत्रिक कौशल्य याबरोबरच निर्यात शुल्कही महत्वाचं ठरतं. देशात कमीत कमी निर्यात शुल्क म्हणजे टॅरिफची आकारणी आणि देशांतर्गत उत्पादनांना देण्यात आलेलं प्रोत्साहन हे तर आहेच, त्याचबरोबर केंद्र सरकारच्या उत्पादनाशी जोडलेलं प्रोत्साहन अर्थात प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्हचाही मोठा वाटा आहे. या PLIचा निर्यात वाढीला कसा फायदा झाला याबाबत निखिल गुर्जर यांनी माहिती दिली.
0: नवीन मुक्त व्यापार करारांमुळे आपलं निर्यातीचा जो व्हॉल्यूम आहे तो नक्कीच वाढणार आहे आणि ह्याच्यात मेन कारण काय आहे की टॅरिफ आता लागणारच नाही बिकॉज मुक्त व्यापार असल्यामुळे आपल्याला 0% टॅरिफ लागणार आणि एक्सपोर्ट आपण वाढवलं की तो इन्सेंटिव्ह पण आहे एक्सपोर्टसाठी जसं की प्रोडक्टिव्हिटी और प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह स्कीम जे म्हणतो आपण PLI स्कीम. तर हा PLI स्कीम कसं असतं की जेव्हा आपण काही पैसे घेतो आणि इन्व्हेस्ट करतो आपल्या देशात आपण काहीतरी बनवायचं म्हटलं की 500 कोटी ठीक आहे आपण इन्व्हेस्ट केलं, इन्व्हेस्ट केल्यावर आपण पहिल्याच वर्षी आपण काय काय सेल करतो, समजा आपण 4000 कोटीचा आपण सेल केला तर गव्हर्नमेंट जे आहे ते 4-6% हे इन्क्रीमेंटल सेल जे आहे म्हणजे जितकं सेल आपण मागच्या वर्षी आणि आताच्या वर्षांमध्ये जितका डिफरन्स आहे त्या डिफरन्सवर 4-6% जे आहे त्या इन्क्रीमेंटल सेलचं गव्हर्नमेंट आपल्याला देतं डायरेक्ट. तर हा जो आहे हा गव्हर्नमेंट आपल्याला पे करतं. तर असं जे स्कीम आहे PLI ही PLI स्कीम आपल्याला खूप राबवण्यासारखी आहे. हा जो ऑलरेडी आपण खूप वापरतोय ह्या स्कीमला जसं की सेलफोन आयफोन वगैरे जे विकले जात आहेत इंडियातनं PLI स्कीम तर्फे त्यांना खूप बेनिफिट मिळतोय. बरेचसे हे जे मुक्त व्यापार करार जे आहेत ह्यांच्यामुळे ते मोस्ट फेवर्ड नेशन्सचे जे 12% किंवा 16% फुटवेअर अपॅरलचे वगैरे जे आहेत UKचे उदाहरणार्थ ते आता शून्यावर आले म्हणजे तिथे टॅरिफच नाही आहे. तर डेफिनेटली हा जो लो टॅरिफ आणि एक्सपोर्ट इन्क्रीमेंट आणि हा जो इन्सेंटिव्ह जो आपण म्हणतोय PLI स्कीमचा जो आहे ह्याच्यामुळे नक्कीच वाढ होणार आहे आपल्या निर्यातीत.
1: श्रोते हो, निर्यात वाढीचा फायदा जसा देशाच्या आर्थिक प्रगतीला होतो त्याचबरोबर त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीही होत असते. यामुळे देशातल्या तरुणांसमोरही नव्या संधी निर्माण झाल्यात याविषयी निखिल गुर्जर यांनी माहिती दिली.
0: PLI स्कीम जे आहे तो मेक इन इंडिया प्रॉडक्ट साठी आहे म्हणजे जे आपण नॉर्मली आयात करत असतो ते प्रॉडक्ट आपण इंडियातच बनवलं तर मग त्याला PLI

0: स्कीम लागू पडते. तर आता देशात एक नवीन डीएसएच बिल जे म्हणतो तो जीसीसी साठी आहे, आणि नवीन एससीझेडचा बिल जो आहे तो पण पास झालेला आहे. आणि त्या बिलमध्ये बेसिकली आपल्याला वाव कुठल्या सेक्टर्समध्ये भेटणार आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड अपस्किलिंग आणि डिफेन्समध्ये, म्हणजे कौशल्य वृद्धी जी आहे आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे जे सर्व्हिसेस जे आहेत, ए आय सर्व्हिसेस आणि डिफेन्स, या एरियाजमध्ये सगळ्यात जास्त त्यांना वाव मिळणार आहे. आणि ह्याला आपण टॅलेंट आर्बिट्राज म्हणतो, म्हणजे जे टॅलेंट जे आपल्याला भेटतोय दुसऱ्या देशांमध्ये आणि आपल्या देशात जे टॅलेंट भेटतोय, तर ह्या टॅलेंटमध्ये त्यांना खूपसे संधी मिळणार आहेत. आणि जसं मी सांगितलं, कागदपत्र सोपीकरण जे आहे जे या करारांतर्फे झालेलं आहे, त्यामुळे एक्सपोर्ट ऑपॉर्च्युनिटीज इतके वाढलेत की छोटे कंपनीज जे आहेत, स्मॉल स्केल इंडस्ट्रीज किंवा एसएमईज आणि इंडिव्हिज्युअल एंटरप्रेन्युअर्स, ते पण एक्सपोर्ट करू शकतात. आणि त्या एक्सपोर्टसाठी व्यवस्थित चॅनल डेव्हलप करत आहे आपल्या देशात. टॅलेंट आर्बिट्राज म्हणजे काय हे जरा आपण समजून घेऊ. टॅलेंट आर्बिट्राज म्हणजे देशात आपले एम्प्लॉयमेंट कॉस्ट कमी असतील, पगार कमी असतो लोकांचा, तिथून आपण काम करून घ्यायचं आणि ज्या देशात त्या सर्व्हिस किंवा त्या उत्पन्नाला जास्त पैसे मिळतील त्या देशात आपल्याला विकायचं आहे. थोडक्यात स्वस्तात काम करून घेणे आणि ते जास्त चांगल्या व्हॅल्यू बेस्ड मार्केटमध्ये विकायचं. तर हा जो टॅलेंट आर्बिट्राज आहे, ह्याच्यात युवकांना आणि आपल्या तरुण पुढच्या पिढीला डेफिनेटली ऍडव्हान्टेज घेता येईल आणि त्यांनी घ्यावं पण, बिकॉज आपले जे करार जे आहेत ते करार या टॅलेंट आर्बिट्राजला खूप सपोर्ट करतात. तर ह्या सगळी गोष्टी ज्या आहेत त्यांचे पॉझिटिव्ह इफेक्ट्स नक्कीच आपल्याला पाहायला भेटणार आहेत आणि नक्कीच ह्याच्यामुळे आपली पुढील पिढी जी आहे ती ह्याचे उपयोग व्यवस्थित करू शकते आणि ह्याचा लाभ घेऊ शकतात.
1: श्रोते हो, देशाच्या प्रगतीच्या दृष्टीनं घडत असलेल्या विविध सकारात्मक बाबींचा प्रभाव देशाच्या निर्यातीवर पडतोय. त्यामुळेच गेल्या अनेक वर्षातली विक्रमी निर्यात नोंदवली गेली. जागतिक परिस्थितीचं सूक्ष्म अवलोकन आणि त्या अनुषंगानं उचललेल्या पावलांचा फायदा सर्व क्षेत्रांबरोबरच देशातल्या तरुणांना रोजगार मिळण्यात आणि त्यांच्या कौशल्याला मिळालेल्या संधीत होणार आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन एआयआर या ऍपवर लाईव्ह ऐकू शकता आणि तसंच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या आणि संपादन संगीता गोडबोले, प्रसारण सहाय्य शीतल जाधव, लेखन आणि समन्वय सोहम नलावडे, निवेदन राजश्री आगाशे.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं प्रसारण FM बँड 102.7 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या आमच्या ऑफिशियल ऍपवर. मंडळी, आता वेळ झालीय कृषी विषयक कार्यक्रमाची. तेव्हा ऐकूया शेतकरी बांधवांसाठी सादर होणारा कृषी विषयक कार्यक्रम माझे शेत माझे शिवार.
1: माझं शेत माझं शिवार.
2: माझे शेत माझे शिवार या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आणि जयश्री पाटीलचा नमस्कार. मंडळी, कृषी संवाद या अंतर्गत आज आपण ऐकणार आहोत रान भाज्या याविषयी अनिल चौगुले यांनी दिलेली माहिती. तत्पूर्वी कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया.

0: हवामानाचा अंदाज आणि हा अंदाज आपल्याला देत आहेत ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूर इथले तांत्रिक अधिकारी डॉक्टर मयूर सुतार.
1: नमस्कार शेतकरी बंधूंनो, प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून कोल्हापूर सांगली व सातारा या तीन जिल्ह्यांसाठी हवामान अंदाज प्राप्त झालेला आहे. या हवामान अंदाजानुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 29-30 व 31 जुलै तसेच 1 आणि 2 ऑगस्ट रोजी आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. घाट भागामध्ये 29-30 व 31 जुलै रोजी बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची तर 1 आणि 2 ऑगस्ट रोजी काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मध्य व पूर्व भागात 29-30 व 31 जुलै रोजी काही ठिकाणी 1 आणि 2 ऑगस्ट रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. कमाल तापमान 28-30 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची तसेच किमान तापमान 23-25 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 94-95%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 80-82%, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 15-20 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. हवामान इशारा. कोल्हापूर जिल्ह्यातील घाट भागासाठी 28 जुलै रोजी ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील घाट भागासाठी 29 जुलै रोजी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. घाट भागामध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जना विजांचा कडकडाट व ताशी 30-40 किलोमीटर इतक्या वेगाच्या वाऱ्यासह मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 30 व 31 जुलै रोजी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. तुरळक ठिकाणी मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. सांगली जिल्ह्यामध्ये 29-30 व 31 जुलै तसेच 1 आणि 2 ऑगस्ट रोजी आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. 29-30 व 31 जुलै रोजी काही ठिकाणी 1 आणि 2 ऑगस्ट रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. कमाल तापमान 31-33 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची तसेच किमान तापमान 24-25 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सांगली जिल्ह्यासाठी 29 जुलै रोजी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. तुरळक ठिकाणी मेघगर्जना विजांचा कडकडाट व ताशी 40-50 किलोमीटर इतक्या वेगाच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यामध्ये आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. 29-30 व 31 जुलै रोजी बऱ्याच ठिकाणी 1 आणि 2 ऑगस्ट रोजी घाट भागामध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मध्य व पूर्व भागात एक तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. हवामान इशारा. 28 व 30 जुलै रोजी सातारा जिल्ह्यातील घाट भागासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. त्या अलर्टनुसार घाट भागामध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 29 व 31 जुलै रोजी सातारा जिल्ह्यातील घाट भागासाठी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. तुरळक ठिकाणी मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच 29 व 30 जुलै रोजी सातारा जिल्ह्यातील मध्य व पूर्व भागासाठी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. त्या अलर्टनुसार मेघगर्जना विजांचा कडकडाट व ताशी 40-50 किलोमीटर इतक्या वेगाच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. शेतकरी बांधवांनी स्वतःची व आपल्या पशुधनाची काळजी घ्यावी. सोयाबीन, भुईमूग, हळद, आले तसेच मिरची या पिकांमध्ये पावसाच्या साठणाऱ्या अतिरिक्त पाण्याचा निचरा होईल यासाठी चर काढून व्यवस्था करावी. धन्यवाद.
0: ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूर इथले तांत्रिक अधिकारी डॉक्टर मयूर सुतार यांनी दिलेला हवामानाचा अंदाज आत्ताच आपण ऐकलात.

0: शेतकरी बंधू भगिनींना आरोग्य म्हटलं की चांगला आहार आला आणि चांगला आहार म्हटलं की त्याच्यामध्ये विविधता आली आणि ही विविधता आपल्याला मिळू शकते रानभाज्यांमधून. पावसाळ्याच्या दिवसामध्ये येणाऱ्या रानभाज्यांमधून वेगवेगळ्या प्रकारची जीवनसत्व खनिज आपल्याला मिळत असतात. सध्याच्या जगामध्ये रानभाज्या काहीशा दुर्लक्षित होत चालल्या आहेत असं आपल्या लक्षात येतं. याच रानभाज्यांच्या विषयी जागृती व्हावी म्हणून रानभाज्या म्हणजे काय, त्यांचे काय उपयोग असतात आणि त्यांचा आपल्या आहारामध्ये आपण कसा वापर करून घेऊ शकतो याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. मागच्या आठवड्यात आपण पहिला भाग ऐकला, आता ऐकणार आहोत दुसरा भाग. ही माहिती आपल्याला देत आहेत अनिल चौगुले.
1: पहिल्या भागामध्ये आपण रानभाज्यांविषयीची सविस्तर माहिती समजून घेतली. हे काम करत असताना, जनजागृतीचं कार्य करत असताना अनेक लोक, अनेक निसर्गप्रेमी, अनेक शेतकरी, अनेक महिला, बऱ्याच लोकांचे प्रश्न किंवा बऱ्याच लोकांची विचारणा झाली की ह्याची आपल्याला शेती करता येईल का, ह्याची रोपं तयार करता येतील का. पण आम्ही याचा पूर्णपणे अभ्यास केल्यानंतर किंवा चार सीझन बघितल्यानंतर लक्षात आलं की ह्या रानभाज्या ह्या पावसाच्या पाण्यावरच येतात, त्यामुळे ही जी शेती करून चालणार नाही आणि शेती केली तर याच्यावर खतांचा मारा होणार आणि त्यामुळे याच्यातली जी पोषक मूल्य जी आहेत ती मला वाटते कमी होतील. म्हणून याची शेती न करता स्वतःपुरती आपल्या आपल्या परसबागेमध्ये आपल्या कुटुंबापुरती अशा काही रानभाज्यातल्या काही व्हरायटी आपल्याला, काही रोपं आपल्याला तयार करता येतील का, असा आम्ही गेल्या 4-5 वर्षामध्ये प्रयोग केला. त्या प्रयोगातून आम्हाला अनेक रानभाज्यांची रोपांची निर्मिती करता आली आणि ती रोपांची निर्मिती करून आम्ही गेल्या 2 वर्षामध्ये जे निसर्गप्रेमी किंवा शेतकरी वर्ग जे परसबाग फुलवतात त्यांना आम्ही ही रोपं मागच्या 2 वर्षामध्ये वितरित केलेली आहेत. ह्या वर्षीचा अनुभव असा आहे की बरेच लोक सांगायला लागलेत की आता आमचा पाऊस चालू झाल्यापासून या रानभाज्यांच्या रोपांना त्याला पालवी फुटली, त्याला फळं लागायला लागली, त्याला जे काय आहे ते वाढा लागलेलं आहे आणि त्याचा आम्ही आस्वाद घ्यायला लागलेला आहे. तर ह्या कुठल्या कुठल्या रानभाज्या किंवा त्याची रोपं तयार करता आली किंवा आम्ही करायला यशस्वी झालो त्याच्यामध्ये सुरुवातीला मला सांगायला हरकत नाही, आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आम्ही सुरुवातीच्या काळात ज्यावेळेला रानभाज्यांची पाककृती स्पर्धा घेतली त्यावेळेला सुमारे जवळजवळ 74 प्रकारच्या रानभाज्या त्या स्पर्धेमध्ये आल्या होत्या आणि ह्या आपल्या कोल्हापूर शहर आणि आजूबाजूच्या ग्रामीण भागातल्याच महिलांनी याच्यामध्ये सहभाग घेतला होता आणि आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 74 प्रकारच्या रानभाज्या जर असतील तर अजूनही ह्या रानभाज्या वेगवेगळ्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये तिथल्या तिथल्या भौगोलिक परिस्थितीनुसार वेगवेगळ्या रानभाज्या अजूनही आहेत. सुमारे मला वाटतं महाराष्ट्रामध्ये 250-300 आसपास रानभाज्यांची यादी अनेक ठिकाणी ऐकायला मिळते, वाचायला मिळते आणि ह्या रानभाज्या विखुरलेल्या आहेत. तर आपल्या भागात आढळणाऱ्या रानभाज्या विशेष करून गुळवेल असेल, मायाळ असेल, गोकर्ण असेल, वायवर्ण असेल, भोकर असेल, कांडवेल असेल, आळू असेल, हदगा, कुडा, राजिकरा, सुरण, उंबर, शेवगा, ओवा, वाघाटी, करंज, करंबळ, कळसुंबी, पिंपळ, फणस,

कांचनात, करंदा, करवंद, उंबर, नेपत्ती, केळफूल, कुडा, आपटा, सुरण, घोळ, कुरडू, टाकाळा, आंबुशी, करटोली, घेटुळी, आगाडा, चुका, काटेमाठ, चंदनबटवा, केना, भुयावळी, तांदुळजा, काटेकोशिंदा, वसू, नाल, मोर, मोरशेंड, नावळी, सुई, टाकळी, कपाळफोडी, चिवळ, भारंगी, गोजीब, पाथरी, रानमिती, रानपोकळा, चिचुरडी आणि दिंडा अशा रानभाज्या सुमारे आम्हाला निरीक्षणास आल्या. ह्या रानभाज्यांचा आम्ही प्रत्यक्षात पाककृती करण्याचा प्रयत्न केला. अनेक लोक आता आपापल्या घरामध्ये आपल्या आपल्या परसामधली पिकवून ह्यातल्या बऱ्याच रानभाज्या स्वतःपुरत्या तयार करून त्या पावसाच्या पाण्यावरच येतात हे लक्षात आलं आणि तेवढ्या 4 महिन्यासाठी या रानभाज्याचा आस्वाद घ्यायला अनेक निसर्गप्रेमी अनेक शेतकऱ्यांनी चालू केलेला आहे. मायाळू ही रानभाजीचा आहे आणि गोकर्ण या 3 रानभाज्या सहज आपल्याला वेलवर्गीय आहेत. ह्या सहज लावता येतात आणि या पावसाच्या पाण्यावर तरारून येतात आणि या 4 महिन्यामध्ये याचा आस्वाद घेणं म्हणजेच प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी ह्या वनस्पतींचा आणि ह्या रानभाज्यांचा फार मोठा उपयोग आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये होऊ शकतो. त्यामुळं जे श्रोते आता खरं म्हणजे ऐकतायत त्या श्रोत्यांना मला कळकळीची विनंती आहे की गुळवेल, मायाळू आणि गोकर्ण आता याचं कटिंग सुद्धा लावलं तरी किंवा याचं बीज सुद्धा लावलं तरी पावसाच्या पाण्यावर येतं आणि आपल्याच पडद्यामध्ये आपल्याच परसबागेमध्ये अशा रानभाज्या खाऊन आपल्याला हा आस्वाद घेता येईल आणि आपली जी विविधता आहे किंवा आपल्या भौगोलिक वातावरणामध्ये वाढणाऱ्या ज्या काही वनस्पती आहेत त्याचा त्या त्या सीझनमध्ये आपल्याला आस्वाद घेता आला पाहिजे. आपल्या भारतामध्ये सुदैवानं 3 ऋतूमध्ये विभागणी झालेली आहे. उन्हाळा, हिवाळा, पावसाळा या 3 ऋतूमध्ये आपल्यामध्ये आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आणि विशेष करून आयुर्वेदामध्ये काय खावं आणि काय खाऊ नये याचा सुद्धा उल्लेख केलेला दिसतोय आणि म्हणून मला वाटतं पावसाळ्याच्या तोंडावर आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये किंवा आपले सगळे भारतीय सण उत्सव जे आहेत त्या प्रत्येक सण उत्सवामध्ये सुद्धा मला वाटते वनस्पतीचं महत्व दिसून येतं. म्हणून मृग नक्षत्राच्या पार्श्वभूमीवर सुद्धा आपल्याला सुरुवातीला मला वाटते 7 तारखेला 7 जूनला शेवग्याच्या पानाची भाजी खाण्याची प्रथा आपल्याकडे आहे आणि अनेक लोकांनी शेवग्याच्या पानाची भाजी खाऊन त्याचा आस्वाद घेतात पण ती एकच दिवस न खाता त्या दिवसापासून सुरुवात करायची आणि पावसाळ्यामध्ये 4 महिने आणि हिवाळ्यात 4 महिने असे 8 महिने ही दाराघरामध्ये आपल्याला शेवग्याचं झाड टेरेस असू दे, बाल्कनी असू दे, आपल्याकडे जेवढी जागा असेल त्या जागेमध्ये अगदी छोट्या डब्यामध्ये, बॅरेलमध्ये, कुंडीमध्ये हे झाड लावून पाहिजे तेवढ्या उंचीला आपल्याला ठेवता येतं आणि त्याचा आपल्याला आस्वाद घेता येतोय आणि त्याची आपल्या पुरती भाजी किंवा भविष्यकाळात त्याला शेंगा पण त्याच्या फुलांचा पण वापर करून आपल्याला त्याचा आस्वाद घेता येतोय. फक्त ही शेवग्याच्या पानाची भाजी उन्हाळ्यामध्ये 4 महिने ही खायची नाही कारण त्या भाजीमध्ये उष्ण भाजी आहे त्यामुळे उष्णतेमध्ये परत उष्ण भाजी खाल्ल्यामुळे आपल्याला कदाचित थोडासा त्रास होण्याची शक्यता आहे. म्हणून 8 महिन्यामध्ये वेगवेगळ्या आठवड्यातून एकदा तरी ही सेवन केली पाहिजे. मग आपल्याकडं अनेक वेळेला आपल्या कुटुंबामध्ये पालेभाज्या खाण्याचा जरासा सगळ्यांचाच कंटाळा असतो किंवा आवडत नाहीत म्हणून याच्या वेगवेगळ्या पद्धतीने रेसिपी करता येतात. आमच्या संस्थेमार्फत आम्ही याच्या वेगवेगळ्या रेसिपी केल्या, याचं थालीपीठ केलं, त्याची भजी केली, त्याचा झुणका केला, त्याचा कटलेट केला, त्याचं कोबी मुंचून केलं, त्याचा खाकरा केला, मला वाटते शेवगा राईस केला. अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला वेगवेगळ्या रेसिपीज ज्यांना ज्यांना ज्या शक्य आहेत त्यांनी त्यांनी त्या पद्धतीने करावेत आणि वेगवेगळ्या फॉर्ममध्ये हे जर रेसिपी तयार करून जर आपण कुटुंबामध्ये जर याचं सेवन केलं तर मला वाटतं हे न कळत आपल्याला आस्वाद घेता येईल. तर ही पावसाळ्याच्या सुरुवातीला शेवग्याची भाजी आपण खाण्यापासून सुरुवात होते. त्यानंतर हळूहळू पाऊस पडायला लागला की मला वाटते आजूबाजूला खडकाळ भागामध्ये घेटुळी किंवा पुनर्नवा नावाची भाजी दिसायला लागते आणि घेटुळी किंवा पुनर्नवा ही भाजी खडकाळ भागामध्ये अशी जमिनीलगत पसरती ती सुद्धा जर तिची पानं खोडून जर आपण जर ती नेहमीच्या पालेभाज्या जसं करतोय तशी तव्यावर किंवा आपण कढईमध्ये परतली की त्याचा आस्वाद आपल्याला घेता येतील. त्यामुळे घेटुळी नावाची भाजी सुद्धा आपल्या आजूबाजूला दिसते. त्यानंतर तिसरी भाजी दिसते ती म्हणजे गोकरू. गोकरू सुद्धा खडकाळ आणि माळ रानावर दिसते आणि गोकरूची पानं छोटी छोटी असतात आणि त्याला पिवळ्या रंगाची फुलं येतात. गोकरूची सुद्धा भाजी छान पद्धतीने बनवता येते आणि ती सुद्धा नैसर्गिकरित्या आपल्याला उगवलेली दिसते. तर ही पावसाळ्याच्या सुरुवातीला ह्या भाज्या जमिनीवर दिसायला लागतात. त्याचबरोबर मे महिना संपतोय आणि जूनच्या या कालखंड

वनामध्ये भोकर नावाचं जे काही वृक्ष आहे त्याला भोकर थोडी कच्ची थोडी पिकलेली असा सडाच पडायला लागतो झाडाखाली. त्यामुळे कच्च्या भोकराची सुद्धा भरलेल्या वांग्यासारखी भाजी छान करता येते आणि पिकलेल्या भोकराचं लोणचं छान करता येते. ते लोणचं आपल्याला दोन तीन महिने पावसाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये आपल्याला त्याचा वापर करता येतो. आणि हे भोकर सुद्धा रानभाजीतलाच प्रकार आहे आणि ते त्या त्या सीझनला आपल्याला ते खाणं त्या अर्थानं महत्वाचं आहे. कारण बऱ्याच वेळेला सर्दी फडसं होतं किंवा कप धरतो, त्या कपाला आपल्याला भोकराचं फळ खाल्ल्यामुळं कप कमी व्हायला मदत होते. आणि म्हणून त्या अर्थानं लोणच्याच्या फॉर्ममध्ये किंवा मला वाटतं भाजीच्या फॉर्ममध्ये भोकर खायला हरकत नाही. त्यानंतर दिसती आजूबाजूला रस्त्याच्या बाजूने किंवा आपण जवळच शहराच्या बाजूला आउटसाईडला किंवा ग्रामीण भागाकडे निघालो की रस्त्याकडेनं भारंगी नावाची भाजी आपल्याला दिसायला लागती. त्याला निळी फुलं येतात आणि ती निळी फुलं मला वाटते फुलं यायच्या अगोदर सुद्धा कोवळ्या पानाची पण भाजी करतात आणि त्या फुलाची पण भाजी करतात. या दोन्ही पद्धतीने आपल्याला म्हणजे ज्या वेळेला बऱ्याच वेळेला पावसात भिजलो आणि काय त्रास झाला तर त्या अर्थानं भारंगीची भाजी आपल्याला उपयोगी पडते आणि सर्द फडशी किंवा छाती भरणं ह्याच्यासाठी ती उपयुक्त ठरते. त्यानंतर मला वाटतं आपल्याकडे आजूबाजूला ज्याला आपण तण म्हणतो ती म्हणजे कोरडूची भाजी. कोरडूची भाजी सुद्धा रानमळ्यात किंवा डोंगरमाळावर किंवा ओसाड जमिनीवर ही कोरडूची भाजी अनेक ठिकाणी उगवलेली दिसते. कोरडूची भाजी ही कोवळ्या पानाची भाजी उपयुक्त ठरते. थोडीशी तुरट असते, पचायला एकदम हलकी असते. ज्यांना पित्ताचा त्रास कमी करायचा असेल किंवा त्वचा रोग असेल त्याच्यामध्ये ही भाजी गुणकारी ठरते. ज्यामध्ये कॅल्शियमचं प्रमाण भरपूर असतं म्हणून कोरडूची भाजी सुद्धा आपल्याला छान पद्धतीनं करायला आणि ती खायला हरकत नाही. मूतखड्याचा त्रास सुद्धा असेल त्यांनी सुद्धा कोरडूची भाजी जर सेवन केली तर मूतखड्याचा त्रास सुद्धा कमी होतो. अशा बहुअंगानं कोरडूची भाजी आहे ते आपण तण म्हणून काढून टाकतो. पण ही भाजी आपण अधनमधन केली तर मला वाटतंय आपल्याला त्या भाजीचा चांगला आस्वाद घेता येईल. त्यानंतर भुई आवळी नावाची भाजी, त्याच्या पानाच्या पाठीमागे छोटे छोटे बारीक आवळे असतात म्हणून त्याला भुई आवळी म्हटलं जातं. ही सुद्धा पावसाळ्यात वेगवेगळ्या ठिकाणी बागेत शेतात पडीक जमिनीवर आजूबाजू आढळलेली दिसते. ती सुद्धा आपल्याला भाजी करून खाता येते आणि त्याचे सुद्धा औषधी गुणधर्म खूप वेगळ्या पद्धतीने सांगता येतात. त्यानंतर आपल्याकडे टाकाळा नावाची वनस्पती सुद्धा रस्त्या बाजून चांगली फुललेली दिसते. तेव्हा टाकाळ्याला पिवळ्या रंगाची फुलं येतात आणि मोठी लांब शेंग चवळीच्या शेंगेसारखी ज्या टाकाळ्याला शेंग असेल तोच टाकाळा आपल्याला भाजीसाठी वापरायचा आहे. त्याला साधारण 6 पानं असतात. पण छोटी गवारीसारखी सुद्धा एक टाकाळाचा प्रकार आहे. ती भाजी मात्र आपल्याला वापरता येणार नाही, ती खाण्यासाठी वापरायची नाही. पण लांब शेंग असलेली आणि 6 पानं असलेली टाकाळ्याची भाजी आपल्याला थोडीशी ती कडवट असते पण जर ती धुवून घेतली स्वच्छ पिळून घेतली आणि ती जर केली तर कवळ्या पानाची भाजी आपल्याला छान असते. त्यानंतर अनेक वेळेला कुंडीमध्ये नैसर्गिकरित्याच किंवा परसामध्ये नैसर्गिकरित्याच किंवा झाडाच्या पायथ्याशी उगवणारी आंबुशी ही कच्ची सुद्धा खायला हरकत नाही, सॅलेड म्हणून सुद्धा खायला हरकत नाही किंवा तिची भाजी म्हणून सुद्धा करून खायला हरकत नाही. त्यामुळे आंबुशी आंबट गोड अशी ही आंबुशीची भाजी आपल्या आजूबाजूला सहज उपलब्ध होते. त्यानंतर मला वाटतं वाघाटी सुद्धा आषाढी एकादशीला अनेक वेळेला उपवास सोडायच्या निमित्तानं वाघाट्याची फळाची भाजी आपल्याला केलेली दिसते किंवा बाजारामध्ये विकायला आलेली वाघाटी दिसतात. पण वाघाटीचं रोप तयार करता येतं आणि ते सुद्धा रोप तयार करून आपल्याला परसबागेमध्ये त्याचा लावून त्याच्या फळांचा उपयोग करून आपल्याला वाघाट्याच्या भाजीचा आस्वाद घेता येतो. त्यानंतर पान ओवा किंवा ओवा म्हणतो, ओवा सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या कारणाने त्याची भजी करता येते. त्याची वाळवून पानं वाळवून त्याचा ओव्याची पावडर सुद्धा आपल्याला वापरता येते. त्यानंतर आहे हादग्याची भाजी. हादग्याची सुद्धा छान पद्धतीनं रोपं तयार करायला यश आलं आणि हादग्याची भाजी सुद्धा मला वाटते शेताच्या बांधावरनं लावायला हरकत नाही. जेणेकरून शेतातले उंदीर जर फस्त करायचं असेल तर हादग्याचं झाड जर उंच जाणार आणि कमी पर्ण संभार असणार असल्यामुळं शेतामध्ये वसप व्हायचं कारण नाही. पण हे झाड जर बांधावर लावलं तर त्याच्यावर येऊन घुबड बसेल आणि आपल्या शेतातले उंदीर सुद्धा फस्त करेल आणि आपल्याला त्या फुलाची आणि त्याच्या शेंगाची भाजी सुद्धा आपल्याला वापरता येईल. त्यामुळे दोन्हीचा उपयोग करून आपल्याला शेताच्या बांधावर रोप लावून त्याचा आपल्याला आस्वाद घेता येईल आणि ती आपल्याला वापरता येईल. अशा अनेक भाज्यांचा यशस्वी प्रयोग आमच्या संस्थेमार्फत रोपांची निर्मिती केली. मागच्या वर्षी अनेक लोकांना ती रोपं आम्ही उपलब्ध करून दिली. ह्या वर्षी अनेक लोकांचा आम्हाला असं सांगण्यात येतं की आम्हाला ह्या रानभाज्यांचा आता उपयोग व्हायला लागलाय आणि मला वाटते इथून पुढे सुद्धा ज्या ज्या लोकांना अजूनही याच्यामध्ये किंवा सुरण असेल किंवा पांढरा कुडा ज्याला म्हणतोय कुड्याची

0: भाजी सुद्धा केली जाते. पिंपळाच्या कवळ्या पानाची सुद्धा भाजी केली जाते. राजग्रासच्या पानाची सुद्धा भाजी केली जाते. राजग्रास सुद्धा सहज आपल्याला टेरेसवर किंवा आपल्या अंगणामध्ये फुटक्या डब्यामध्ये किंवा मोठ्या पाण्या टाक्यांमध्ये वगैरे लावता येतो. गोकर्ण तर आपल्या दाराघरामध्ये असतो आणि गोकर्णची निळे फुलाचा सरबत करता येतो आणि त्याची पानं कच्ची सुद्धा खायला हरकत नाही किंवा तिची सुद्धा भाजी करून खायला हरकत नाही. त्यानंतर आपल्याला मला वाटतं गणपतीच्या काळामध्ये आघाडा नावाची वनस्पती आपल्याला आजूबाजूला नैसर्गिकरित्या उगवलेली दिसते. आघाड्याच्या पानाची भाजी करायला हरकत नाही आणि त्याची भजी सुद्धा छान होते आणि आघाड्याच्या पानांचं वेगवेगळ्या अंगाने सुद्धा त्याचे औषधी गुणधर्म आहेत. ह्या सगळ्या पालेभाज्या करताना नुसत्या पालेभाज्या न करता त्याच्यामध्ये कुठली ना कुठली तरी डाळ किंवा तांदळाची कणी किंवा शेंगदाण्याचं कूट घालूनच सगळ्या रानभाज्या केल्या तर आपल्याला त्याचा आस्वाद घेता येतोय. अजून एक महत्वाची भाजी आपल्याला आजूबाजूला सहज बघायला मिळते ती म्हणजे मोरशेंड. मोरशेंड तर आपल्याला मेथीच्या भाजीसारखीच ती भाजी उगवलेली दिसते आणि मोरशेंड सुद्धा ही आपल्या आजूबाजूला बऱ्याच माळरानावर वगैरे उगवलेली दिसते आणि मोरशेंडचं सुद्धा आपण भाजीचा आस्वाद घ्यायला हरकत नाही. मेथीच्या भाजीसारखीच ती करता येते. त्या अर्थानं मला वाटतं काही रानभाज्यांची रोपं किंवा तिची परस बागेमध्ये लावून आपल्याला आस्वाद घेता येऊ शकतो. म्हणून सर्व निसर्गप्रेमींनी मला वाटतं इथून पुढे आता आपल्याला काहीतरी ऍक्शन करणं गरजेचं आहे. काय अधिक माहिती पाहिजे असेल, काय शंका असेल तर आमचं निसर्ग मित्र संस्थेचं ऑफिस शाहूपुरी चौथ्या गल्लीला आहे. संध्याकाळी 4 ते 7 आमचं ग्रंथालय पण आहे. तिथं या संदर्भातली कोणाला माहिती अपेक्षित असेल तर तिथं आमच्या संस्थेच्या ऑफिसमध्ये आपल्याला ही माहिती उपलब्ध होईल. धन्यवाद.
1: निसर्गमित्र संस्थेचे अनिल चौगुले यांनी दिलेली माहिती आत्ताच आपण ऐकलीत. विषय होता रानभाज्या. हा होता या माहितीचा दुसरा भाग.

0: मंडळी कार्यक्रमात निरोप घेत असताना जाणून घेऊया उद्याचे कृषी विषयक कार्यक्रम. उद्या सकाळी कृषी वार्ता या अंतर्गत निकृष्ट चाऱ्याचं मूल्यवर्धन याविषयी माहिती आपण ऐकू शकाल आणि संध्याकाळी 7:30 ऊस आणि भुईमूग पिकावरील कीड रोग नियंत्रण याविषयी हॅलो किसान हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. उद्याचे तज्ज्ञ आहेत डॉक्टर सतीश वर्मा. मंडळी आता मात्र कार्यक्रमात जयश्री पाटीलला निरोप द्या. पुन्हा आपली भेट उद्या संध्याकाळी 7:30. तोपर्यंत नमस्कार.
1: माझ शेत माझ शिवार.
2: माझे शेत माझे शिवार हा कृषी विषयक कार्यक्रम आताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपल्यासाठी प्रसारित केला आकाशवाणी कोल्हापूर केंद्रानं. आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं प्रसारण FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR या आमच्या ऑफिशियल ऍपवर. यानंतर मुंबई केंद्राचे कार्यक्रम प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करत आहोत.

0: फीस पाहिलीस का? काय कसं आहात? काय झालं?
1: फीस अटेन्शन.
2: राहुलचा बँक अकाउंट तर आहे,
3: तर रस्ता क्लिअर. बँकेकडून गरजे एवढं स्टुडंट एज्युकेशन लोन इझिली मिळेल, ज्या 4 लाखांपर्यंत नो कोलॅटरल.
2: ती कुठे मिठाई?
4: आरबीआय सांगते
5: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट.

0: भारत सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सादर आहे इफ्को टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी द्वारे प्रायोजित प्रधानमंत्री पीक विमा योजना.
1: इफ्को टोकियो हसत रहा.
0: नियम व अटी लागू. इफ्को टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड IRDAI नोंदणी क्रमांक 106.

0: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी नंतर 8:05 ऐकूया राष्ट्रीय मराठी बातमी. आकाशवाणी मुंबई. अंकिता आपटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेपर फुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या विधेयकाला लोकसभेची मंजुरी. वंदे मातरमचा अवमान करणाऱ्यांना 3 वर्षांपर्यंत शिक्षा ठोठावणाऱ्या विधेयकाला राज्यसभेची मान्यता. कोळसा खाण घोटाळ्याप्रकरणी माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंग निर्दोष असल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा. महाराष्ट्रात शाळांपासून 50 मीटरच्या अंतरावर पाकिट बंद खाद्यपदार्थ आणि शीतपेय विक्रीवर एफडीएचे निर्बंध. 2.25 कोटी रुपयांचं बक्षीस असलेला नक्षलवादी मिसीर बेसराला झारखंडमध्ये अटक. आणि जपानमध्ये भूकंपात 18 जणांचा मृत्यू, 62 जण जखमी. पेपर फुटी प्रकरणी कठोर कारवाईची तरतूद असलेलं सुधारणा विधेयक लोकसभेत आज मंजूर झालं. राज्यसभेत वंदे मातरमचा अवमान करणाऱ्यांच्या विरोधात कारवाईची तरतूद असणारं विधेयक संमत झालं. संसदेच्या आजच्या कामकाजाविषयी जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: सार्वजनिक परीक्षा अनुचित मार्ग प्रतिबंध सुधारणा विधेयकावरच्या चर्चेदरम्यान देशातली शिक्षण व्यवस्था अतिशय महाग झाल्याचं विरोधी पक्ष नेते राहुल गांधी म्हणाले. यावेळी त्यांनी काही असंसदीय शब्दांचा वापर केल्याचं सांगत सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी गोंधळ घातला आणि त्यांच्या भाषणात अडथळे आणले. आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर झालेल्या हिंसा

0: प्रचाराचे आदेश कोणी दिले यासंदर्भात राहुल गांधी यांनी केलेल्या दाव्यांवरूनही सत्ताधाऱ्यांनी आक्षेप घेतले. या विधेयकावरच्या चर्चेला उत्तर देताना केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी विधेयकातल्या कठोर तरतुदींचा पुनरुच्चार केला तसंच विरोधी पक्षांनी केलेले आरोप फेटाळून लावले. दोन वर्षांपूर्वी मंजूर झालेल्या कायद्याच्या अंतर्गत पेपरफुटी प्रकरणी 52 गुन्हे दाखल झाल्याची माहिती त्यांनी दिली. या विधेयकावरच्या चर्चेदरम्यान बोलताना विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलेले दावे त्यांनी फेटाळून लावले. आंदोलक विद्यार्थ्यांवर गोळीबार झाला नसून केवळ अश्रुधूर सोडल्याचं ते म्हणाले.
1: मुझे ये भी हैरानगी है कि नेता प्रतिपक्ष को सार्वजनिक जीवन और प्रशासनिक प्रणाली की जो बुनियादी बिंदु है उनकी जानकारी का भी अभाव है. सबसे पहली बात तो ये कि जब वो कहते हैं कि गृह मंत्री जी ने गोली चलाने का आदेश दिया और उसे ऑथेंटिकेट करने में नाकाम है तो सबसे पहली बुनियादी बात कि कहीं भी गोली चलाने का आदेश कोई मंत्री नहीं देता, वो मैजिस्ट्रेट देता है, एसडीएम देता है, डीएम देता है.

0: दरम्यान बोलताना विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलेले दावे त्यांनी फेटाळून लावले. आंदोलक विद्यार्थ्यांवर गोळीबार झाला नसून केवळ अश्रुधूर सोडल्याचं ते म्हणाले.
1: मुझे ये भी हैरानगी है कि नेता प्रतिपक्ष को सार्वजनिक जीवन और प्रशासनिक प्रणाली की जो बुनियादी बिंदु है उनकी जानकारी का भी अभाव है. सबसे पहली बात तो ये कि जब वो कहते हैं कि गृह मंत्री जी ने गोली चलाने का आदेश दिया और उसे ऑथेंटिकेट करने में नाकाम है, तो सबसे पहली बुनियादी बात कि कहीं भी गोली चलाने का आदेश कोई मंत्री नहीं देता, वो मैजिस्ट्रेट देता है, एसडीएम देता है, डीएम देता है.
0: सत्ताधारी आणि विरोधकांच्या गोंधळातच हे विधेयक मंजूर झालं आणि त्यानंतर सभापती ओम बिर्ला यांनी सभागृहाचं कामकाज उद्यापर्यंत तहकूब केलं. त्यापूर्वी जन्ममृत्यूच्या उशिरा होणाऱ्या नोंदीसंदर्भातलं विधेयक गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी लोकसभेत सादर केलं. 2 वर्षांपेक्षा अधिक कालावधीनंतर जन्म किंवा मृत्यूची नोंदणी करायची असेल तर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांची मंजुरी आवश्यक असेल. सध्या 1 वर्षापेक्षा अधिक कालावधीनंतर जन्ममृत्यूची नोंद होणार असेल तर जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी आवश्यक असते. राज्यसभेत आज वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला जनगण मन या राष्ट्रगीताप्रमाणे सन्मान देण्याची तरतूद असलेलं विधेयक मंजूर झालं. या अंतर्गत वंदे मातरमचा अवमान करणाऱ्यांनाही 3 वर्षांपर्यंत शिक्षा आणि दंड अशी तरतूद आहे. हे विधेयक मंजूर झाल्यानंतर विरोधकांचा गोंधळ सुरू राहिल्यानं सभागृहाचं कामकाज उद्यापर्यंत तहकूब झालं.
2: कोळसा खाणवाटप घोटाळ्याप्रकरणी माजी प्रधानमंत्री दिवंगत मनमोहन सिंग यांना निर्दोष ठरवत त्यांच्या विरोधातला फौजदारी खटला सर्वोच्च न्यायालयानं आज बंद केला. सीबीआयनं दाखल केलेला क्लोजर रिपोर्ट विशेष न्यायालयानं फेटाळल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं नाराजी व्यक्त केली. मनमोहन सिंग, उद्योजक कुमार मंगलम बिर्ला आणि माजी कोळसा सचिव पी सी पारेख यांना ओडिशातल्या तालाबिरा 2 या कोळसा खाण वितरण प्रकरणी विशेष न्यायालयानं बजावलेलं समन्सही सर्वोच्च न्यायालयानं रद्द केलं. वाघांचं संवर्धन हे फक्त एका प्राण्यापुरतं मर्यादित नाही तर संपूर्ण परिसंस्थेचं रक्षण करणं आणि निसर्गाशी असलेलं भारताचं गहिरं नातं जपणं यात अंतर्भूत आहे असं प्रतिपादन केंद्रीय वनमंत्री भूपेंद्र यादव यांनी आज केलं. जागतिक व्याघ्र दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
3: हमारी जो टाइगर पॉपुलेशन 2226 थी वो बढ़कर 3600 से ज्यादा हुई. 2014 में 47 टाइगर रिजर्व्स होते थे, उनकी संख्या बढ़कर भी 58 हुई है. एलिफेंट रिजर्व्स की संख्या जो 28 होती थी वो भी पिछले 10 वर्षों में बढ़कर के 32 हुई है. डेजिग्नेटेड रामसर साइट्स की संख्या 26 थी जो बढ़कर के अब 100 हो गई है.
2: राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणानं विकसित केलेल्या निसर्गस्नेही पर्यटनाच्या वेब पोर्टलचं अनावरण यादव यांच्या हस्ते आज झालं. सर्व व्याघ्र प्रकल्पांची माहिती एकाच मंचावर आणून त्याद्वारे जनजागृती आणि संतुलित पर्यावरणाला चालना देण्याचा या पोर्टलचा उद्देश आहे. नैसर्गिक अधिवास कायम राखत वैज्ञानिक दृष्टिकोनातून राज्यात व्याघ्र संवर्धनाची अंमलबजावणी सुरू आहे, त्यामुळे देशातले सर्वाधिक वाघ राज्यात असतील अशी आशा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त नागपुरात आयोजित कार्यक्रमात बोलताना व्यक्त केली.
4: जगाच्या एकूण व्याघ्र संख्येच्या 75% वाघ आपल्या भारतामध्ये या ठिकाणी आहे आणि अर्थातच महाराष्ट्र भारतात 3 क्रमांकावर आहे. पण मला विश्वास आहे की आता जे नवीन सेन्सस होईल त्यानंतर कदाचित आपण 1 क्रमांकाकडे जाऊ. इतक्या वेगानं आपली ही संख्या या ठिकाणी वाढली आहे. साधारण 2014 साली जी संख्या 190 होती ती आता 444 इथपर्यंत झाली आहे आणि ही 600 वर गेली आहे अशा प्रकारचा आपला अंदाज देखील आहे.
2: या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यातल्या सर्व शाळांच्या 50 मीटर परिसरात खाद्य, साखर, मीठ आणि मेद यांचं अतिरिक्त प्रमाण असलेल्या पाकिटबंद खाद्यपदार्थ आणि पेयांच्या विक्रीवर अन्न आणि औषध प्रशासनानं बंदी घातली आहे. या आदेशाची कठोरपणे अंमलबजावणी केली जाईल असं आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आज वार्ताहरांना सांगितलं. अन्न सुरक्षा नियमांनुसार प्रत्येक शालेय स्वयंपाकघर चालकाकडे आणि शाळांना अन्न पुरवणाऱ्यांकडे परवाना असणं आवश्यक असल्याचंही ते म्हणाले. ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना एनसीएमसी स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला एसटी महामंडळानं 1 महिन्याची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे या नागरिकांनी एसटी प्रवास सवलतीसाठी 1 सप्टेंबरपासून एनसीएमसी स्मार्ट कार्ड आवश्यक असेल.

0: तोपर्यंत सध्या सुरू असलेल्या सवलतीचा लाभ घेता येईल. सीपीआय माओवादी या बंदी घातलेल्या संघटनेचा सदस्य मिसीर बेसरा याला झारखंडमध्ये धनबाद जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर 2.25 कोटी रुपयांचं बक्षीस होतं आणि 141 गुन्ह्यांमध्ये तो हवा होता. बेसरा याच्यासह अन्य 2 नक्षलवाद्यांनाही अटक झाली असून त्यापैकी एकावर 15 लाख रुपयांचं बक्षीस होतं. झारखंड आणि शेजारच्या राज्यांमध्ये नक्षलवादी जाळ्याचा विस्तार करण्यात त्यानं महत्वाची भूमिका बजावली होती. दरम्यान झारखंडमध्ये सक्रिय असलेल्या 8 नक्षलवाद्यांनी आज छत्तीसगडमध्ये विजापूर जिल्ह्यात पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं. त्या सर्वांवर मिळून 49 लाख रुपयांचं बक्षीस होतं. शरणागती पत्करलेल्या 8 जणांमध्ये 5 महिलांचा समावेश आहे. हे नक्षलवादी विजापूर, नारायणपूर आणि सुकमा जिल्ह्यातले रहिवासी आहेत. एनएमसी अर्थात राष्ट्रीय वैद्यकीय आयोगानं एमबीबीएसच्या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी दिव्यांग व्यक्तींच्या मूल्यांकनाची पद्धत बदलली आहे. यात अपंगत्वाच्या टक्केवारीऐवजी योग्य मदतीच्या सहाय्यानं संबंधित उमेदवार अभ्यासक्रम पूर्ण करू शकतो का याला महत्व दिलं जाणार आहे. नवीन मार्गदर्शक तत्वांनुसार एमबीबीएस प्रवेशासाठी उमेदवारांची पात्रता अपंगत्व मूल्यांकन मंडळानं केलेल्या कार्यक्षमता चाचणीच्या आधारे ठरवली जाईल. जपानच्या कुमामोतो भागात काल झालेल्या भूकंपात किमान 18 जण मृत्युमुखी पडले आहेत. भूकंपामुळे जमीनदोस्त झालेल्या ठिकाणी मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. 7.1 रिश्टर स्केलच्या या भूकंपात किमान 62 जण जखमी झाले असून त्यापैकी 6 जणांची प्रकृती गंभीर आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज आसाममधल्या पूरस्थितीचा आढावा घेतला आणि सर्व प्रकारच्या मदतीचं आश्वासन दिलं. आसाममधल्या पूरग्रस्त जिल्ह्यांपैकी सर्वाधिक फटका बसलेल्या शिवसागर, गोलाघाट, चराईदेव आणि जोरहाट या जिल्ह्यांमध्ये मदत आणि पुनर्वसनाचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंनी आतापर्यंत 12 पदकं मिळवली आहेत. यात 2 सुवर्ण, 7 रौप्य आणि 3 कांस्यपदकांचा समावेश आहे. भारताचे बॉक्सर्स अंकुश जाधव, अरुंधती चौधरी, साक्षी चौधरी आणि सचिन सिवाच यांनी आपापल्या गटांमध्ये उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. लवलीना बोरगोहाईन, प्रीती पवार, प्रिया घंघास आणि जदुमनी सिंग यांनी यापूर्वीच उपांत्य फेरीतलं स्थान निश्चित केलं होतं. त्यामुळे या गटांमध्ये भारताची 8 पदकं निश्चित झाली आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पेपर फुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या विधेयकाला लोकसभेची मंजुरी. वंदे मातरमचा अवमान करणाऱ्यांना 3 वर्षांपर्यंत शिक्षा ठोठावणाऱ्या विधेयकाला राज्यसभेची मान्यता. कोळसा खाण घोटाळ्याप्रकरणी माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंग निर्दोष असल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा. महाराष्ट्रात शाळांपासून 50 मीटरच्या अंतरावर पाकिटबंद खाद्यपदार्थ आणि शीतपेय विक्रीवर एफडीएचे निर्बंध. 2.25 कोटी रुपयांचं बक्षीस असलेला नक्षलवादी मिसीर बेसराला झारखंडमध्ये अटक. आणि जपानमध्ये भूकंपात 18 जणांचा मृत्यू, 62 जण जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी, रात्रीचे 8:15 प्रसारित करीत आहोत लोकसंगीत. या कार्यक्रमात आज ऐकूया संजीवनी मुळे नगरकर आणि सहकारी यांच्या काही लावणी रचना.

तुमचा माझा पहिला लिखा। अहो तुमचा आणि माझा बर का, तुमचा माझा।

आहे अनुभविक नवलाची

लोकसंगीताच्या कार्यक्रमात संजीवनी मुळे आणि मुळे नगरकर आणि सहकारी यांनी गायलेल्या लावणी रचना आपण ऐकल्यात. रात्रीचे 8:30 वाजत आहेत. आता प्रसारित करीत आहोत भावधारा. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेली शांता शेळके यांची रचना.

श्रोते हो, याबरोबरच आजचा भावधारा हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. यानंतर 9:30 समाचार संध्या, 9:00 News@9, 9:15 स्पॉटलाइट, 9:30 चर्चा का विषय है आणि रात्री 10:00 संसदेतील प्रश्नोत्तरकालीन कामकाजाचं ध्वनिमुद्रण. हे सर्व कार्यक्रम आकाशवाणी दिल्लीवरून प्रसारित होतील आणि सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी रात्रीचे 10:05 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत नादब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. यामध्ये आपण ऐकाल मयंकर आठवण यांचं सारंगी वादन राग आहे यमन. विलंबित गत एक तालामध्ये निबद्ध आहे तर द्रुतगत 3 तालामध्ये निबद्ध आहे. त्यांना तबला साथ केली आहे तनय रेगे यांनी. ऐकूया मयंकर आठवड यांचं सारंगी वादन राग यमन.

श्रोते हो, नादब्रह्म या शास्त्रीय वाद्य संगीताच्या कार्यक्रमात आताच आपण मयंक राठोड यांचं सारंगी वादन ऐकलं. त्यांना तबल्यावर साथ केली होती तनय रेगे यांनी. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोते हो, 10:32 झालेली आहेत. आता ऐकूया शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म, ज्यामध्ये कलाकार पुरी पारिक यांचं शास्त्रीय गायन आपण ऐकणार आहोत. राग पिहाग विलंबित गत झुमरामध्ये तर द्रुत गत 3 तालात निबद्ध आहे. विलंबित आणि द्रुत गतींचे अनुक्रमे बोल आहेत कैसे सुख सोये आलेरी अलबेली. त्यांना तबल्यावर साथ आहे भूषण परचुरे यांचे आणि संवादिनीवर साथीला आहेत अनंत केमकर. तर ऐकूया पूर्वी पारिख यांचं शास्त्रीय गायन.

श्रोतेहो, प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीची 11:10 झाली आहेत. अस्मिता वाहिनीची दुसरी प्रसारण सभा येथे समाप्त होत आहे. अस्मिता वाहिनीचे प्रसारण उद्या दिनांक 30 जुलै 2026 रोजी पहाटे 5:50 सुरू होईल. दरम्यान एआयआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीचे प्रसारण रात्रभर आपण ऐकणारच आहोत. शुभरात्री. जय हिंद.

श्रोते हो, एआयआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीचे प्रसारण आपण ऐकत आहात. रात्रीची 11:11 झाली आहेत. आता ऐकूया हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. आज रात्री 10 वाजता नोंद झालेल्या वृत्तानुसार मुंबई आणि उपनगरांमध्ये साधारणतः ढगाळ वातावरण होतं. काल कोलाबा येथे आणि सांताक्रूज येथे कमाल 31 व किमान 27 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तसंच कोलाबा येथील हवेतील सापेक्ष आर्द्रता 83% होती, तर सांताक्रूज मध्ये हवेतील सापेक्ष आर्द्रता 82% होती. मुंबई आणि उपनगरांसाठी येत्या 24 तासांसाठीच्या हवामानाच्या अंदाजानुसार ढगाळ वातावरणासहित हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तापमान कमाल 31 तर किमान 26 अंश सेल्सिअस असण्याचा अंदाज आहे. मच्छीमार बांधवांसाठी हवामान संबंधी विशेष सूचना नाही, परंतु वाऱ्याचा वेग ताशी 45 ते 55 किलोमीटर प्रति तास असेल आणि तो 65 किलोमीटर प्रति तास इतका वाढण्याची शक्यता आहे. हे होतं हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. श्रोतेहो, एआयआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीचे प्रसारण आपण ऐकत आहात. रात्रीचे 11:12 व 25 सेकंद झाली आहेत. आता सादर करीत आहोत कार्यक्रम भावत.